किशोरी आमोणकर यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948 अर्थात 21 मे 2026। यावेळी सकाळचे 5:55 झालेली आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेला आता सुरुवात करीत आहोत। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, शहनाईवर वाजवलेला राग प्रभात।

अच्युत ठाकूर यांच्या स्वरात संत माणिक यांचं भजन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेला संत गुलाब महाराज यांचा अभंग.

शोभा जोशी यांच्या स्वरात संत गुलाब महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अनंत कालेकर यांची भक्तिरचना. स्वर आहे गोविंद पोवळे यांचा.

सुलोचना देवलकर यांनी गायलेला संत जनाबाई यांचा हा अभंग आपण ऐकलात. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना.

0: श्रोतेहो, आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरातील या देशभक्ती गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यावेळी सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, पण काही व्यक्ती अशी असतात जी बोलतात तर खूप, पण तरीही त्यांना स्वतःला खऱ्या अर्थानं व्यक्त होणं जमत नाही. अशी व्यक्ती इकडचं तिकडचं खूप बोलतील, विनोद करतील, हसवतीलही, पण मनातलं जे खोल कुठं दडलेलं असतं ते मात्र त्यांना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. मनात मात्र विचारांचं काहूर माजलेलं असतं. काही आठवणी, काही प्रश्न, काही अपेक्षा सगळं मनात साठत जातं. ते ओझं हलकं होत नाही, उलट जड होत जातं आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणजे अतिविचार, नैराश्य, अस्वस्थता आणि चिडचिड. आणि या सगळ्या गोष्टी नकळत माणसाचा आनंद हिरावून घेतात. म्हणून श्रोतेहो, आनंदी राहायचं असेल तर व्यक्त होणं गरजेचं आहे. माणूस व्यक्त होतो तेव्हाच तो सावरतो. व्यक्त होणं म्हणजे अगदीच सगळंच कुणाला सांगत सुटावं असंही नाही, पण तुमच्या मनाला लागलेली एखादी गोष्ट किंवा विचार जी सतत तुमच्या मनाला सलत असेल तर आपल्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्ती

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना होती. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं आणि चित्रपट आपली माणसं. बरेच होते याबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. तेव्हा मला वर्षा जानवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमापुरती निरोप द्या. नमस्कार. जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी, यामध्ये सागाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम पुन्हा दुपारी 2 आम्ही प्रसारित करू. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, लहान मुलांचे वर्तन याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर, जैवविविधता याविषयी माहिती सहभाग डॉक्टर मनोज पाटील. हे दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती राहील आकाशवाणी सांगली केंद्राची. सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, पानं उलटताना या मालेत श्री राम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या ललित विश्लेषणाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद सकाळी 7:45. सकाळी 9 नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज भाग 11. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 स्वरसंवाद. या कार्यक्रमात आजचा विषय आहे दानाचं महत्व, संवादिका प्रीती किरकिरे. दुपारी 12 वनिता मंडळ, निर्मिती नागपूर केंद्राची. यात आरोग्य संवाद, आत्मविश्वासाची पायवाट जयश्री शिवलकर यांची मुलाखत. त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा फायनान्शियल प्लॅनिंग कांचन करंदीकर यांची मुलाखत.

0: मुंबई जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल दुपारी 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणी, निर्मिती राहील आकाशवाणी नागपूर केंद्राची. यात करिअर मंत्र, आयटीमधील करिअरच्या संधी याविषयी डॉ निर्मल मुंगले यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभा, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. यात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉ प्रमोद मांडवकर यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची असेल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 10:45 इनसाईट हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य आनंद ओवरी भाग दुसरा, लेखक दी बा मोकाशी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 चिराग कट्टी यांचं सतारवादन राग अहिर भैरव, दुपारी 2:30 उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग मुलतानी, संध्याकाळी 5:02 आनंद काशीकर यांचं बासरीवादन राग भीमपलास आणि रात्री 10:00 कंकणा बॅनर्जी यांचं गायन राग बागेश्री. ही होती रूपरेषा अस्मिता वाहिनीवर आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या आज सकाळी 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 82%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान प्रत्येकी 33 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटर पुढील सागरी अंतरासाठी इशारा. केरळ किनारपट्टीलगत लक्षद्वीप मालदीव कोमरियनचा भाग मन्नारचा आखात या परिसरात वादळी वातावरण राहील. या ठिकाणी 40 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. या तीनही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. श्रोतेहो कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया सागाची लागवड याविषयी माहिती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडांचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचरसाठी आणि औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी होतो. लाकडाचा आकर्षक रंग आणि त्यामध्ये असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यामध्ये अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. सागाची लागवड उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. 100 ते 380 सेल्सिअस पर्यंत तापमान मानवतं. यापेक्षा कमी जास्त तापमानामुळे सागाची वाढ मर्यादित होते. समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते. लागवडीसाठी थोडीफार चढ उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसंच उथळ निचरा न होणारी फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचं बियाणं पेरून रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ लावून म्हणजेच स्टंप लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणं पसरावं आणि दररोज दाताळ्यानं खालीवर करावं. असं केल्यामुळे 4 ते 6 आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून पॉलिथिन पिशवीत किंवा गादी वाफ्यावर सागाची रोपं करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपं तयार करण्यासाठी माती, वाळू आणि शेणखत याचं एकास एक एक या प्रमाणात मिश्रण करून 10 बाय 20 सेंटीमीटर पिशवीत प्रक्रिया केलेलं बी पेरावं. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी 12 बाय 1 मीटर आकाराच्या वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर आणि 5 सेंटीमीटर खोलीवर प्रक्रिया केलेलं बियाणं पेरावं. स्टंप बनवण्यासाठी 1 वर्षानंतर रोपं गादी वाफ्यावरून उपटावी. तसंच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पानं आणि छोट्या मुळ्या काढाव्या. तयार केलेलं खोडमूळ जितक्या लवकर रोपवनात लावलं जाईल तितकं चांगलं असतं. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावे. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वाढ जोमानं होण्यासाठी प्रतिरोप 10 ग्रॅम नत्र आणि 10 ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीनं द्यावं. लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर 1 वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते. प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर आणि घेर 2 ते 5 सेंटीमीटरने वाढतो. सागाचं लाकूड जास्त लांबीचं, जास्त घेराचं आणि गाठी विरहित होण्यासाठी साग कमी अंतरावर लावणं हितावह असतं. झाडांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ होण्यासाठी विरहणी करणं आवश्यक असतं. विरहणी लागवडीनंतर कधी करावी ते आपण खतं पाणी किती देतो यावर अवलंबून असतं. नियमित पाणी आणि वर्षातून 3 वेळा खतं दिली तर सागाची वाढ लवकर होते आणि लवकर विरहणी करावी लागते. सागाच्या झाडावर हुमणी आणि प्युरा या किडी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्याच्या 3र्या आठवड्यात फेनवर्लेट 1.5% भुकटी सागाच्या 2 ओळीत टाकावी. पानं खाणारी कीड सागाच्या पानांची मध्यशर सोडून संपूर्ण पान खाते. भुरीमुळे सागाच्या पानावर पांढरे ठिपके आढळतात. यामुळे सागाच्या झाडावर विशेष असा परिणाम होत नाही. मात्र अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेनेम 45 ची फवारणी करावी.
0: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा विषय होता सागाची लागवड. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार. आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण

0: किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना। राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं। आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं। ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही। ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही। त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं। मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय। त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे। आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत। त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास। जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा। त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे। त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या। लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते। मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो। चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते। धन्यवाद।
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली। याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा पारड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीन सारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं। लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे। या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे। भारताशी चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि या प्रश्नांची विश्लेषण सिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीनविषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढलीय। म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन। भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक सामाजिक मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे। पुस्तकाची रचना 4 भागात विभागलेली आहे। चीनचा इतिहास भूगोल संस्कृती राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या 4 भागात आहे। पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो। सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे। दुसऱ्या भागात कन्फ्युशियस शांगझांग शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे। ग्रेट टेरर ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते। त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962च्या भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते। तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत। आर्थिक तांत्रिक लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृगोचर होते। चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे। चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो। चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे। समृद्ध संदर्भसूची नकाशे छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत। यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं। एकूणच भिंतीआडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे। दृष्टी आकलन आणि चिंतन या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे। एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्वाचं पाऊल आहे। भूराजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे। महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थळांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 श्रोत्या। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता। सकाळचे 7:05 आणि 30 सेकंद झाली आहेत.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 आणि प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

0: केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील, असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरण उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक

दिग्दर्शक अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे. श्रोतेहो, आज भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे भारत डिजिटल युगात प्रवेश करू शकला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मराठी लेखक कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी लेखक व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 21 मे 1931 रोजी. श्रोतेहो, भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 21 मे 2021 रोजी झालं. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांच्या पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांचीच होती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
0: नाही,
1: एक साधारण समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक

0: व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी काळ म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलताय यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: अच्छा,
0: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा,
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा,
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण इच्छितच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता.
1: अच्छा,
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा,
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला असं त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा,
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा,
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर

0: इंटरेस्ट वेगळे, यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं एक म्हणजे असं वेगळं. त्यामुळं त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. मग ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार
1: नक्कीच. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्नही येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातले लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप करती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून
0: बघितली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात। कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात। संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी। अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वरांजली।
2: श्रोतो, स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या संस्कृतीत दानाला, मग ते कोणत्याही स्वरूपाचं स्वरूपात केलेलं असो, त्याला अनन्य साधारण महत्व आहे। नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्व अधोरेखित करतो। यानिमित्ताने यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव। विषय आहे दानाचं महत्व। गुरुवार म्हणजे आज 21 मे 2026 रोजी सकाळी 11:05 संवादिका आहेत प्रीती किरकिरे। तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात। आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
5: नमस्कार।
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची। सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला। नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली। 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती।
4: ओके।
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे। 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत। 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू।
4: अच्छा।
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत।
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com। आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे। तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना।
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा। म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
6: अच्छा,
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
6: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
6: अच्छा,
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
6: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
6: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
5: धन्यवाद.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
9: नमस्कार मॅडम.
8: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारण आपण सांगू शकतो का?
9: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी DVT म्हणून आहे, DPVN थ्रोम्बोसिस म्हणून आहे, किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसंच डोळ्यांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो, त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरी तो डोळ्याचा विकार नाही. मी का धाडसान सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे, पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी जी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्ष चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात, तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो, रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात दुरुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायम स्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
8: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारण डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
10: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199.
8: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
9: नाही, जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे, म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेला
8: असतो, लहान मुलांना जाड चष्मे लागतात
9: अगदी, आणि मग त्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात, मग भविष्यात पडले, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषध उपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
8: अच्छा,
9: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदीच जन्मानंतर लगेच औषध उपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं, म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हिथं मधुमेह, हिथं उच्च रक्तदाब, हिथं कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीचे वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिम्पटम दिसतं, नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
8: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
10: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199, 9822526199.
8: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
9: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारण आहेतच, मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणं ही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो, ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो, डोळ्यात रक्त

0: होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात. आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे, त्याला जागरण सोसत आणि त्याच्या नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं. म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो. आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडदा तर ऑब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही. पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंडा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता
1: येऊ शकतो. गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699. पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यो, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 7:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरात कुसुमाग्रज यांची रचना, संगीत कानू घोष यांचं आहे.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी

0: म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुर रज्जाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर सीपीआयएमने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. श्रोतेहो, काही अपरिहार्य कारणामुळे सुरुवातीला काही काळ आम्ही आपल्याला मराठी बातम्या ऐकवू शकलो नाहीत, त्याबद्दल दिलगीर आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:42 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय हरकरे यांनी गायलेलं आशा पांडे यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अबोली गद्रे यांच्या स्वरात डी एल गजानन यांची रचना.

श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात अबोली गद्रे यांच्या स्वरात डी एल गजानन यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो कार्यक्रमात आता स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आपल्या संस्कृतीत दानाला मग ते कोणत्याही स्वरूपात केलेलं असो त्याला अनन्य साधारण महत्व आहे. नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्व अधोरेखित करतो. या निमित्ताने यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव. विषय आहे दानाचं महत्व. गुरुवार म्हणजे आज 21 मे 2026 रोजी सकाळी 11:05 आणि संवादिका आहेत प्रीती किरकिरे. स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 45 15 41 29 आणि 45 15 41 30. तेव्हा श्रोतेहो अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे दानाचं महत्व. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

मीनल दामले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकांचं क्रमशः वाचन. आज भाग 11.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया सातवा भाग.
1: अखेर तो क्षण आलाच. कारखान्याच्या कंपाऊंड मध्ये भगवान जोशी रोड रोलर घेऊन आले. पुतळ्याचा खालचा भाग ठेवलेली ट्रॉली मजबूत दोरखंडांनी त्या रोलरला बांधण्यात आली. पुतळ्याचा कमरेपासून वेगळा करण्यात आलेला वरचा भाग वाहून नेण्यासाठी ट्रक मागवला गेला. त्यात तो भाग कापडाने झाकून ट्रक मध्ये चढवण्यात आला. दुसऱ्या एका ट्रक मधून गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी पुतळ्याचं जोडकाम करण्यासाठी आवश्यक असलेली आयुध आणि रस्त्याच्या सांध्यांमध्ये अंथरण्याच्या लोखंडी प्लेट्स, शिवाय रोड रोलरसाठी लागणारा कोळसा वाहून नेला जाणार होता. हे दोन्ही ट्रक्स पुतळ्याच्या मागून चालणार होते. त्या ट्रक्सच्या मागे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्यांच्या स्टेशन वॅगन मधून महाराजांसोबत प्रवास करणार होते. या मिरवणुकीच्या सर्वात पुढल्या आणि मागच्या टोकाला वाहतूक नियमन आणि संरक्षणासाठी दोन सुसज्ज पोलीस व्हॅन्स तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून ऑल वेलचा सिग्नल मिळाला की प्रस्थान ठेवायचं होतं. कोणत्याही क्षणी निघण्यास महाराजांचा काफिला सज्ज होता. शुक्रवारी महाराजांचा पुतळा भिवंडीहून आग्रा मार्गे मुंबापुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार होता. ही बातमी भिवंडीपासून मुंबईपर्यंत पसरायला अजिबात वेळ लागला नाही. निघायची वेळ अद्याप निश्चित झाली नसल्यानं त्या दिवशी सकाळपासून आग्रा रोडच्या दुतर्फा प्रचंड मोठा जनसमुदाय जमा झाला होता. अहो, पुतळा असला म्हणून काय झालं? रयतेसाठी तर ते साक्षात शिवाजी महाराजच होते ना. त्यांना पाहण्यासाठी, त्यांना मुजरा घालण्यासाठी रयतेची ही गर्दी उसळली होती. बाया बापडे लहान थोर आपल्या राजाला पाहण्यासाठी गर्दीनं जमले होते. आपल्या राजाचं दर्शन होणार म्हणून उत्साहानं ओथंबलेल्या त्या गर्दीला शिस्तही होती बरं का.
0: पोलिसांनी दुपारी 4 वाजता निघण्याची वेळ दिली. अखेर ताटातुटीची घडी आलीच. भाऊ, त्यांचं कुटुंब, सहकारी ह्यांच्या भावना पुन्हा एकदा दाटून आल्या. डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू बाजूला सारून नारळ वाढवण्यात आला आणि महाराजांच्या काफिल्यानं प्रवासाला सुरुवात केली. त्याबरोबर गगन भेदून जाणारी घोषणा दिली गेली. महाराजांच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमला. फुलांच्या वर्षावात महाराज निघाले. लोकांचा राजा आजचे कदम दख्खनच्या दिशेने मार्गस्थ झाला. पुतळा कापडाने झाकलेला असल्याने लोकांच्या नजरेस पडणं शक्य नव्हतं. थोडासा हिरमोड झाला खरा, पण दिसत नसले म्हणून काय झालं? महाराज तिथे आहेतच अशी स्वतःची समजूत घालून मिरवणुकीच्या मागून प्रचंड संख्येने गर्दीही चालू लागली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. रोड रोलरच्या वेगाने भिवंडी ते कशेळीचा पूल हे 8 किलोमीटरचं अंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कापणं अपेक्षित होतं, पण तिथे पोहोचेस्तोवर रात्रीचे 8 वाजले. सोबत घेतलेल्या गॅसच्या बत्त्या पेटवण्यात आल्या. मिरवणुकीत असलेले भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय, सहकारी, वाहतूक कंपनीची माणसं, स्वयंसेवक इत्यादींच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था ठाण्यात करण्यात आली होती. महाराज आपल्या लवाजम्यासह रात्री 10 पर्यंत ठाणे मुक्कामी पोहोचत आहेत असा संदेश पुढे धाडण्यात आला. मिरवणूक पुढे चालू लागली.
1: रात्री 10 वाजता महाराजांच्या लवाजम्याने ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला. ठाण्याच्या कलरकेम कंपनी नजीक महाराजांचा काफिला रात्रीच्या भोजनासाठी थांबला. तंबू अगोदरच ठोकण्यात आले होते. रसदही पोहोचली होती. डेरा पडला, साऱ्यांनी भोजन केलं. थोडीशी विश्रांती घेऊन ताफा पुन्हा मुंबईच्या दिशेने जायला निघाला. रात्र होऊनही लोकांची गर्दी कमी होण्याचं नाव घेत नव्हती. मुलुंडला पोहोचेपर्यंतच रात्रीचे 12 वाजले. यावेळी चेक नाक्याच्या परिसरात मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या माल मोटारींची आणि प्रवासी बसेसची मोठी वर्दळ असते. रस्ता अरुंद असल्यानं प्रचंड आकाराच्या त्या मिरवणुकीला मार्ग काढणं वाहतुकीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं सोयीचं नसल्याचा सल्ला सोबत असलेल्या पोलिसांनी दिला. त्यांचा सल्ला मानून मुलुंडला जॉन्सन अँड जॉन्सन्स कंपनीच्या समोर रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. झालं, रस्त्याच्या कडेलाच मंडळींचे डेरे पडले. इतक्या रात्री देखील परिसरातली जनता महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन व्हावं म्हणून जमलेली होतीच. महाराजांच्या काफिल्यातल्या माणसांना जमेल तशी मदत करायला धडपडत होती. महाराजांचा जय जयकार तर अविरत सुरूच होता.
0: आता पुढची मार्गक्रमणा दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार 21 जानेवारीला व्हायची होती. पण पुतळ्याची ट्रॉली ओढून नेणाऱ्या कोळशाच्या इंजिनच्या रोड रोलरची गती फारच मंद असल्याने तो बदलून डिझेल इंजिनावर चालणारा दुसरा रोड रोलर जोडायचा होता. ट्रॉली आणि ट्रक मध्ये विभागून ठेवलेल्या पुतळ्याची तपासणी करून सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली. शनिवारचा दिवस असल्याने मुंबईत वाहतुकीची फारशी वर्दळ असणार नाही म्हणून मिरवणूक संध्याकाळपासून सुरू करायची सूचना पोलिसांनी केली होती. तरीही मुक्काम हलवण्यासाठी रात्री 9 वाजलेच. जेवण खाण आटपून स्वाऱ्या पुन्हा मुंबईच्या दिशेनं चालू लागल्या. रस्त्याच्या दोहो बाजूंनी लोकांची गर्दी जमलेली होतीच. काही अंतरावर असलेल्या भांडुपला पोहोचताना ट्रॉलीच्या चाकांनी दगा दिला. पण कारागीर सोबत असल्याने चाकांची दुरुस्ती रस्त्यावर उभ्या उभ्याच करून घेण्यात आली. पुन्हा प्रवास सुरू झाला. डिझेलवर चालणारा रोलर जोडल्याने ताफ्याचा वेगही वाढला होता. रात्रभर झपाट्याने प्रवास करून पुतळा 22 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास मुंबई शहराच्या उंबरठ्यावर म्हणजेच सायनला पोहोचला.
1: 22 जानेवारीचा दिवस रविवार, सुटीचा दिवस असल्यानं मुंबईच्या रस्त्यावरची वाहतूक अगदीच मंदावलेली होती. रस्ताही रुंद होता. राहिलेलं जेमतेम 10-12 किलोमीटरचं अंतर आता वेगानं कापता येणं शक्य होतं. किंग्स सर्कलच्या पुलाखालून लवाजमा विना सायास पार झाला. पुतळ्याची भव्य मिरवणूक जसजशी दादरच्या दिशेनं सरकू लागली तसतशा रस्त्याच्या दुतर्फा लोकांच्या झुंडीच्या झुंडी महाराजांचा काफिला पाहण्यासाठी जमू लागल्या. रस्त्यावर, रस्त्या शेजारच्या इमारतींच्या

0: गॅलरींमध्ये गच्चीवर माणसंच माणसं दिसत होती. फुलं उधळली जात होती. महाराजांचा एकच जय जयकार सुरू होता. वातावरणात जल्लोष दाटला होता. मिरवणूक गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं पुढे सरकत होती. दादर टीटी पार करून परेल, पोयबावडी, लालबाग, भायखळा, जे जे हॉस्पिटल, मोहम्मद अली मार्ग आणि बोरी बंदर मार्गे पुतळा आणि पुतळ्यासोबतचा ताफा दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाला पोचला आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास टाकला. महाराज सुखरूप मुक्कामी पोचले. वाटेत काहीही अडथळा न येता एक मोठी जबाबदारी सुखरूप पार पाडल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आलेलं होत.
1: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 9:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बन्या बापू या चित्रपटातील गीत.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि याला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतो आता एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मुक्ता या चित्रपटातील गीत. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं हे गीत आहे नाधो महानोर यांचं आणि याला संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी. ऐकूया मुक्ता या चित्रपटातील गीत.

ऋषिकेश कांबळेकर यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निखिल ठक्कर यांचं होतं आणि चित्रपट कॅरी ऑन देशपांडे. श्रोतेहो, या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं डेबू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आपल्या संस्कृतीत दानाला मग ते कोणत्याही स्वरूपात केलेलं असो त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्व अधोरेखित करतो. यानिमित्तानं यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव. विषय आहे दानाचं महत्व. आज सकाळी 11:05 ते 11:40 आपण आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 45:15:41 आणि 45:15:41:30. तेव्हा अवश्य फोन करा. स्वरसंवाद या कार्यक्रमात आजचा विषय आहे दानाचं महत्व. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया धडाकेबाज या चित्रपटासाठी विनय मांडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रवीण टवणे यांचं गीत. संगीत अनिल मोहिले यांनी दिलं आहे.

0: 10 लाखांची लॉटरी मला, वाव।
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अबोली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शब्दरचना होती नाधो महानोर यांची आणि संगीत निशिकांत सदाफुले यांनी दिलं होतं.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: रसिक हो, चांदण्या

रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही. आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

राजेश सावंत यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं धोधो पावसातील वन डे मॅच या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जन्मेजय आणि स्वप्नील यांची. श्रोतेहो, या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चिराग कट्टी यांचं सतारवादन आता प्रसारित करीत आहोत. राग अहिर भैरव विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूया चिराग कट्टी यांचं सतारवादन राग अहिर भैरव.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, स्वरसंवाद कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा पापये। श्रोते हो, आपल्या संस्कृतीमध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे। मग ते कोणत्याही प्रकारचं दान असू दे, कोणत्याही स्वरूपातलं दान असू दे, त्या दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। नुकताच अधिक महिना सुरू झालेला आहे आणि हा अधिक महिना जो असतो हा दानाचं महत्त्व अधोरेखित करत असतो। वेगवेगळ्या प्रकारची दानं करावीत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे। अधिक महिन्यात विशेष करून हे दान दिलं जातं। यानिमित्तानेच यावेळच्या आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमामध्ये विषयही तोच आहे, दानाचं महत्त्व। त्यामुळे दानाचं महत्त्व तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये सांगायचं आहे आणि तुमचे या संबंधीचे जे काही अनुभव असतील तेही आम्हाला सांगा।

0: नमस्कार स्वर संवाद.
1: पद्मजाताई नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी अंबरनाथ. नमस्कार. मी अंबरनाथ बळवंत जोशी बोलतोय.
0: हा बोला.
1: भारताच्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हजारो सैनिकांनी आपलं हुतात्म दिलं, आपलं देहदान केलं, आपलं संपूर्ण आयुष्याचं दान दिलं. हे तर सर्वात मोठं दान आहे. आणि आज विषय आहे दानाचा, तर आपण सगळ्याच प्रकारच्या दानाचा विचार करू.
0: नक्की.
1: आपल्या महाभारतामध्ये पुराणामध्ये दधीची ऋषींनी आपल्या अस्थीचं दान केलेलं आहे राक्षसांचा नायनाट करण्यासाठी. आणि दधीची ऋषीच्या अस्थीपासून वज्र नावाचं जे अस्त्र ते बनवलेलं आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर कर्णाने आपली कवच आणि कुंडल दान केलेली आहेत. म्हणजे अशी दानाचा महान महिमा आपल्या इतिहासामध्ये आहे. बळीराजानी तीन पावलं विष्णूच्या वामन स्वरूपामध्ये आलेल्या विष्णूला दान केली आणि त्याच्यामध्ये सर्वस्व दान देऊन टाकलं. एवढंच काय की राजा हरिश्चंद्राने आपल्या स्वप्नामध्ये काय घडलं ते तारामतीला सांगत असताना त्यांनी सांगितलं की मी स्वप्नामध्ये सर्वस्व दान केलं आणि अक्षरशः स्वप्न पाळण्यासाठी त्यांनी सर्वस्व दान करून टाकलं. आणि आजच्या काळामध्ये बघितलं तर देहदान कसे लोक करतायत, रक्तदान करतायत, त्याच्याबद्दल इतर श्रोते बोलतीलच, पण देहदान केलेल्यांची काही नावं मी सांगतो.

0: कि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बासू, आपल्या लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, दिल्ली हायकोर्टाच्या जज लैला सेठ, आपल्याकडचे मधु दंडवते आणि शंतनुराव किर्लोस्कर आणि गप्र प्रधान यांच्यासारखी अनेक महान व्यक्ती होऊन गेले ज्यांनी आपलं देहदान वैद्यकीय कॉलेजला केलेलं आहे, ज्याच्यामुळे वैद्यकीय शिक्षणाला मदत होईल. आणि रक्तदानासाठी तर पुष्कळ लोक काम करतायत, ऑर्गन अंगदानासाठी पुष्कळ लोक काम करतायत. तर मला एक आठवण सांगावीशी वाटली की माझे एक मित्र सदानंद कृष्णाजी वैद्य राहतात लातूरला, त्यांनी आतापर्यंत 125 वेळाला रक्तदान केलेले आहे. आता त्यांचं वय जवळपास 70 आहे, आणखी ठणठणीत आहे. तर दानाबद्दल असं काही पुष्कळ काही सांगता येतील. आणि आता धोंड्याचा महिना आहे, अधिकचा महिना आहे, या महिन्यामध्ये तर लोक दान करणारच आहेत आणि दानाबद्दल पुष्कळ काही सांगतील. तर इतर लोकांना बोलण्यासाठी वेळ द्यावा म्हणून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद, तुम्ही माझा
1: धन्यवाद. मला वाटतं जोशी सरांनी अगदी आजच्या विषयाची किंवा आजच्या कार्यक्रमाची अगदी छान अशी सुरुवात केलेली आहे. देहदान, रक्तदान, अवयवदान याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आजच्या काळाशी निगडीत किंवा आजच्या काळाशी सुसंगत अशा प्रकारची काही दानं कशी केली जाऊ शकतात हे उदाहरणासहित त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे, आपल्याला सांगितलेला आहे. धन्यवाद. नमस्कार स्वरसम्राट.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
2: हा मी बोरोलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा प्रतिभा, बोला.
2: आता ह्यांनी जे सगळं सांगितलंय, भरपूर सांगितलं, तर देह हे दानाचं महत्व हे देणं आणि स्वीकारणं, त्या देणाऱ्या आणि स्वीकारण्यामध्ये जे एकमेकांबद्दलची जे नातं असतं किंवा प्रेमाच्या भावना असतात त्या महत्वाच्या असतात. कारण दानाला किंमत नसते हे जाणलं पाहिजे की ते देणं आणि घेण्यामध्ये जास्त आनंद असतो. त्याचा आपण दिल्याने आपलं अधिक भरतो भरलं जातं. तर ते पण त्याच्यात सुद्धा स्वार्थीपणा नसावा.
1: खरं
2: की त्यांनी किती
1: परतफेडीची अपेक्षा नसावी. बरोबर
2: बरोबर बरोबर जे देतो त्याच्यात हे नसावं. तर दिलाने प्रेम भावना ज्या एकमेकांना मिळतात ना त्याच्यात जो खरा आनंद असतो ना तो आपल्याला मोजता येणार नाही. इतका सुंदर भावना असतात त्या, त्याच्यामध्ये मला वाटतं खूप भरलेला आहे. आणि हे आधीच नाही ना, हे पूर्वीच्या संस्कृतीने असं सांगितलंय की जावयाला देतात. हे मला त्याच्या मागचा आहे, तू काय माहित नाही, पण मला असं आपलं असं साधं आपण बोललो की आपली मुलगी त्यांना देणार त्या जावयाने सांभाळ असं काहीतरी आहे का. आपली मुलगी त्यांना असं मी उघडच बोलते खरं दादा, मला काय त्याच्या मागचा हेतू माहित नाही, तर आपली मुलगी देतो ना.
1: कदाचित असं असेल, व्यावहारिक हेतू तो असू शकतो, पण जावयाला विष्णू रूप मानलं गेलं आहे त्यामुळे आपण जणू काही त्या विष्णू रूपाला देतोय. शेवटी हे प्रतिकात्मक आहे आणि ज्याचं त्याने कशा पद्धतीने घ्यावं, कशा स्वरूपात घ्यावं, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नाही का.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणूनच मी सांगते,
1: किंवा एखादी भेटवस्तू आपल्या जवळच्या व्यक्तीला द्यायची, जावई तर जवळचाच असतो, त्यामुळे तशी प्रथा निघाली असावी कदाचित.
2: बरोबर आहे. म्हणजे म्हणूनच सांगते की जावयानी सुद्धा आपलं हे राखून आपली येणारी पत्नी ही कशी आहे ह्याच्यापेक्षा तिला कसं चांगली आनंदी ठेवणं हे आपल्या हातात आहे, जावयाच्या हातात आहे. हे महत्वाचं आहे जास्त. दुसरं म्हणजे असं सांगायला रक्तदान, रक्त म्हणतात की दानाने ते आपलं रक्त उलट ताजं नवीन भरलं जातं. त्या देणाऱ्याला सुद्धा आपल्याला काहीतरी दिल्या त्या घेणारा सुद्धा जो रक्त असतो त्याला सुद्धा त्याच्यापासून फायदा, म्हणजे फायदा त्याचा बरं वाटतं, शरीराला बरं वाटतं. तर रक्तदान हे खूप चांगलं आहे, सगळ्यात मोठं दान आहे. आता सांगायला असं आहे पण काय होतं म्हणजे ऐन वेळेला ना सगळं डोक्यातून जातं. जेव्हा मृत्यू बसतो ना तेव्हा सगळे विचार छान छान छान छान येतात, पण आपल्याला वेळेचा अभावामुळे ते बंद करावं लागतं. थँक्यू, धन्यवाद.
1: धन्यवाद, धन्यवाद प्रतिभा.
2: धन्यवाद, धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार स्वरसंवाद.
0: हा, मी गणेश पाटील बोलतोय ठाण्याहून.
1: हा बोला.
0: आज दानाचं महत्व तुम्ही सुरुवात केली, तर देहदान, रक्तदान हे सगळं दान तर महत्वाचं आहेत, पण मी तर म्हणेन की शिक्षणाचं जे दान असतं ना, जे गुरुजन आपल्याला देतात ते पण तितकंच महत्वाचं आहे.
1: खरं खरं
0: गुरुजनांकडून मिळालेलं दान हे तुम्हाला आयुष्यभर पुरतं. तुमची जी सगळी प्रगती होते ती कोणामुळे होते? तर तुमच्या ज्ञानामुळे.
1: बरोबर.
0: आणि हे तुम्हाला जेव्हा गुरुजी त्यांच्याकडून जे दान करतात ते तुम्ही कितपत कसं घ्यायचं हे तुमच्या स्वतःवर अवलंबून असतं, नाही का?
1: खरे खरे.
0: तर हे जे ज्ञान आहे, जे मिळालेलं ज्ञान आहे, ते तुम्ही मग दुसऱ्यांना पण दान करा ना, ते त्याच पद्धतीने की जसं तुम्हाला तुमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला दान केलेलं आहे हे ज्ञान, हे ज्ञान जर दुसऱ्यांना दिलं की आणखीन चार माणसं त्याच्यामुळे शिक्षित होतील. पूर्वी माहितीये की ह्याच्यावरती रिक्षावरती नेहमी लिहिलेलं असायचं, मुलगी शिकली आणि प्रगती झाली. तर असे जे प्रकार आहेत ते सगळे दानामुळेच होत असतात.
1: खरं खरं, अगदी खरंय. मला वाटतं आपलं आजचं जे गाणं मी आपण जे आता ऐकलं त्यात पहिल्या जी ओळ आहे त्याच्यातच ते महत्व सांगितले, दान दिल्याने ज्ञान वाढतं, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं.
0: करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे आपण

0: असं आहे की त्याच्या त्या दान देताना आपण हात कधी आखडता घेऊ नये. आता पैसे देताना सुद्धा काय असतं, कोणाला दान करायचं असतं ते कुठल्या उद्देशाने तुम्ही दान करता पैशाचं हे महत्वाचं आहे. काही जणांना असं वाटतं की आपलं मोठं नाव व्हावं तिकडे बोर्डावरती नाव लावलं मी एवढे पैसे दिले म्हणून, हे खरं म्हणजे त्यांच्या दृष्टीने कदाचित खरं असेल पण मी तर म्हणतो की हे चुकीचं आहे.
1: आपल्याकडे असं म्हटलं जातं ना की उजव्या हाताने समजा दान दिलं किंवा एखादी गोष्ट दिली तर डाव्या हातालाही कळू नये. म्हणजे दान देताना ही काळजी जरूर घ्यावी की कोणाला दिलंय, किती दिलंय, कसं दिलंय हे कोणालाही सांगू नये किंवा कळू देऊ नये. जर एखाद्याचा उद्देश फक्त स्वतःचं नाव व्हावं असा असेल तर त्या दानाला फारसं महत्व नाही, नाही का?
0: हा तर असं जे आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा दान करा की इतरांना त्याचा त्याची जाहिरात करू नका.
1: खरे खरे, मग ती दान नाही होत ती जाहिरात होते. बरोबर,
0: हो ना, हो ना, हो ना, हो ना.
1: धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.
1: नमस्कार, स्वर संवाद.
2: मी नीता शेरी.
1: हा बोला.
2: आधीच्या श्रोत्याने बरंच काही दानाबद्दल सांगितलं आणि आताच्या श्रोते जे शिक्षणाच्या बद्दल बोलत होते त्या मताशी पूर्ण सहमत आहे. आता त्या विषया व्यक्तीच माझं मत, मला माघ महिना वगैरे असं काही पर्टिक्युलर कालावधीच असला पाहिजे या मताशी मी फारशी सहमत नाहीये. पण मी दानामध्ये विश्वास ठेवतो. आता माझी आई गेली, मी माझ्या आईचं पीठ वगैरे नाही पण तिचा विश्वास गरिबांना मदत करणं याच्यावरती होता.
1: बर,
2: त्यामुळे सिंधुताई सकपाळांकडे आम्ही तिच्या तिच्या तारखेला पैसे पाठवतो आणि दिवाळीमध्ये मुलांना खाऊ पाठवतो. माझी बहीण पुण्याहून त्यांना कपडे आणि स्टेशनरी पाठवते की ज्याच्यामुळे समोर त्याची गरज भागली पाहिजे.
1: खरं मला वाटतं वर्षभर हे करता किंवा तुम्ही आयुष्यभरासाठी हे व्रत घेतलेलं आहे अगदी तसंच असावं. आपण हा विषय घेतलाय कारण अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यात बहुत करून दान केलं जात.
2: माझं फक्त मत एवढंच.
1: बरोबर बरोबर,
2: अधिक महिन्याचं मत महत्व आहे पण दान हा थ्रू आउट आयुष्य
1: करावं. अगदी अगदी छान.
2: पर्टिक्युलर कालावधी असता का म्हणे दान हे दान असतं
1: नक्की.
2: माझं मत आहे, महत्व आहे, संस्कृतीने सांगितलंय ते सगळ्यावरती कुठंही त्याला आव्हान करायचं अजिबात माझा काही तसा हेतू नाहीये. आहे तो विषय नक्की चांगला आहे पण माझा दान या विषयावरती विश्वास आहे.
1: खूप खूप छान बोललात आपण. धन्यवाद
2: धन्यवाद.
1: नमस्कार, स्वर संवाद.
3: मी नीता पाटील बोलतीये.
1: हा बोला नीता.
3: हा, दान हे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र व पुण्य कार्य आहे. स्वतः म्हणजे आपण स्वतःच्या कमाईतील किंवा गरजेच्या वस्तू काही भाग गरजेच्या वस्तू काही भाग गरजू माणसांना देतो. हा, त्यामुळे ते दान ज्याला देतो त्याला तर आनंद होतच पण आपलं स्वतःचं पण मन शुद्ध होते आणि परोपकाराची भावना वाढीत जाते.
1: बरोबर, नक्की नक्की, अगदी छान सांगितलं तुम्ही.
3: दान हे आणि दान हे स्वतःच्या इच्छेने आणि सत्पात्री म्हणजे योग्य माणसाला गेलं पाहिजे.
1: अगदी अगदी योग्य.
3: खूप संस्था उघडल्या दान करा वगैरे तर सगळं सत्पात्री जातं की नाही आपल्याला कळत नाही. मी काय करते आता माझ्या घर माझ्या ओळखीचे जवळचे ड्रायव्हर कामवाल्या त्यांना खरोखर त्यांची मुलं हुशार असतील अभ्यास करणारी असतील त्यांना मी त्यांना सांगते तुम्हाला कुठला क्लास करायचा तर करा मी फी भरेन. त्यांना पुस्तकं वह्या सगळं काही मी स्वतः देते त्यांना आणि त्यांनाही त्याचा इतका आनंद होतो की हा आईने आम्हाला हे दिलं ते दिलं म्हणून आम्हाला काय स्मूथली करता आलं. त्यांची नेहमी चौकशी करते. दान खूप प्रकारचे, अन्नदान आहे, विद्यादान आहे, औषध दान पण आहे. तुम्ही गरीब गरजू लोकांना औषधं देऊन किंवा त्यांच्या उपचारासाठी देऊ शकता. हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारू शकता कोण गरजू आहे का. आता हिंदू धर्मात कन्यादान हे खूप श्रेष्ठ मानलं जातं आणि ते पुण्यकारक असतं. तसं रक्तदान रक्तदान हे अत्यंत कोणत्याही आपण एका दृष्टीने एकाला जीवाला अभय देतो किंवा जीवन वाचवण्यासाठी त्यांना

0: दान केलं असतं आणि त्यामुळे एकाचा जीव वाचतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे रक्तदान तर चांगलंच असतं.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: ओके.
1: मला वाटतं नीताताईंनी अगदी योग्य असा मुद्दा सांगितला की दान हे सत्पात्री असावं. म्हणजे खरोखरच ज्या व्यक्तीला गरज आहे, गरजू जो व्यक्ती आहे, अशा व्यक्तीलाच दान करावं. कारण यामध्ये आपली काही वेळेला फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे नीट तपासावं की खरंच त्या व्यक्तीला तितकी निकट आहे का, तेवढी गरज आहे का, आणि मगच ते दान द्यावं. आणि अर्थातच ते दान देताना कोणालाही कळू देऊ नये की आपण काय दान दिलेलं आहे.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण दानाचं महत्व याविषयी बोलतो आहोत. 4515429 आणि 4515430 या दूरध्वनी क्रमांकांवर

0: रायचं उदाहरण द्यायचंय, तिचे एवढे सुंदर डोळे तिने दान केले आहेत.
1: खरं खरं
0: म्हणजे हे खूप छान आहे.
1: धन्यवाद धन्यवाद
0: धन्यवाद. थँक्यू.
1: वेगवेगळ्या श्रोत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं दानाचं महत्त्व आपल्याला सांगितलं. आत्ताच अरुणाताई बोलल्या त्याप्रमाणे नेत्रदान असू दे, देहदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान किंवा पैशाच्या स्वरूपातलं दान, ज्ञानदान याबद्दल अनेकांनी सांगितलं. तर जरूर अशा प्रकारे आपल्याला शक्य तसं दान जरूर करा. ते दान सत्पात्रीय आहे का हे तपासून बघा आणि या हाताचं त्या हाताला कळू न देता असं दान करा. आणि अर्थातच एका श्रोत्याने सांगितलं की एखादा महिना किंवा एखादा दिवस त्यासाठी राखून ठेवू नका, वर्षभर आणि पुढे आयुष्यभरही या प्रकारचं दान तुम्ही करत राहा, कारण आपली संस्कृतीमध्ये दानाचं महत्त्व आहे आणि ते आजच्या कालाशी सुसंगत करून घेऊन ते तत्वज्ञान आपण पुढे चालवूया. आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.

0: स्वरसंवाद कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 आणि 40 सेकंद झाली आहेत.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: गौरी कवी यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया मीरा परांजपे यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं हे गीत.

अच्युत ठाकूर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन.

0: तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्म्यानं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते.
0: हो,
1: म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. दादा, आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेनी मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत, पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
0: जयश्री ताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही.
0: हो,
1: पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
0: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
1: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच, पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो

0: आहे, त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो, त्याची आपल्याला सवय झाली असते.
1: हो,
0: ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली, तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे, किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊसवाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा

0: वाढतो ना.
1: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना, तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
0: हो,
1: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणते तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे. ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्याचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे. की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते. की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
0: मैत्रिणींना आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो.
1: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी, तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भले फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो, शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल. आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
0: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल.
1: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय. आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती. पण कळतं कधी, जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास आईला पण माहिती आहे की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
0: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
1: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं, किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, आनंद वाटतो, परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं, आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही, पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेत असतो.
0: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
1: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे,
0: हो
1: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे, या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे, बघ तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे, की बा मी मला जे करायचं आहे ते मला घरात राहून करायचं आहे, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत, आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
0: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते
1: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
0: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
1: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक, तिसरं काय की मी काहीतरी करते आहे त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले

0: आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातून पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
1: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
0: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
1: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासून जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
1: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
0: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
1: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का, तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतं पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
0: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे हा.
1: बरोबर बरोबर.
0: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
1: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं, तर ज्या मोमेंटपासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले, आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी, तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं, तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
0: अगदी छान सांगितलं. आणि आता

0: बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे, 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
1: हो हो, असं अगदी, म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा, म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
0: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
1: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे, किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो, किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात? की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे, किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे, किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
0: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
1: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो, किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो, जे अचानक येतात, असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा, आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो, आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
0: कारण संकट कधी सांगून येत नाही.
1: बरोबर.
0: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
1: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा, पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे.
0: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
1: येस, बिलकुल.
0: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?

0: आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढ्या तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे एफडी आरडी पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हां, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण एफडी म्हणतो किंवा आरडी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि एसआयपी याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडी पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंडमध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या.
1: म्हणून हे एवढे लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं. पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला, कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार

0: गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका.
0: हा,
1: तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ञ आहे त्या क्षेत्रात.
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं, किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते. प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते.
0: घरात येणारा पैसाही
1: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं. प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. असं
0: अगदी खरं आहे कांचन. ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते. मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता. जो
0: पेन्शनच्या रूपात तो
1: सुरूच राहायचा जो मिळतच होता. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाहीये. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील.
0: अगदी.
1: कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे.
0: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतचं घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
0: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
1: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावं लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावं लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल. दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
0: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
1: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20-30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलिस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
0: सुरुवात
1: करतो आणि मग नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
0: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
1: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये तू जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
0: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
1: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इनकम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढा आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
0: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
1: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा. कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
0: अगदी
1: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली कन्सिस्टंटली नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
0: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
1: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
0: अगदी.
1: तर वेल्थ जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल.
0: जायला पाहिजे.
1: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
0: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
1: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेली आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर ह्या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता.
0: तर कांचनताई आज आपण इथं आला.

0: आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातले हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

भालू या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया नणंद भाऊजय या चित्रपटातलं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांनी. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

एकटी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके आणि हे गीत गायलं होते आशा भोसले यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा

0: डबाज आता है, ठीक दिल डबाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्यसेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
2: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
1: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजीनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन

युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्रॅम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्रॅम सोनं पावडरच्या स्वरुपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आयपीएल स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोतेहो नमस्कार, आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
2: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मेला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीनं स्वगणना करायची होती. याच अंतर्गत दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचं सत्यापन आणि पडताळणी करत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 25,000 कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारं संक्रमण भाडं, सदनिकांचा ताबा आणि इतर वादांसंबंधीच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन ही केंद्रीकृत डिजिटल प्रणालीची लिंक म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी सिटीजन कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई महानगर प्रदेशातल्या सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक बहुपातळी मान्सून पूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवस रात्र नियंत्रण कक्ष हेल्पलाईन असून टोल फ्री क्रमांक 1800228801, भ्रमणध्वनी क्रमांक 8657402090, विस्तारित दूरध्वनी क्रमांक 02265964176 आणि 02265967901 आणि दूरध्वनी क्रमांक 02226591241 हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पांवरील मान्सून पूर्वतयारी अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून 49 रुग्णवाहिका, 431 डी वॉटरिंग पंप, 544 सीसीटीव्ही कॅमेरे, 55 आपत्कालीन नियंत्रण कक्ष ही संसाधनं तैनात करण्यात आली आहेत. शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, अत्याचार, छेडछाड आणि तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. या उपाययोजनांचं स्वरूप शिक्षण विभागानं सादर करावं असे निर्देश मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिले आहेत. दरम्यान प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच

0: मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. हे वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. रवींद्र साठे यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं हे गीत ऐकूया.

सुमित्रा संपादक यांनी गायलेलं गुरुनाथ शेणाई यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीन सारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं। लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे। या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे। भारताशी चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि या प्रश्नांची विश्लेषणसिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीनविषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढली आहे। म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन। भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक सामाजिक मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे। पुस्तकाची रचना 4 भागात विभागलेली आहे। चीनचा इतिहास भूगोल संस्कृती राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या 4 भागात आहे। पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो। सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे। दुसऱ्या भागात कन्फ्युशियस शांगझांग शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे। ग्रेट टेरर ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते। त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962च्या भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते। तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत। आर्थिक तांत्रिक लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृगोचर होते। चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे। चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो। चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे। समृद्ध संदर्भसूची नकाशे छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत। यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं। एकूणच भिंतीआडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे। दृष्टी आकलन आणि चिंतन या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे। एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्वाचं पाऊल आहे। भूराजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे। महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थळांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: मात ऐकूया सागाची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडांचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचरसाठी आणि औद्योगिक अशा नित्यउपयोगी वस्तूंसाठी होतो. लाकडाचा आकर्षक रंग आणि त्यामध्ये असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यामध्ये अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. सागाची लागवड उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. 100 ते 380 सेल्सिअस पर्यंत तापमान मानवतं. यापेक्षा कमी जास्त तापमानामुळे सागाची वाढ मर्यादित होते. समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते. लागवडीसाठी थोडीफार चढ उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसंच उथळ निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचं बियाणं पेरून रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ लावून म्हणजेच स्टंप लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणं पसरावं आणि दररोज दाताळ्यानं खालीवर करावं. असं केल्यामुळे 4 ते 6 आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून पॉलिथिन पिशवीत किंवा गादी वाफ्यावर सागाची रोपं करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपं तयार करण्यासाठी माती, वाळू आणि शेणखत याचं एकास एक एक या प्रमाणात मिश्रण करून 10 बाय 20 सेंटीमीटर पिशवीत प्रक्रिया केलेलं बी पेरावं. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी 12 बाय 1 मीटर आकाराच्या वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर आणि 5 सेंटीमीटर खोलीवर प्रक्रिया केलेलं बियाणं पेरावं. स्टंप बनवण्यासाठी 1 वर्षानंतर रोपं गादी वाफ्यावरून उपटावी. तसंच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा, पानं आणि छोट्या मुळ्या काढाव्या. तयार केलेलं खोडमूळ जितक्या लवकर रोपणात लावलं जाईल तितकं चांगलं असतं. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावे. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वाढ जोमानं होण्यासाठी प्रतिरोप 10 ग्रॅम नत्र आणि 10 ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीनं द्यावं. लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर 1 वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते. प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर आणि घेर 2 ते 5 सेंटीमीटरने वाढतो. सागाचं लाकूड जास्त लांबीचं, जास्त घेराचं आणि गाठी विरहित होण्यासाठी साग कमी अंतरावर लावणं हितावह असतं. झाडांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ होण्यासाठी विरहणी करणं आवश्यक असतं. विरहणी लागवडीनंतर कधी करावी ते आपण खतं पाणी किती देतो यावर अवलंबून असतं. नियमित पाणी आणि वर्षातून 3 वेळा खतं दिली तर सागाची वाढ लवकर होते आणि लवकर विरहणी करावी लागते. सागाच्या झाडावर हुमणी आणि प्युरा या किडी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्याच्या 3र्या आठवड्यात फेनवर्लेट 1.5% भुकटी सागाच्या 2 ओळीत टाकावी. पानं खाणारी कीड सागाच्या पानांची मध्यशर सोडून संपूर्ण पान खाते. भुरीमुळे सागाच्या पानावर पांढरे ठिपके आढळतात. यामुळे सागाच्या झाडावर विशेष असा परिणाम होत नाही, मात्र अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेनेम 45 ची फवारणी करावी.
0: सागाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत. वाचक स्वरूपा सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीये. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीये. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीव संरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये, एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर, अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात तेव्हा पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजत आहेत. दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

मुलतानी विलंबित आणि द्रुत बंदिश एक तालात निभत आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जागो को मन अल्लाह संग. द्रुत बंदिशीचे बोल आहेत बलमा मोरी तुम्ही सो लागी प्रीत. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली आहे. ऐकूया तर उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग मुलतानी.

उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या आता प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरु करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन

0: आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537°6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण एकत्र

आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 50 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. नमस्कार.

एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. येत्या 3 ते 4 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, भूशीर क्षेत्र, दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, उर्वरित अंदमानात होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. वर्धा इथं सर्वात जास्त तापमान 47.1 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथं काही तुरळक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल. विदर्भामध्ये हवामान कोरडं राहील. येत्या 48 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस ते पर्जन्य मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होईल असा वेधशाळेचा इशारा आहे. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. मन्नारची सामुद्रधुनी आणि भूशीर क्षेत्रामध्ये वादळी वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:13 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आता ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी. या मालेत संत साहित्यिक प्रशांत धर्माधिकारी यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून समोरची व्यक्ती आपल्या हावभावातून, आपल्या कृतीतून ते समजल्याचं आपल्याला दर्शवते. ही आपल्या संवादाची फलश्रुती असते. आकाशवाणीवरून आम्ही सुद्धा आपल्याशी नियमित संवाद साधत असतो. कार्यक्रम आवडल्यानंतर, आपल्याला तो उपयुक्त वाटल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी तुम्ही स्वतः करून पाहता आणि मग त्याला यश आल्यावरती तुम्ही आमच्यापर्यंत ते पोहोचवता देखील. एखाद्या संवादाची फलश्रुती ही नेमकी काय असते? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये याविषयी सुद्धा भाष्य केलेलं आहे. त्याच संदर्भात आज आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. ऐकूया तर ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा भाग विसावा.

ज्ञानेश्वरी हा अत्यंत मोहक व लाघवी असा ग्रंथ आहे. एखादं लहान मूल थकून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपावं, त्याप्रमाणेच आपण सर्वांनी या व्यग्र जीवनामधून थकून भागून ज्ञानेश्वरी रूपी आईच्या कुशीत जाऊन विश्रांती घेतली पाहिजे. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला द्राक्षवेलीचा मांडव अशी उपमा दिली आहे. आता किती सुंदर आहे पहा मित्रांनो, श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसावावया. एक एक शब्द किती नेमका आणि मोजका वापरला आहे ज्ञानेश्वरांनी पहा. ते म्हणतात ही गीता

रूपी ज्ञानेश्वरी जणू काही श्लोकाक्षर द्राक्षलता आहे. द्राक्षलता म्हणजे द्राक्षाचं वेल. आणि ह्या द्राक्षाच्या वेलावर काय आहे तर म्हणाले श्लोकाची अक्षर हे जणू काही द्राक्षाच्या वेलाच्या स्वरूपात आलेली आहेत. आणि या वेलाचा जो मांडव आहे तो मांडव म्हणजे ज्ञानेश्वरी गीता आहे. आणि त्या मांडवाखाली कोण विसावावया येत आहे, कोण विश्रांती घ्यायला येत आहे, तर म्हणतात संसार पथ श्रांता. संसारामध्ये रस्ता चालत चालत चालत थकून आलेले लोक इथे विश्रांती घ्यायला येवत. अर्थात हा किती सुंदर श्लोक. आणि अक्षरांच्या द्राक्षाची वेली जणू बहरून यावी. आणि या बहरलेल्या द्राक्षवेलीच्या थंडगार मांडवाखाली संसाररूपी धकाधकीच्या जीवनातून थकलेल्या आपण विसावा घेतला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संत ज्ञानेश्वर हे एकमेव संत आहेत ज्यांना माऊली म्हटलंय. विनोबा भावे यांनी गीताई लिहिली आहे आणि गीताईच्या सुरुवातीला विनोबा म्हणतात गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता रडता पडता घेई उचलूनी कडेवरी. विनोबांनी म्हटलंय की गीताई जणू काही माझी आई आहे. आणि एखादं बाळ रडू लागलं तर आई कशी पटकन जवळ उचलून घेते, त्याप्रमाणे संसाररूपी धाकाधकीच्या जीवनातून थकलेल्या या बाळांना जवळ घेणारी म्हणजे गीता, म्हणजे ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज संवादाची फलश्रुती खूप सुंदर पद्धतीने सांगतात. ते म्हणतात की ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि त्यानंतर पुढे असं म्हणतात की विवेकवेलीची लावणी हो देई सैंध. विवेकवेलीची लावणी या मराठी मुलखामध्ये मी करणार आहे असं ज्ञानेश्वरांनी लिहिलंय. त्यांच्या मते व्यक्तीला योग्य काय अयोग्य काय हे कळावं, साच लटके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी असं म्हटलंय ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरांनी ग्रंथाच्या आरंभी सरस्वतीचं वंदन केलंय, प्रार्थना केली आहे. आणि नंतर म्हणतात ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन आणि विवेकवेलीची लावणी करीन. विवेकाची ध्वजा आपल्या अंगा खांद्यावर देऊन ज्ञानेश्वरांनी संवादाची फलश्रुती केलेली आहे. आपण या भागात संवादाची फलश्रुती पाहणार आहोत. म्हणजे वक्ता श्रोता संवाद प्रक्रिया आपण पाहिली आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर या संवादाचा नेमका काय परिपाक झाला हे देखील समजून घेणं मोठं विलक्षण आहे. ज्ञानेश्वरांची एक सुंदर ओवी मला आठवते. ते म्हणतात हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले अपना ऐसे अर्जुना. काय सुंदर लिहिले पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हृदया हृदय एक झाले म्हणजे वक्त्याचं हृदय आणि श्रोत्याचं हृदय एक झालं आणि या हृदयातलं त्या हृदयात घातलं. काय विचार आहे, विलक्षण विचार पहा. आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुनाला कृष्णाने. हे लक्षात घ्या, संवादाचे चार स्तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिले ज्याच्यामध्ये संवाद वेगवेगळ्या पद्धतीने होतो आहे. एक संवाद संजय आणि धृतराष्ट्राच्या मध्ये होतोय, एक संवाद कृष्ण आणि अर्जुनामध्ये होतोय, एक संवाद ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे श्रोते यांच्यामध्ये होतोय. तर हा संवाद समजून घेताना आपल्याला असं लक्षात येईल की हृदया हृदय एक झाले. ही ओवी असं म्हणते की वक्ता आणि श्रोता यांनी आपल्या हृदयातील गुज एकमेकांच्या हृदयामध्ये घातलंय. थेट उरातलं उरात. मला इथे विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. त्यांनी संत तुकाराम व इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर या समकालीन कवींची काल्पनिक भेट एका कवितेत घातली आहे. ते लिहितात दोघांची झाली उरावरी भेट उरातले थेट उरा माझी. किती सुंदर कल्पना आहे पहा. म्हणजे 16व्या शतकात शेक्सपियर कल्पना करतात विंदा करंदीकर की शेक्सपियर देहूला आलाय आणि तुकाराम महाराजांना भेटायला आणि त्या दोघांची भेट झाली. ती कविता विलक्षण आहे, वाचायला हरकत नाही सर्वांनीच. त्या कवितेत ते म्हणतात दोघांची झाली उरावरी भेट उराचेच थेट उरा माझी. अर्थात वक्ता व श्रोता हे दोन वेगळे न राहता एक झाले ही संवादाची फलश्रुती आहे. संत ज्ञानेश्वर हे काश्मीरी साहित्यशास्त्रज्ञ अभिनव गुप्ताचे अनुयायी आहेत असं ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर द भी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरांचा श्रोतृसंवाद या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यांच्या मते काश्मीरी शैव तत्वज्ञानानुसार वक्ता श्रोता आणि प्रतिपाद्य विषय या तीनही गोष्टींचे

मालूम मिलन म्हणजे संवाद. निर्मितीच्या क्षणी निर्मात्याचे खाजगी व्यक्तिमत्व लुप्त होते. निर्मात्याचे खाजगी व्यक्तिमत्व वेगळे राहत नाही, ते गळून पडतं. जो विषय वक्ता मांडत आहे त्या प्रतिपाद्य विषयाचे खाजगीपण देखील लुप्त होतं आणि श्रोत्याची भूमिका देखील विसर्जित होते. वक्ता, श्रोता आणि प्रतिपाद्य विषय हे तिन्ही घटक समान पातळीवर जातात, त्यांचं लौकिकातील तीन पण लोपून जातं. या तीनही गोष्टी एकरूप होतात. रसिक निर्मिती प्रक्रियेत सहभागी होतो. रसिक अर्थात श्रोता आणि वक्ता यांच्या हृदयसंवादातून संवाद प्रक्रिया प्रकट होते. असाच विचार संत एकनाथांनी भावार्थ रामायणामध्ये अनेक ओव्यांचा अर्थ सांगताना ही त्रिपुटी गेली अशा संदर्भात म्हटलंय. आपण ती याला त्रिपुटी म्हणू शकतो. वक्ता, श्रोता आणि प्रतिपाद्य विषय. पाश्चात्य संप्रेषण सिद्धांतामध्ये म्हणजे वेस्टर्न कम्युनिकेशन थिअरीजमध्ये हा विचार दिसत नाही. माझ्या मते पाश्चात्य संवादाचे अंतिम ध्येय हे वक्ता व श्रोता यांचं मनोमिलन नसून उपभोक्तावाद हे आहे. आपण अनेक जाहिराती पाहतो, त्यामध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने एखादी वस्तू लोकांना विकत घ्यावी यासाठी जाहिरातीत केल्या जातात. ती वस्तू विकत घेतली की आपली संवाद प्रक्रिया संपली. आयडा थिअरी असं म्हणतात, AIDA, म्हणजे ए स्टँड्स फॉर अवेअरनेस, म्हणजे पहिल्यांदा अवेअरनेस निर्माण करायचा, नंतर इंटरेस्ट, डिझायर अँड ॲक्शन, म्हणजे आधी जो ऐकणारा टार्गेट ऑडियन्स आहे तो अवेअर होतो त्या वस्तूबद्दल, नंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, नंतर ती गोष्ट विकत घ्यावी अशी इच्छा, डिझायर निर्माण होते, आणि ॲक्शन, ॲक्शन म्हणजे ती गोष्ट विकत घेतो. अंतिम परीक्षेत किती गुणांसाठी प्रश्न येणार आहे यावर आपण तो विषय अभ्यासतो. हल्ली विद्यार्थी असंच विचारतात, विषय समजून घेण्यासाठी मात्र अभ्यासत नाही. त्यामुळे मागच्या सत्रांमध्ये असलेल्या अभ्यासक्रम आम्हाला या सत्रात आठवत नाही. पूर्वी लहानपणी शिकलेल्या कविता अगदी वयाच्या 80व्या वर्षी देखील आठवत असत. संवाद प्रक्रियेचे नेमके गमक न समजल्यामुळे आपल्या ते ध्यानात येत नाही असे म्हणायला जागा आहे. ज्ञानेश्वरांचा पिंड हा पंडित कवीचा नसून भावकवीचा आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. अध्यात्मशास्त्रासारखा अत्यंत कठीण विषय श्रोत्यांना समजला पाहिजे म्हणून आपल्या प्रतिभाशाली वाणीने संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी रूपी देशिकार लेणं आपल्या पुढ्यात आणून ठेवतात. हे करताना ज्ञानेश्वरांचा अहंभाव आपल्याला कुठेही दिसत नाही, किंबहुना ते सेवक असल्याचं नमूद करतात. आता ही किती विलक्षण ओवी आहे पहा ना. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, इथं माझे जी उरले पायी कपवन. ते म्हणतात, हे श्रोत्यांनो इथं माझं काही उरलं नाही, किंबहुना हे तुम्ही केलंय, म्हणजे गुरु निवृत्तीनाथांनी केलंय किंवा तुमच्यासारखे श्रोते जे माझ्या समोर बसलेत त्या श्रोत्यांनी हे काम केलंय. कुठलं काम केलंय? ज्ञानेश्वरी लेखनाचं. ज्ञानेश्वर श्रोत्यांना तुम्ही प्रभो तुम्ही महेशाची आ मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती असं म्हणतात. म्हणजे आपले श्रोते जणू महेशांच्या मूर्ती आहेत आणि मी तुम्हाला एक भक्ती अर्पण करतोय असं म्हणतात. आणि हे धर्मकीर्तन तुमच्यामुळं सिद्धीला गेलं असं श्रोत्यांना म्हणून आपली कर्तृत्वाचा अभिमान झटकून टाकतात आणि म्हणतात, येथे माझे जी उरले पायी कपण. हे माझ्या गुरूंनी अर्थात निवृत्तीनाथांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपण सर्वांना देत आहोत, मी केवळ सेवक आहे या भूमिकेतून ज्ञानेश्वर महाराज बोलतात. संत तुकारामांनी देखील हाच विचार आपल्या वाङ्मयाच्या निर्मिती संदर्भात मांडला आहे. ते म्हणतात, फोडिले दुकान धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. किंवा त्यांचा अजून एक सुंदर अभंग आहे, ते म्हणतात, साळुंका मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. म्हणजे साळुंका बोलते मात्र त्याचा बोलविता धनी वेगळाच आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत, ते कर्तृत्व ते आपल्या गुरूंना देतात, आपल्या श्रोत्यांना देतात. लोकांनी याचा लाभ घ्यावा असंच ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. या दोन्ही संतांच्या भूमिकेमध्ये आपल्याला साम्य दिसेल आणि ते म्हणजे कर्तृत्वाचा अभिनिवेश त्यांना किंचितही नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाबद्दलच असं म्हटलंय की तेची मराठेनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोमसे जाणे नेणे तैसे निरूपिले, मला जसं जमेल न जमेल ते मी इथं निरूपायचा प्रयत्न केलाय.
म्हणजे ज्ञानेश्वरांनी इथे कुठेही म्हटलं नाही की मी जे म्हणतोय ते स्पष्टपणे तुम्ही ऐका आणि तेच खरं आहे. ज्ञानेश्वर महाराज

वेळोवेळी श्रोत्यांमध्ये विचारतात, मी बोलतोय ते समजतंय ना, किंवा तुम्ही मला काही सूचना देऊ इच्छिता का। ज्ञानेश्वर महाराजांचा हा श्रोतृसंवाद किती विलक्षण असेल आपण कल्पना करा। 700 वर्षांपूर्वी कुठेतरी एका मंदिरामध्ये ते बसून ज्ञानेश्वरी सांगतायत, समोर असंख्य लोक ऐकायला आलेले आहेत, समोर एका बाजूला निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर संथ लयीमध्ये बोलतायत। हा जो संवादाचा का विलक्षण सोहळा ज्यांनी पाहिला ते खरंच किती भाग्यवान असतील नाही। ज्ञानेश्वरांनी पुढे असं म्हटलंय की मी हे जे सगळं लिहिलंय हे मी काय करतोय, तर आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी हे जे काही बोललोय ते माझ्या श्रोत्यांना आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांना अर्पण केलेली वाक्पूजा आहे, आपण सर्वजण पसायदान जाणतोच। आता विश्वात्मके देवे, आपल्याला माहिती आहे तो विचार, आणि ते म्हणतात की वाघ यज्ञ तो शावे, हे जे मी बोललो आहे तो माझ्या वाणीचा यज्ञ आहे आणि त्या वाणीच्या यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा। आणि या संवादाची फलश्रुती काय आहे, तर वक्ता हा वक्ता म्हणून राहत नाही, श्रोता हा श्रोता म्हणून राहत नाही, दोघंही एका अद्वैताच्या भूमिकेमध्ये दोघंही एक होऊन जातात, त्यांचं हृदयाहृदय एक होतं आणि पुढे काय होईल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व। ज्ञानेश्वरी सांगण्यामागचा हा एक महत्वाचा हेतू आहे, केवळ गीतेमध्ये काय झालं हे सांगणं अभिप्रेत नाही, तर ज्ञानेश्वरांना या श्रोत्यांनी परतत्व डोळा पहावा असं म्हटलंय। किती सुंदर शब्द आहेत, दिसो परतत्व डोळा, ते परतत्व या डोळ्यांना दिसो। आणि ते डोळा कशा प्रकारचा आहे, तर ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की ते बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे जे बोल आहेत ते बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत, विवेकाची लावणी म्हणजे विवेकरूपी डोळ्यांनी पाहिल्यानंतर जो परतत्व डोळा दिसेल। आणि मग एकदा परतत्व डोळ्याला दिसू लागलं की काय होतं, तर आपल्याला सुखाचा सोहळा पाहता येतो। ज्ञानेश्वर म्हणतात दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व। हे संपूर्ण विश्व या महाबोधामध्ये प्रविष्ट होवो, सर्वांना सुखी होवो, सर्वांना आनंदाचा पारावार न राहो आणि परतत्व डोळा दिसो, सुखाचा सोहळा सर्वांनी पाहो, परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेने प्रवेश करो, असं ज्ञानेश्वरांना या श्रोतृसंवादात म्हणायचं आहे। आपल्याला हे लक्षात आलं असेल की वक्ता श्रोता संवादाची प्रक्रिया श्रवणाची प्रक्रिया हळुवारपणा संवेदनशील मन इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानेश्वरांनी आपल्या निरूपणामध्ये प्रकाश टाकला आहे। आणि म्हणून आजच्या या जगामध्ये आजच्या या नवीन परिप्रेक्ष्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचे विचार हे किती समयोचित ज्याला रेलेव्हंट आहेत असं म्हणतो आपण तसे आहेत। आणि म्हणून सर्वांनी विशेष करून ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आवर्जून वाचाव्या। आजचे जे आपण विषय मांडतो त्या विषयाला ताडून पाहण्यासाठी ज्ञानेश्वरांनी याबद्दल काय म्हटलं आहे हे समजून घ्यावं। आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाची फलश्रुती, या संवादाची फलश्रुती या विचाराने होईल की जणू आपण ज्ञानेश्वरांना परत एकदा भेटतो। आणि आपल्याकडे पारायणाचा जो विचार मांडला आहे तो पारायण म्हणजे केवळ धार्मिक अंग नाही आहे, रोज एक पानभर वाचणं, त्यामुळे होतं काय, रोज काही ओव्या आपल्या मनामध्ये रुंजी घालू लागतात आणि सारखा हा विचार आपल्या मनामध्ये येत राहतो की ज्ञानेश्वरांनी किती सुंदर लिहिलं आहे, शब्दांचा वेगळा संस्कार होतो। आणि त्यानिमित्तानं आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो असल्यामुळं हे जे वाङ्मय आहे ज्ञानेश्वर महाराजांचं, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, संत एकनाथांचं भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत असेल, सकल संत गाथा असेल, अनेक वेगवेगळ्या संतांनी लिहिलेले जे वाङ्मय आहे ते वाचनाचा अर्थ एवढा आहे की यामुळं आपलं व्यक्तिमत्व आपला संवाद हा त्या वाङ्मयाशी होतो आणि एक चांगला नागरिक म्हणून आपल्या मनावर एक फार मोठे संस्कार त्यानिमित्ताने होतात असं मला वाटतं।

रसिको ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेच्या 20व्या भागात आपल्याशी संवाद साधत होते डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. ज्ञानेश्वर

शुक्रवारी संजीवनी या मालेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, श्रोतेहो, कार्यक्रमात आता इथेच थांबूया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

AIR मराठी TTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकूया. संगीतकार अशोक पत्की.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम बलसागर भारत होवो.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती असतील. अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्न तंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्न तंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते तर त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं?
1: धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निविष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत. आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीतसुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीज आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबिलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी, ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत, पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे, आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवरच हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे. आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खतं लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो तो आपल्याला हॉर्मोन्स समुद्रधुनीतून येतो आणि तो एकदम महाग झालेला आहे. आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात.
0: खरंय तुम्ही सांगता ते, कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते, त्यामुळे जाण्या येण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे? तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही?
1: ऊर्जा, सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध, म्हणजे याचा संबंध अगदी हाडा मांसाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या प्रत्यक्षात आपण ऊर्जेचे खतच खात असतो एका प्रकारे. जागतिक बँक आणि IMF डेटाचा अभ्यास केला तर असं दिसतं की अन्नाच्या किमतीतील 50% चढ उतार हे थेट ऊर्जेच्या किमतीवर अवलंबून असतात. म्हणजे विचार केलेला आहे, म्हणजे किती 50% ही खूप मोठी एक संख्या आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि

0: ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगची मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते आणि ही शेवटी ठिणगी आहे तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे, पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे काय म्हणता परिणाम आता सध्या तरी दिसत नाही आहे, लक्षात येतच नाही आहे, कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल, कारण आपण असा सध्या मुंबईत आहे अगदी स्टॉक मार्केटच्या जवळ. म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत, पण जेव्हा आपण आपल्या जेव्हा शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत ते ह्याकडे ह्यांचं एक समीकरण आहे पॅरलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरलल आहे, पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उताराशी पॅरलल कधीच नसतो.
1: खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही, कारण शेतात बी रोजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3-4-5-6 महिने लागतात
0: अगदी
1: त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही?
0: ह्यावर उपाय बरेच आहेत. म्हणजे आता ICAR त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे, ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे कसा केला पाहिजे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या ट्रेनिंगनुसारच आपल्याला होतं. आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे आपण दुसऱ्या देशांशी एक करार व्यापार अजून चालू केलेला आहे ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा नमूद करावा असा वाटतंय की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि DAP सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुसमध्ये जवळपास 50 दिवसांनी माल वाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट्स आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय खरं बघायला गेलो तर 2 महिन्यालाच म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सला सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड्स कसे असावेत काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे चेकिंग वगैरे ते रेग्युलेशन्स रूल्स रेग्युलेशन्स सगळ्या आम्ही गोष्टी व्यवस्थित प्रकारे बघतो. आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. तिथे दुतर्फा लांब लांब कांद्या बटाट्याच्या मीठच्या आपल्या फळभाज्यांच्या
1: फळांच्या
0: हा फळांच्या वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाच्या रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10-15 हजार होत होता. आणि हा जवळपास ते जवळपास 1 दिवस थांबले 2 दिवस थांबले आणि आठवड्याभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता. आणि नंतर तर हा मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्या

0: त्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते. तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे आणि नासाडीवर प्रचंड प्रकार एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे.
1: सर, आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात?
0: भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जे मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत, आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या, समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास 25-26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं, भाज्या, धान्य, कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे. म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे
1: सगळ्या
0: मोठी अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे दोन देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत ह्या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पोर्टर आहेत. अगदी छोट्या ना छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे ह्या गोष्टी पण जातात. आणि मांस आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकारे जातात. पण मला एक एक चांगली एक गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की हा फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाही आहे. पण UAE मध्ये दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो, गल्फ फूड एक्सपो. तर तिथे वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या देशातल्या. आणि हो, यात गल्फ फूड एक्सपोचा अगदी मुख्यपणे मला उल्लेख करायचा आहे. हा दुबईत होणारा सगळ्यात जगातला मोठा एक अन्न मेळावा आहे. तिथे भारतीय कंपन्या आपला माल जगापुढे मांडतात आणि सगळ्यात मोठे सौदे करतात. आणि थोडक्यात पाहिलं तर भारताची शेती आणि अरब देशाची भूक एक एक समीकरणच झालंय. आणि महाराष्ट्रात म्हणजे आपण आता उन्हाळ्यात बोलतोय तर आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा किंवा काजू किंवा कोळंबी किंवा सुरमई हे एक मोठे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट कम्युनिटीज आहेत. किंवा आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा कोल्हापूरचं गुळ किंवा साखर ह्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आणि जेव्हा आपण खानदेशात वळतो तिथे हा म्हणजे नाशिकचा कांदा किंवा आपले द्राक्षे हे जगात प्रसिद्ध आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनी नाशिकला एक वायनरी झोन म्हणून पण डिक्लेअर केलंय. पण आता हा डिहायड्रेट कांदा जळगावचा जातो आणि कांद्याच्या पावडरची तिथल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी असते. आणि जेव्हा आपण मराठवाड्यातला विचार करतो तर मराठवाड्यातला केसर आंबा आहे त्याला खूप मोठी प्रचंड मागणी आहे. जेव्हा आपण कोकणातला हापूस आंबा आणि आपल्या मराठवाड्यातला केसर हापूस आंबा करतो ह्यामध्ये एक समीकरण, किमतीचं समीकरण खूप मोठं असल्यामुळे आता केसरचीही वेगळी एक मागणी आहे. आणि त्याशिवाय आपलं ज्वारी किंवा बाजरी काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनच्या संलग्नित मिलेट इयर हे काय म्हणतात सेलिब्रेट केलं. म्हणजे पूर्ण वर्ष कुठे ना कुठे काही ना काही मिलेट्सचे कार्यक्रम होत होते. आणि त्यावेळेस मी पण एक कर्नाटकातल्या रायचूर नावाच्या गावी एक काम करत होतो मिलेट सप्लाय चेनवर. रायचूर हेच असं एक वेगळ्या प्रकारचं गाव आहे. तिथे राईस कन्झम्पशन पण जास्त आहे आणि मिलेट कन्झम्पशन पण जास्त आहे. आणि कडधान्याची मागणी इथून महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून आणि आपल्या कर्नाटकातून बरीच आहे. आणि शेवटी एक विदर्भाला आपण विसरू नये, कारण विदर्भातून म्हटलो की आपण आपल्या डोळ्यापुढे एक नागपूरची संत्री येते. नागपूर आणि अमरावतीची जी संत्री आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ बाहेर जातात. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली

0: भागातून तांदूळ आणि वाशिम अकोल्या पट्ट्यातून सोयाबीनचीही आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात निर्यात होते.
1: अरे वा, खूप छान. सर, जेव्हा आपण निर्यातीबद्दल बोलतो तेव्हा या सगळ्या वस्तू व्यवस्थितरित्या पॅक करून पाठवल्या जातात, आणि जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात किंवा त्याचा तुटवडा भासतो तेव्हा पॅकेजिंग सुद्धा विस्कळीत होतं. तर या संबंधात काय सांगाल आपण?
0: बेसिकली आपण बघायला गेलो तर ही कोल्ड सप्लाय चेन ही पूर्णपणे इंधनावर चालणारी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. आपलं दूध, फळे, भाज्या, औषधं टिकवण्यासाठी आपल्याला शीतगृहांची मदत लागते, आणि शीतगृह आणि पॅकेजिंग ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक सातत्याने सांगतोय की अन्नाचं रक्षण करणारं कवच म्हणजे पॅकेजिंगच आहे, आणि हे एक पूर्णपणे पेट्रोलियमवर आधारित आहे. आपण जेव्हा प्लास्टिक फिल्म्स किंवा रेजिन्स वापरतो ते कच्च्या तेलाची एक उपउत्पादने आहेत, आणि हॉर्मुझ संकटामुळे कच्चं तेल महागलं की पॅकेजिंग मटेरियलच्या किमती जवळपास 30 ते 40% आपोआप वाढतात. आणि हा आकडा एकदम खूप मोठा आहे. 30 ते 40% पॅकेजिंग आता कशी होणार, काय होणार? आणि याचा परिणाम असा होतो की मूळ जी अन्नाची किंमत कमी असते पण पॅकेजिंगचा खर्च आता जास्त होतोय, आणि अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत हे खर्च न पेलू शकल्यामुळे काही म्हणजे बंद पडण्याची पण शक्यता आहे. जर पॅकेजिंग नसेल तर अन्नाची वाहतूक होऊ शकणार नाही, आणि त्याची कोणत्याही अन्नाची एक फूड सप्लाय म्हणजे शेल्फ लाईफ ही वाढणार नाही. आणि ह्यामुळे फूड सप्लायचं म्हणजे फूड वेस्टेजचं प्रमाण हे वाढणार ना. आपण जर उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर म्हणजे एकदम हे वाढलं तर ह्याचा गंभीर परिणाम आपल्या एक शेतकरी बंधू भगिनीवर होऊ शकेल. आणि तसं बघायला गेलं तर भारताचं हे आपण फूड वेस्टेज आहे ते डेव्हलप्ड कंट्रींपेक्षा खूप आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण देतो म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील, हे ऐकत असतील, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही. आपल्या गावाच्या APMC मार्केट जवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोट्या गावांमधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे, भाजी, फळं, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता.
1: खरंय, आणि तुम्ही सांगता ते खूप महत्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये, कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात, वेळही लागतो आणि मेहनत सुद्धा लागते. सर, खरं तर खूप छान आणि महत्वाची माहिती तुम्ही देत आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात, आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो? जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तू?
0: आता जग लहान झालेलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे सगळं जवळ आले, जग हे खेडं झालेलं आहे. आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आउट करण्याची, आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा म्हणजे गल्फ मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे, त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण एक आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी, तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले, आणि परत PMFME ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. MSCसाठी हा थोडा एक कसोटीचा वेळ, थोड्या क्षणासाठी असू शकतो, पण मी त्यांना शेवटचे एक 3 सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा, आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण

0: स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण ऊर्जाचा जो प्रसार आहे म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो आणि खरं ही गरज पण आहे आजच्या ह्या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय पण आपण आपले जे रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत जसं PMFME स्कीम सारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्स आहे. आपण जर आत्ताच सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे केवळ व्यवसाय म्हणून नाही कारण आपल्या देशाची अन्न सुरक्षा ही आपण सांभाळू शकतो. आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपल्याला आपणच आपली ही अन्न सुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल.
1: क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

बलसागर भारत हो हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत ऐकूया, कुणाल गांजावाला यांनी गायलेलं. गीतकार आहेत दासू आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

कुणाल खांजावाला यांनी गायलेलं सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत. गायला आहे रामानंद उगाले आणि सहगायकांनी. गीतरचना भानुमती साबळे यांची आहे आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

सरच्या या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार होते नाथो महानोर आणि संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया निवडुंग या चित्रपटातलं गीत, गायलं आहे पद्मजा फिणाणी जोगळेकर यांनी. गीतरचना आरती प्रभू यांची आहे आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: हे आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकता आहात.
1: श्रोते हो प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 12.

0: दादा
1: बोल ग सई.
0: मला एक प्रश्न पडलाय.
1: कुठं पडलाय? मी काय हुडकायला काही मदत वगैरे करणार नाही. आधीच सांगून ठेवतोय.
0: पुअर जो पीजे
1: असू दे. हा
0: बरं बरं बरं सॉरी.
1: आता काय झालं?
0: मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय ना
1: म्हणून सॉरी. होय
0: हो ना.
1: चल माफ किया तुझे.
0: थँक्स.
1: पुढे बोल.
0: प्रश्न पडलाय रे.
1: अग प्रश्न सांग ना.
0: प्रश्न तसा साधाच आहे.
1: बर
0: पण म्हटलं तर अवघड आहे.
1: पुन्हा एकदा बर.
0: प्रश्नाला किती बाजू आहेत माहित नाही.
1: अच्छा.
0: प्रश्नाचं उत्तरही माहित नाही.
1: आता मार खाशीला
0: का भाई?
1: बावळट तू प्रश्नच सांगितला नाही अजून.
0: ओके ओके सांगते. हा
1: सांग बघू.
0: तर प्रश्न असा आहे की भांडण का होतात.
1: पण कुणाची भांडण सई?
0: अरे कुणाची पण रे.
1: फुसका प्रश्न आहे.
0: पण उत्तर दे ना मग.
1: उत्तर पण अगदी साधा आहे.
0: सांग बघू.
1: जरा दम धर. सांगतो की भांडणाचे विषय साधेच असतात. खर तर मुलं उगाचच भांडतात. कपड्यांवरून, खाण्यावरून, चहाड्यांवरून, जागेवरून, फुसक्या फुसक्या कारणांवरून होतं मोठं भांडण. कुणी सांगावं यांना, करू नका तणतण. तुझा हिस्सा माझा हिस्सा, माझं पेन माझी पेन्सिल, माझी जागा माझं पुस्तक, भांडणात्मक शाब्दिक चकमक, राग आणि रुसवा, गुद्दा गुद्दी लाथा मारी, तोंडाची बडबड, शाळा घरात गल्लीत सगळीकडे गडबड, दोघांच्या भांडणात लाभ कधी तिसऱ्याचा, सई ताई पुरा करतो उत्तरार्ध उत्तराचा.
0: नाट्यमय उत्तर झक्कास.
2: बालकांच्या नाटकाची गाडी आली आली, लवकर बसा गाडीत, सुटायची वेळ झाली.
3: तिसरी घंटा होईल आणि वेग घेईल इंजिन.
4: थांब थांब थांब थांब, एक राहिलं.
3: अजून काय भाई?
4: मंचकाची पूजा होईल, नटराजाची पूजा होईल, पडदा जाईल वर, नाट्यगृहात ऑर्गनचे घुमतील मग स्वर, नांदी होईल स्तवन होईल, उघड जाप दिव्यांची, खरी गंमत सुरू होईल पात्रांच्या एंट्रीची.
5: सभागृहात प्रेक्षकांची झाली असेल गर्दी, जोकर शिपाई देव दानव घालून येतील वर्दी, परी चटकीन भूत राक्षस सांगू किती मजा, स्टेजवरचे राजा तर सभागृहात प्रजा.
4: चला चला आटपा आता वेळ नाही मला, काकू आल्या मुले आली खेळ सुरू झाला.
3: अरे वा नाटक चांगलंच अंगात भिनलंय म्हणायचं तुमच्या. आपण बालनाट्याचा प्रवास बघतोय. रवी तुझ्या हातातला तो कागद वाज बरं.
2: हो काकू वाचतो. नवल रंगभूमी न मंगळावर स्वारी हे नरेंद्र बल्लाळ यांचं नाटक सादर केलं. रंगभूमीवर विज्ञान नरेंद्र बल्लाळ यांनी आणलं असंही म्हणतात.
1: अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांनी चंद्रशाळा नावाची बालनाट्य संस्था सुरू केली. मुलांसाठी बालनाट्य प्रशिक्षणही त्यांनी सुरू केलं. त्यांनी सादर केलेल्या दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेनं बालनाट्य क्षेत्रात इतिहास घडवला. 80 कलाकारांना घेऊन हे 2 अंकी बालनाट्य सादर करण्यात आलं.
3: पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने काही बालनाट्यही सादर केली. थिएटर अकॅडमी आणि ग्रीप्स थिएटर यांच्या मदतीनेही त्यांनी काही बालनाट्य सादर केली. प्रौढांच्या बालभूमिका हेच त्यांचं वैशिष्ट्य.
5: काकू पण संवाद सादर करायचं कौशल्य राहिलं की?
3: राहील कसं, करा ना सादर चिनू मेनू हा संवाद.
4: मिने तुझी मी परीक्षा घेतो.
5: माझी?
4: येस.
5: ती का?
4: सहजच
5: घेऊन टाक.
4: थांब प्रश्न विचारतो.
5: परीक्षा तोंडी आहे का?
4: हो.
5: मग ठीक आहे.
4: प्रत्येकाचा वाढदिवस वर्षात कितीदा येतो?
5: एकदाच. पण तारीख आणि तिथी न केला तर दंड येऊ शकतो.
4: पण आमच्या वर्गातला पिराकीन दरवर्षी वाढदिवस साजरा करत नाही.
5: का? त्याला आवडत नाही?
4: नाही.
5: मग?
4: अगं त्याचा वाढदिवस दरवर्षी येतच नाही.

0: चापा मारू नकोस.
1: अगं खरंच,
0: पण कसं शक्य आहे हे?
1: शक्य आहे म्हणूनच सांगतोय ना.
0: ए कोड्यात नको बोलूस.
1: सांगू?
0: सांग ना.
1: हरलीस?
0: हो बाबा हो.
1: अग त्याची जन्मतारीख आहे 29 फेब्रुवारी.
0: अरे बापरे, मग 4 वर्षात एकदाच येणार वाढदिवस.
1: बरोबर,
0: पण फेब्रुवारी 29 का रे?
1: मिनूताई उत्तर सोप्पा आहे. पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करते?
0: एका वर्षात 365 दिवसात.
1: चूक, 365.25 दिवसात.
0: म्हणजे वर्षाला 6 तास साधारण वाढणार.
1: बरोबर, 4 वर्षांना हा काळ एका दिवसाचा होतो, म्हणून फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस वाढवून ते गणित जुळवलं जातं.
0: गम्मतच नाही का?
1: माझा नाही बुवा फेब्रुवारीत वाढदिवस.
0: माझा पण नाही, पण मित्रांनो तुमचा असेल तर 28 ला करा. घाबरताय कशाला? बाय.
1: शिशुरंजन कला मंदिरचे श्रीधर राजगुरु ते उत्तम दिग्दर्शक होते. त्याचबरोबर त्यांनी गावोगावी बाल नाट्याची चळवळ पोहोचवली.
2: मुंबईमध्ये आविष्कार नाट्य संस्थेच्या चंद्रशाळा शाखेनं आला अडाण्याचा गाडा यासारख्या अप्रतिम कलाकृती सादर केल्या.
3: जयंत तारे हे एक नाव. त्यांनी लहान मुलांसाठी खूप नाटिका लिहिल्या आणि सादरही केल्या.
4: कृष्णदेव मुळगुंत, रंगा कोडबोले यांनीही बाल रंगभूमीला योगदान दिले आहे.
0: कांचन सोनटक्के यांनी विकलांग मतिमंत मुलांकडून नाटक लिहून घेतली.
5: पुणे मुंबई बाहेर अनेक संस्था आणि लेखक दिग्दर्शक काम करीत होते आणि आजही आहेत, पण ही सारी माहिती एकत्रित नसल्याने केवळ पुणे मुंबई हीच बालनाट्याची पंढरी झाली.
1: उदाहरणच सांगायचं झालं तर नागपूरचं रंजन कला मंदिर यांनी अनेक बालनाट्य सादर केली. बालनाट्य चळवळीशी नावच जोडायची म्हटलं तर या विभागातली काही नावं अशी सांगता येतील. दिनकर देशपांडे, पुरोहित, शैलजा काळे, गणेश वडोदकर, मुकुंद नानिवडेकर, अनुराधा जोशी आणि संजय पेंडसे.
0: विदर्भ साहित्य संघ नागपूर, अहमदनगरची बाल एकांकिका कांकरिया करंडक स्पर्धा, बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा कणकवली. याशिवाय सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी विविध संस्था बाल नाट्याची चळवळ जोपासत आहेत.
3: औरंगाबादचे सूर्यकांत सराफ यांनी तर अनेक बालनाट्य सादर केलीत, नाट्य महोत्सव घेतले. बाबा भांड यांनीही बालनाट्य लेखन आणि प्रकाशन या स्वरूपात या चळवळीला हातभार लावला आहे.
4: पुण्याचे प्रकाश पारखी हे एक बालनाट्य चळवळीशी सर्वतोपरी जोडलं गेलेलं नाव.
2: बालनाट्य चळवळीचा इतिहास आहे मोठा, लेखक आणि संस्थांचा पसारा फार मोठा. विषयांची विविधता आणि पात्रांची गंमत, संगीत आणि गाणी आणतात की रंगत. बालनाट्य असं आहे मोठं गमतीचं, शिशु बाल किशोर साऱ्यांच्याच आवडीचं.
4: आता एका वेगळ्या विषयावरचं नाटक. नाटकाचं नाव आहे भूमिपुत्रांचं वनपूजन. लेखक आहेत श्रीनिवास शिंदगी. या बालनाट्याच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा आदर्श बाल वाङ्मय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
5: वाव, मस्तच.
4: हे नाटक वाचण्यापूर्वी नाटकाची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मी सांगते हा. राजस्थान मारवाड्यातलं सदाहरित खेचडी वन आणि या वनरक्षणाचा वसा घेऊन प्राणांची बाजी लावून लढणारे वनवासी बिष्णोई हे आजच्या जगातलं अद्भुत घटित. महात्मा जम्बोजी नामक कुणी द्रष्ट्या वनपूजकानं पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या मारवाडामध्ये पाऊस पाण्याचा सुकाळ व्हावा, ज्या योगे मरुभूमीचा योगक्षेम चालावा म्हणून नितांत रम्य खेजडीवनाच्या संरक्षणासाठी 20 और 9 अशा 29 आज्ञा पाळणाऱ्या बिष्णोई नावाच्या अभिनव पंथाची स्थापना केली. 20 आणि 9 आज्ञांचं पालन करणारा तो बिष्णोई आणि खेजडीवनात राहणाऱ्या वननिवासींवर वनरक्षणाची जबाबदारी सोपवली. वनातलं कोणतंही हिरवं झाड तोडायचं नाही आणि नव्या रोपांकुराचं रोपण केल्याशिवाय जुनं वटलेलं झाड काढायचं नाही असा कठोर कायदा केला. वृक्षवेलींनी बहरलेल्या, फुलाफळांनी डबरलेल्या, सुगंधांनी दरवळलेल्या आणि समृद्ध निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या वनरक्षणासाठी शर्थीची झुंज देऊन एक एक झाड वाचवण्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या बिष्णोईंच्या बलिदानाची हृदयद्रावक तितकीच प्रेरक ऐतिहासिक सत्यकथा आणि त्या कथेचं हे संगीत

0: मैदानात दाखवा, निरपराध निशस्त्र वनवासी प्रजेच्या वस्तीत नको। वनमंत्री हा काय प्रकार आहे? वनवासी वृक्षपूजक बिष्णोईंच्या स्वायत्त वस्तीवर हे आक्रमण कशासाठी? ही अनाठायी हत्या कशासाठी? जवाब द्या सेनापती, जवाब द्या वनमंत्री, ही हत्या कशासाठी?
1: कसूर माफ महाराज, हे बिष्णोई बऱ्या बोलानं हे खजडी वन तोडू देईनात।
0: वन तोडू देईनात म्हणून माणसं मारून हे वन तोडायला निघालात? वा रे पराक्रम, पण हे वन तोडण्याची अशी काय निकड होती? माणसं मारून वन तोडण्याचा हुकूम कोणी दिला तुम्हाला?
2: कसूर माफ सरकार, महाराजांच्या अलिशान राजमहालाकरता चुन्याची भट्टी पेटवण्यासाठी लागणाऱ्या लाकूड फाट्यासाठी विपुल वृक्षांनी व्यापलेलं हे खेजडी वन तोडावं असा मंत्रिमंडळाचा ठराव झाला आहे।
0: राजमहालाच्या उभारणीसाठी उभ्या खेजडीवनाचा विनाश, राजस्थानला ललामभूत असलेल्या खेजडीवनाचा विनाश, अशा या खेजडीवनाच्या नाशाचा हे खेजडीवन तोडण्याचा ठराव आमचं मंत्रिमंडळ करतं, आणि हा ठराव आमच्या नजरेलाही न आणता आपल्याच उपकारकर्त्या वनावर आक्रमण करतं। वा रे आमचं मंत्रिमंडळ, असं निर्बुद्ध नादान राजद्रोही भ्रष्ट मंत्रिमंडळ आमच्या राज्यात आहे याची आम्हाला शरम वाटते। सेनापती, वनमंत्री, तुम्हाला काय वाटलं? तुमच्या या कृत्याला आम्ही खुश होऊ? तुम्हाला बक्षीस बहाल करू, बढती देऊ?
2: पण सरकार, सरकारी कामात अडवणूक करण्याचा यांचा उद्दामपणा।
0: खामोश, उद्दाम तुम्ही आहात। राजाला अंधारात ठेवून प्रजेच्या हक्काची पायमल्ली करणारे, अधिकाराच्या अहंकारानं पिसाड बनून निष्पाप प्रजेला नाहक नाडणारे तुम्ही मंत्री उद्दाम आहात। राजद्रोही प्रजाद्रोही आहात। आताच्या क्षणापासून आमचं हे माणुसकीला काळीमा लावणारं भ्रष्ट सत्तांध मंत्रिमंडळ आम्ही बरखास्त करीत आहोत, आणि राजा या नात्यानं स्वतःही प्रायश्चित्त घेण्यासाठी सिद्ध आहोत। अमृताबाई, रामखोड महाराज, वनवासी जन हो, मी जाणतो माझ्या पूर्वजांची उदात्त शिकवण, राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी आहे, प्रजा तारक आहे, प्रजा मारक नाही, पृथ्वी रक्षक आहे, पृथ्वी भक्षक नाही। राजप्रमुख या नात्यानं हा राजा अजित सिंग आपला अक्षम्य अपराधी आहे, शिक्षेला पात्र आहे, आपण द्याल ती शिक्षा मंजूर आहे।
3: राजा, गुन्हा कबूल केलास ते फार चांगलं केलंस, पण तुला शिक्षा करून या खेजडी वनासाठी खपलेली माझी लेकरं बाळका परत येतील? या पोरांच्या देहाला हृदयाला झालेल्या जखमा का भरून निघतील? ही तुटलेली झाडं का पुन्हा उभी राहतील? प्राणभयानं परागंदा झालेले पशु पक्षी का पुन्हा परततील? पण नाही, तुझ्यासारख्या गुन्हेगाराला असं मोकळं सोडून उपयोगी नाही। नाही नाही, या अक्षम्य घोर गुन्ह्याची तुला जबरदस्त शिक्षा दिलीच पाहिजे।
0: आई, तुम्ही द्याल ती शिक्षा मंजूर, अगदी मृत्यूदंडाची शिक्षा देखील मंजूर।
3: मृत्यूदंड? हो हो, मृत्यूदंडच, मृत्यूदंडाची शिक्षाच तुला योग्य। पण नाही, नको, मृत्यूदंडाहूनही भयंकर शिक्षा तुला द्यायला हवी।
0: मृत्यूदंडाहून भयंकर शिक्षा?
3: हो हो, मृत्यूदंडाहूनही भयंकर शिक्षा। ऐक राजा, तुला जिवंत राहण्याची शिक्षा।
4: जिवंत राहण्याची शिक्षा?
3: हो, जिवंत राहण्याची शिक्षा, अपराधीपणाच्या जाणीवेनं जळत जळत जिवंत राहण्याची शिक्षा।
0: आई, ही कसली शिक्षा?
3: ऐक राजा, शांत चित्तानं शिक्षा ऐक, आणि दृढ मनानं शिक्षा भोगायला तयार हो। राजा, यापुढे या उद्ध्वस्त खेजडीवनात तुझ्या स्वतःच्या हातानं शेकडो हजारो लाखो झाडं लावली पाहिजेस। अवर्षणाची ही तमा न करता घामाचं पाणी पाजून ती वाढवली पाहिजेस। आमच्या बिष्णोई पंथाच्या 29 आज्ञांचं तू तुझ्या प्रजेनं आणि तुझ्या वारसांनी आजन्म एकनिष्ठेनं पालन केलं पाहिजे।
0: मंजूर आई, मंजूर।
3: तुझ्या अडाणी अधिकाऱ्यांनी सैनिकांनी उजाड केलेलं हे खेजडीवन तू पुढाकार घेऊन पुन्हा वसवलं पाहिजेस। हे खेजडीवन पुन्हा हिरवं होऊन झाडावेलींनी पानाफुलांनी बहरलं पाहिजे, फळांनी डवरलं पाहिजे, सुगंधानं दरवळलं पाहिजे, पोराबाळांसह पशुपक्ष्यांनी वनचरांनी हर्षानंदानं कलकल करत इथं खेळलं बागडलं पाहिजे, हिरव्या कंच वैभवानं ऐश्वर्यानं श्रीमंतीनं डोललं पाहिजे, चैतन्यानं सळसळलं पाहिजे, या मरुभूमीचं नंदनवन म्हणून दिमाखात मिरवलं पाहिजे। हे सारं तू तू केलं पाहिजेस, आणि यासाठी तुला जगलंच पाहिजे, हीच तुझी शिक्षा।
0: आई, ही शिक्षा कि हा शाप कि हा जगावेगळा वर?

0: राजा हे येणारा काळच ठरवील, पण सध्या तरी तुला ही शिक्षाच.
1: आई, ही जगावेगळी शिक्षा ऐकून हा राजा अजित सिंग अक्षरशः थक्क झाला, दिग्मूर झाला. आई, इतकी वर्ष राज्य करूनही या राजस्थानातल्या एकाही राजघराण्यानं गुन्हेगाराला असली अद्भुत शिक्षा सुनावल्याचं ऐकलं नव्हतं. आई, आपल्या या अलौकिक शिक्षेनं राजा अजित सिंग धन्य धन्य झाला. आई, हा अपराधी अजित सिंग या विलक्षण शिक्षेचं आजन्म पालन करण्याचं वचन देत आहे. आपल्याप्रमाणे बिष्णोई पंथाचा पायिक बनून बिष्णोईंच्या 29 धर्माज्ञांचं पालन करण्याचं वचन देत आहे. यापुढील आयुष्य वृक्षारोपण, वृक्षरक्षण, वनसंवर्धन याच कारणासाठी वाहण्याचं वचन देत आहे. आणि या वचनाची पूर्तता होईपर्यंत राजमहालाचा त्याग करून या बिष्णोई बांधवांबरोबर एक सामान्य बिष्णोई बनून याच खेचडी वनात व्रतस्थ वनवासी जीवन जगण्याचं प्रतिज्ञापूर्वक वचन देत आहे.
2: राजा अजित सिंग महाराजांचा विजय असो.
1: प्रजाजन हो, यापुढे या मारवाड्यातलं कोणतंही हिरवं झाड जो कोणी तोडील, मग तो कुणीही असो, राजाचा आप्त पुत्र पौत्र, सेवक व अधिकारी, फार काय, स्वतः राजा असला तरी त्याचेही हात कलम केले जातील. आजच्या उदात्त करुण प्रसंगाचं स्मरण म्हणून हे खेजडीवन राष्ट्रीय स्मारक म्हणून, शहीद भूमी म्हणून सुरक्षित राखून ठेवली जाईल. ही वनभूमी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावेल. प्रतिवर्षी या पुण्यभूवर वनमहोत्सव साजरा होईल आणि या भूमीवर जास्तीत जास्त झाडं लावून ती जगवण्याचा विक्रम करून दाखवील त्या व्यक्तीला वृक्षभूषण हे सर्वोच्च सन्मानाचं रत्नजडित 5 वण्यांनी सुवर्ण पदक बहाल केलं जाईल. वनवासी जन हो, या बिष्णोई अजित सिंगाचे अपराध पोटात घेऊन माफ करा. मला आपला म्हणा, अमृतामाई आणि रामखोड बाबांच्या आधिपत्याखाली वृक्षारोपण कार्याला आपण सारे एक दिलानं आतापासूनच आरंभ करूया. बोला जय अमृता, जय रामखोड बाबा, जय विष्णुई, खेजडी वन अमर हो,
3: खेजडी वन अमर हो.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 12 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही श्रोते आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र

0: चला पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:03 होत आहेत श्रोते हो, आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज आनंद काशीकर यांचं बासरीवादन आपल्याला ऐकवत आहोत. आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भीमपलास मध्यलय गत रूपक तालात आहे. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भीमपलास.

आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भिंपला सत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवक

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडर वरची फक्त एक तारीख नाही. हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं.

समाजात द्वेष निर्माण करणं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा इसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी

मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीमपैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप

0: पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्याच साऱ्या जागांमध्ये खूप सारे एरियाज मध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
0: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपला आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
0: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर ऑर क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
0: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं, ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे, की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्सफोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच, आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत ते कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची, किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत, तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंटमध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच, म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम, आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत,

0: तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ॲज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं आहे जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे, ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे, देखा एक ख्वाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: वळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आय टी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं का?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. तर पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्डमध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सेक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटिल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केला, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे
1: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं CDAC आहे. CDAC इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
1: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
0: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
1: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे की माझ्याकडे एक IT ची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप सुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ इंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
0: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय, नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ हसावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्यसरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेमलाटींना

चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे. काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे. शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे. वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे. हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी. कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा चांदणे, कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा चांदणे. प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी. आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. कैक जणांचे चोरून मने फेकत चालती दिवसा चांदणे. प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे. तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे. प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चिटोरी, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चिटोरी. अन वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, अन वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी. अन कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारी नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे. म्हातारी नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे. असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे, क्षणात म्हणती स्वारी. आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी. नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके. रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी. दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. ओ शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी. गुरुजनांची करे मस्करी नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी. छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला. विटंबवनी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा. या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी. आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी. आणि काळीज चोरती माणसे सारी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीच सर्वत्र झाली दाट, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीच सर्वत्र झाली दाट. हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट. पशु पक्षीही कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. पशु पक्षी कागदावरच राहिले कुणी अग्नीमध्ये जळून गेले कुणी वाऱ्यासंगे उडून गेले. वनस्पतींची झाली लुटालूट भेटेन कुठे शांततेची वाट. रान जेते होते ओसाड जन ठेपले तेथे विराट. अपवाद नसे कोणी याला नसे आज मोकळा घाट. दिसेना वाहणारी संत नदी भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी. स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट, स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. अहो शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. कंदिलाच्या पोटातलं सरले केरोसिनन पुस्तकालय झालं दिवसा गोवर कांजनं.
पुस्तकालय झालं दिवसा गोवर कांजनं, दोन्ही हाती आली दुधाची ती कॅनं, कांडीतली कोटलीशाही बंद शाळेची लेखनं, अ वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं, वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं घेऊन अंगावरी करी कष्ट रातून दिनं, नाही कुणब्याचं तिफानं नाही डॉक्टरचं इंजेक्शनं, नाही कुणब्याचं तिफानं नाही डॉक्टरचं इंजेक्शनं, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं, गारे हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, गारे हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं, श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन, कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान, काम करता करता पाय एकच सपान, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन, आणि भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं, आणि भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीट, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीट. यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. वैभवात सगळे भागीदार होतात, संकटात सर्व दुरावतात, जेव्हा आपण पैशात लोळतात सर्वच आपल्या भोवती घोळतात, जेव्हा आपण पैशात लोळतात सर्वच आपल्या भोवती घोळतात, ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊने मोकळे होतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊने मोकळे होतात. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, असे स्वार्थी स्नेह. यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती. कधी पत्नी कधी ताई, कधी बाळस गाई अंगाई, कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप, वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप, शांतमूर्ती सरस्वती पुत्री, शांतमूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, शांतमूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, तीच जानकी तीच अस्मिता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा, मंदिरी बनुनी कधी मीरा, मंदिरी बनुनी कधी मीरा, बने कधी विठ्ठलाची लेख जनाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी. पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती. जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करी तो स्वमनाशी, थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग, जो पण कोणी वाचेल विस्ता विस्तव अंतरीचा जाळ होणे हर्ष नाचेल. अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता, वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दूधारी तलवार होती, जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती,
देशभक्तीचा हिमालय हृदयात

उत्कर्ष स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती, स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती। माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीना। पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीना कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। जीना कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा। या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना, या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झाले माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं। की गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून। अवाढव्य फी डोनेशन भरवेना, अवाढव्य फी डोनेशन भरवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून। सण सारे गेले सुने चांदन चमकेना, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून। दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं। मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, आधार भेटला दारूचा तशात एक थेंब। तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं। बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला। पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। माझे स्वलिखित एक पात्री एकांकिका, त्यातील स्वगत एक कविते समानच स्वगत आहे। टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे। या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखाऱ्याची चप्पल बनवून जगावं, बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोडं, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयात दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं। माझा
तुझा या

0: साहेबाचा आणि त्या मालकाचाही. गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची. कधीही कधीही पण पण पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर इथेच मेघ आहे. नव्याने संप करण्याचं धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांचा अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतोत आम्ही कमी पैशात वाढतं काम, सहन करतोत कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्र्यातील गुलामांवर होणारे अत्याचार आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना. आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला त्या कातडचं ठिगळ लावून हे करू नका. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं.
1: माझ्या पुढच्या आणि शेवटच्या कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांना.

देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी, हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी। देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी, राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी। लोकशाहीची पालखी नांदते तुमच्या खांद्यावरी, असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी। तुमच्या शमाच्या पैशावरती

वस्तूंचे अन तुम्ही अन्नदाते लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवूनी तुम्हा पाडूनी तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावावीन कुजला जातो इथे नंबरी कापूस दाऊन तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून डरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्रे विनुनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरे नौका तरंगते।

0: गार राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं। बरे ते कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त

शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई

परकिंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1°C नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, हे सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. अशा सगळ्या काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाही आहेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: खरं ते दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर्स विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललेलं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीये.

0: त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात, परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फाइलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय, आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय. त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, टर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल, किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंत त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एल आर एस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना ही अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर, ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसा आता तुमचा जो फॉर्म 15G, 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा, पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय, फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे. फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बरेच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाही आहे.
1: सर, आता

0: वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते ट्रान्झॅक्शन्स करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग. तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे, त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
1: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं. रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
0: जी घर भाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत. नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तर तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईतले लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्ससाठी काहीतरी बेनिफिट्स अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई तर आहेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत तिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहे. तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
0: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असं दृष्टीने?
1: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसे जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
0: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: नमस्कार मंडळी, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948 अर्थात 21 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेविषयी मनीषा भुजबळ यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक उत्तम साहणे सर. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: शेतकरी बंधूंनो, परागीभवनासाठी मधमाशी ही अत्यंत उपयुक्त कीटक आहे. मधमाशी पालन पूरक व्यवसाय म्हणूनही केला जातो आणि आज तर कित्येक शेतकरी उत्पादन वाढीसाठी मधमाशींच्या पेट्या ठेवतात आपलं उत्पादन वाढावं म्हणून. यामध्ये कुठल्या मधमाशी पिकांसाठी योग्य आहेत, तिचं कार्य कसं चालतं, या सगळ्यांविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सर, शेती उत्पादन वाढ किंवा पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी यांचा कसा संबंध आहे?
2: मधमाशी मध गोळा करते किंवा मध तयार करते, त्यासाठी ती फुलांकडे जात असते. मध गोळा करण्यासोबत ती पराग सुद्धा गोळा करत असते. मधमाशीचं हे अन्न आहे. तर मधासाठी जे मकरंद गोळा करते मधमाशी फुलाकडे जात असते, तर त्यावेळेला वेगवेगळ्या फुलांना ती भेट देत असते. ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या, असं परागासाठी आणि मकरंदासाठी. तर ते करत असताना परागीभवन ही क्रिया होत असते आणि परागीभवन जर झालं तर फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. तेव्हा अर्थातच मधमाशी आणि पीक उत्पादन याचा संबंध आहे. जास्त परागीभवन, चांगलं जर परागीभवन झालं तर जास्त फळं लागत असतात आणि त्यामुळे उत्पादन वाढत असतं.
1: बरोबर. परागीभवन म्हणजे काय सर?
2: परागीभवन म्हणजे काय की जसं वेगवेगळ्या वनस्पती आहेत, वनस्पतीला फुलं येतात आणि फुलाचं फळात रूपांतर होत असतं. फुलांमध्ये दोन प्रकार असतात, नर फुलं आणि मादी फुलं. किंवा एकाच प्रकारच्या फुलामध्ये नर फुलाचा भाग आणि मादी फुलाचा भाग असतो. किंवा काही पिकांमध्ये जसं वेलवर्गीय जे काही फळं आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी नर फुल असतं, मादी फुल वेगळं असतं. डाळिंबामध्ये वेगळ्या ठिकाणी असतं. तर याच्यामध्ये नर फुलाचे पराग जेव्हा मादी फुलावरती पडत असतात त्यावेळेला मादी फुलाचं रूपांतर फळात होत असतं आणि हे जे काम आहे ते मधमाशीकडून होत असतं. मधमाशी व्यतिरिक्त दुसरे सुद्धा कीटक आहेत, फुलपाखरं वगैरे जे फुलावरती जातात किंवा वाऱ्यामार्फत सुद्धा परागीभवन होत असतं. आणखी काही

0: पक्षीसुद्धा आहेत किंवा खारसुद्धा असते असे जे काही प्राणी. पण ह्या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, मधमाशी जवळजवळ 80-90% काम करतं. कारण बाकी जे फुलपाखरं वगैरे जे कीटक फुलावरती जातात ते फक्त त्यांना भूक लागते म्हणून मकरंद खाण्यासाठी जातात, परंतु मधमाशी जेव्हा फुलावरती जाते तरी पराग गोळा करून त्याचा संचय करत असते. पराग किंवा मकरंद आल्यानंतर तिच्या पोळ्याकडे ते पुन्हा जाते. दिवसातून शेकडो व्हिजिट्स फुलांवरती होत असते एका मधमाशीचे, त्यामुळे सगळ्यात जास्त 80-90% काम मधमाशीकडून होत असते. त्यामुळे मधमाशी खूप महत्वाची.
1: अच्छा, त्याचा शेती उत्पादनाशी कसा संबंध आहे?
0: मधमाशी जास्त फुलांवरती फिरले तर जास्त उत्पादन वाढतं, आणि मधमाशा जास्त जर त्या शेतामध्ये राहिल्या तर फायदा कसा होतो की कोणत्याही वनस्पतीमध्ये 30%-50%-60% or 100% सुद्धा त्याचं उत्पन्न वाढत असतं. उदाहरण आपण घेतलं आंबा आहे, तर आंब्यामध्ये 150% वाढ दिलेली, म्हणजे 100 किलो आंबे जे लागत असतात त्या ठिकाणी जर मधमाशा भरपूर असतील तर 150 किलो आंबे लागतील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांमध्ये फायदा होत असतो. तेलबियामध्ये तर खूपच गरज आहे. तेलबिया जसे की खुरासणी आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे, हे कम्प्लीट 100% मधमाशीवरती अवलंबून आहे असं म्हटलं चालेल. आंबा, नारळ हे सुद्धा पिकं कम्प्लीट मधमाशीवरती अवलंबून आहे. त्यामुळे मधमाशी त्या शेतात असणं खूप गरजेचं आहे, तरच उत्पादन वाढेल. म्हणजे शेती जर म्हटलं तर शेती पिकण्यासाठी महत्वाच्या मूलभूत ज्या गोष्टी आहे, म्हणजे शेताला चांगली जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, चांगलं बियाणं पाहिजे, खत पाहिजे, ह्या मूलभूत गोष्टी आहे. त्याच पद्धतीनं मधमाशी त्या शेतात असणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.
1: अच्छा, म्हणजे ती सुद्धा आता एक महत्वाचा घटक आहे.
0: हो, मधमाशी जर तिथून काढली तर उत्पादन खूप कमी प्रमाणात होत आहे. आणि मागच्या काही 40-50 वर्षाचा अनुभव बघितला, 50 वर्षापूर्वी खूप असे मधमाशाचे पोळे दिसायचे, मधमाशा फिरायच्या, पण आता वेगवेगळ्या कारणामुळे मधमाशा खूप कमी होत राहिलेल्या आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळं काय झालं की परागीभवनावरती परिणाम होतो. परागीभवन जर नाही व्यवस्थित झालं तर उत्पादन कमी होतं, आणि शेतकरी भरपूर मेहनत करतोय, म्हणजे खत पाणी सर्व काही देतोय, परंतु उत्पादन पाहिजे तसं येत नाही. तर त्याचं एक कुठंतरी कारण आहे की मधमाशींची संख्या कमी झालेली आहे.
1: मग ती शेतात टिकवायची असेल, आपण म्हटलं ना ती शेतामध्ये टिकवायला हवी.
0: हो हो हो, शेतामध्ये मधमाशी जास्त येणं गरजेचं आहे. याच्यासाठी जेव्हा फुलोऱ्याचा जो काळ असतो कोणत्याही पिकाचा, सूर्यफूल असेल तर साधारण त्याचा 20 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत फुलोरा, म्हणजे फुलं उमलतात आणि त्याचं बियामध्ये रूपांतर होतो, असा प्रत्येक पिकाचा काळ असतो. आंब्यामध्ये म्हटलं तर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये फुलं येतात. हा जो काळ आहे फुलं उमलण्याचा काळ, त्या वेळेला कोणतीही कीटकनाशक फवारणी शेतकऱ्यांनी करायला नको आहे. हे खूप महत्वाचं आहे. फुलं येण्याच्या आधी फवारणी करू शकता. फुलं येऊन जेव्हा फ्रूट सेटिंग होतं, म्हणजे फळं तयार होतात, त्यावेळेस फवारणी करू शकतात. हा जो मधला जो पिरियड आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी जपलं पाहिजे. म्हणजे मधमाशी तिथं व्हिजिट करत असते त्यावेळेला कीटकनाशक मधमाशी मरत असते. दुसरी गोष्ट शेतकरी काय करू शकतात याच्यामध्ये, फवारणी जेव्हा भाजीपाल्यासारख्या पिकाला करायची तर संध्याकाळच्या वेळेलाच फवारणी करायची, सकाळी करायची नाही किंवा दुपारी करायची नाही. कारण सकाळच्या वेळेला मधमाशांची व्हिजिट फुलांवरती असते, त्यामुळे मधमाशा मरतात. संध्याकाळी 6 वाजेनंतर जर फवारणी केली तर मधमाशा संध्याकाळी त्याच्या घरामध्ये जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला लागतात. त्यामुळे संध्याकाळची जर फवारणी केली मधमाशा, त्यामुळे मरण्याचं प्रमाण कमी होईल. या व्यतिरिक्त अजून पण मधमाशा कमी होण्याचे वेगळे सुद्धा कारण आहे, जसं की चुकीच्या पद्धतीनं मध काढणं. आता काही लोक धूर करतात, जाळ करतात आणि मधमाशा जाळून मध काढतात, ही चुकीची पद्धत. त्यामुळे मधमाशा कमी होत आहेत, आपण त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे.
1: निसर्गामध्ये जी मधमाशी आहे तिचं प्रमाण कमी होत आहेत अशा अनेक कारणांमुळे, पण शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी आता एक चांगला पर्याय त्यांच्या पुढे आहे, तो म्हणजे मधपेट्या बागेमध्ये ठेवणं.
0: वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा आहेत याच्यामध्ये, जसं की आग्या माशी आहे, फुलोरी माशी आहे, ज्या माशा पाळू शकत नाही, उघड्यावरती राहतात. पण पेटीमध्ये ज्या पाळता येतात मधमाशा, त्याच्यामध्ये सातेरी मधमाशी आहे, त्यानंतर मेलीफेरा जातीची मधमाशी आहे, आणि स्टिंगलेस किंवा डंकरहित मधमाशी, या 3 जातीच्या मधमाशा पेटीत पाळता येतात. पेटीत पाळता येत असल्यामुळं फायदा काय होतो की ती पेटी एका शेतामधून दुसऱ्या शेतात सहज नेता येते. फुलोरा ज्या ज्या शेतामध्ये आलेल्या त्या ठिकाणी ती पेटी ठेवायची, म्हणजे पेटी म्हणजे वसाहत म्हणतो आपण, ती पेटी मधमाशीने भरलेली असते, म्हणजे वसाहत. ती जर ठेवली तर मग ती मधमाशी आजूबाजूच्या त्या 500 मीटरमध्ये किंवा त्या शेतामध्ये फिरत असतात, त्यांना अन्न मिळतं, तर त्या फुलांचं फळात रूपांतर जास्त होतं, म्हणजे उत्पादन वाढतं.
1: अच्छा, आणि परागीभवनासाठी कोणत्या जातीच्या मधमाशा उपयोगी आहेत?
0: 5 जातीच्या मधमाशा आहेत याच्यामध्ये. आग्या माशी, फुलोरी माशी जरी बाहेर राहत असतील तरी त्या सुद्धा परागीभवनासाठी उपयोगीच आहेत. जरी त्या पेटीत पाळता येत नाही, पण त्या नॅचरली आग्या माशी जंगलामध्ये जात असते किंवा शेतामध्ये येत असते, त्या ठिकाणी ती परागीभवन करत असते. फक्त आपण तिला पेटीत घेऊ शकत नाही एवढंच आहे, पण त्यासुद्धा मधमाशा येणं गरजेचं आहे. आणि पेटीमध्ये जे आपण मधमाशा ठेवतो, सातेरी माशी, मेलीफेरा किंवा ट्रायगोना माशी किंवा स्टिंगलेस, ह्या माशा पेटीतून इकडे तिकडे नेता येतात. म्हणजे 5 जातीच्या मधमाशा उपयोगी आहे. याच्यामध्ये आग्या माशी जी आहे तिचा आकार मोठा असतो, त्यामुळे मोठ्या फुलांमध्ये ती जाऊ शकते. आणि सगळ्यात छोटी जी माशी ती म्हणजे स्टिंगलेस बी, तर ती मधमाशी छोटे छोटे फुलं असतात, जे खोल त्यांचं पराग असतं त्या ठिकाणी स्टिंगलेस बी किंवा ट्रायगोना माशी जाऊ शकते. त्यामुळे सगळ्या जातीच्या माशा उपयोगी. याच्यामध्ये अजून आपण जर विचार केला की समजा पॉली हाऊस आहे किंवा ग्रीन हाऊस आहे त्या ठिकाणी आग्या माशी जाऊ शकत नाही कारण ते सगळ्या बाजूने बंद असतं. त्या ठिकाणी आपल्या पेट्या ठेवून हाच पर्याय आहे. छोटं जर पॉली हाऊस असेल म्हणजे 10 गुंठे 5 गुंठे तर त्या ठिकाणी ट्रायगोना माशी किंवा स्टिंगलेस मधमाशी जी आहे तिची पेटी जर ठेवली तिची रेंज सुद्धा कमी असते. छोटी माशी असते तेवढ्या छोट्या भागात काम करते. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या माशींचा उपयोग वेगवेगळ्या शेतात करता येतो.
1: बरोबर. सर आपण म्हटलं की सगळ्याच मधमाशांचं पालन आपल्याला करता येत नाही परंतु त्या मधमाशा आपल्या पिकांकडे आकर्षित होतील त्यासाठी त्यांना ज्या फुलातून मध मिळणार आहे तर तशा प्रकारच्या फुलांची किंवा पिकांची लागवड करायला हवं.
0: हो, याच्यामध्ये असं आहे की मधमाशा आपल्या शेतात कशा आल्या पाहिजे हे महत्वाचं आहे. काही शेतकरी मध वसाहती ठेवू शकत नाही परंतु नॅचरल ज्या मधमाशा आहेत त्या शेतात येणं त्यांना बोलवणं हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. यासाठी एक प्रयोग असा काही शेतकरी करत असतात आम्ही पण सांगत असतो. समजा उदाहरण द्यायचं तर कलिंगड आहे. कलिंगड जेव्हा लावतो आपण त्याच वेळेला जर खुरासणीचे जर काही रोपं किंवा तेलबियामध्ये सूर्यफूल जर बांधायला लावलं तर फायदा काय होतो की पिवळे जे फुलं असतात तेलबियाचे खुरासणी सूर्यफूल कराळा याच्याकडे मधमाशा आकर्षित होतात आणि कलिंगडला लावल्यानंतर 1.5 महिन्यात फुलं येतात. त्याच वेळेला सूर्यफुलासुद्धा 1.5 महिन्यात फुलं येतात. त्यामुळं तो जो पिरियड आहे दोन्हींचा एकाच वेळेस असतो आणि पिवळ्या फुलाकडे मधमाशा एकदा आकर्षित झाल्या त्यांना समजतं की या ठिकाणी अन्न आहे त्यामुळे ते फिरत राहतात आणि कलिंगडला फुलाला त्याच्यावरती पण फिरतात आणि जास्त जास्त फुलावरती फिरले की ते परागीभवन होत असतं. आता आंब्याचं फुलोरा कधी येतो आपल्याला साधारण माहीत असते. फुलोरा येणार आहे त्याच्या 45 दिवस आधी बांधावरती किंवा आंब्याच्या बागेत जिथे जिथं ऊन पडतं त्या ठिकाणी तुम्ही तेलबियाचे काही झाडं लावा. तसं डाळिंब पीक आहे डाळिंबाच्या बांधाला सुद्धा तेलबियाचे झाडं म्हणजे सूर्यफूल लावू शकतो खुरासणी लावू शकतो तीळ लावू शकतो अशा पद्धतीनं माशा त्या ठिकाणी येतात. दुसरा एक प्रयोग असा आहे आपल्या शेतामध्ये जर कोरा माठ जर भरून ठेवला पाण्याचा माठ म्हणजे शक्यतो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात जर मधमाशांना पाणी नसेल तर त्या दुसऱ्या भागात पळून जातात निघून जातात तर कोरा माठ जर भरून ठेवला तर मधमाशांना पाणी मिळतं. माठ पाझरत असलं पाणी मिळतं आणि ते पाणी पिण्यासाठी मधमाशा त्या ठिकाणी राहतात तर त्यामुळे तो सुद्धा एक प्रयोग करता येतो.
1: पण उन्हाळ्यामध्ये फुलांचं जर प्रमाण कमी असेल तर मग
0: आपल्याला मधमाशा त्या ठिकाणी पाहिजेत. तर तेलबियाची जी झाडं असतात तर ती थोडी थोडी थोडी सतत बांधावरती बी टाकत जायचं. दर महिन्याला जर टाकत राहिलं तर सतत त्यांना अन्न मिळत असतं आणि मग ती जागा सोडून जात नाही
1: म्हणजे ते कायम आपल्या शेतात येत राहतात.
0: हो
1: बरं. आपण म्हटलं की मधपेट्या पॉली हाऊस मध्ये पण ठेवता येतात. फळबागेची लागवड केलेली आहे तेथेही ठेवता येतात. पण या ठेवायच्या कशा म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं त्या पेट्यांची बांधणी केलेली असेल आणि ती वसाहत कशी आणायची.
0: वसाहत जेव्हा आणायची असते बाहेरून तर एक तर जो हंगाम असतो फुलोऱ्याचा हंगाम कधी आहे तो आपल्याला माहित असतं त्यावेळेला पेटी आणायची असते. तर बाहेरून आणताना रात्रीच्या वेळी पेटी आणायची असते कारण दिवसा कधी पण पेटी आणली तर काही माशा बाहेर असतात फुलाकडे गेलेल्या त्या रात्री सर्व माशा एका ठिकाणी येतात आणि मग रात्रभर त्या आराम करतात पेटीमध्ये. म्हणून ती पेटी किंवा ती वसाहत रात्री उचलायची आणि आपल्याला पाहिजे त्या शेतामध्ये ठेवा. साधारण 1 एकराला 2 पेट्या किंवा 3 पेट्या असं ठेवायच्या आपण सातेरी माशीचा विचार केला तर. ठेवताना सावलीची जागा पाहिजे. त्यानंतर खाली स्टँडवरती पेटी ठेवायची. एक लोखंडी स्टँड असेल किंवा लाकडी स्टँड जो आपल्याकडे उपलब्ध आहे खुर्चीवर ठेवली तरी चालेल. पण या खुर्चीला किंवा स्टँडचं जे पाय असतात त्या ठिकाणी लाल मुंगळे जाऊ शकतात त्या माशा खायला किंवा इतर काही पाल सरडे जाऊ शकतात. त्यामुळं त्याच्या पायाला वापरलेलं इंजिन ऑइल जे असतं ते जर लावलं तर तिथून मुंगळे किंवा मुंग्या चढत नाही ही एक काळजी महत्वाची. पेटी सावलीत ठेवणं महत्वाचं आहे. आणि दुसरं पेटी जेव्हा नवीन ठिकाणी नेतो त्यावेळे 1 दिवस त्या वसाहतीला साखर पाणी देणं गरजेचं आहे. साखर पाणी म्हणजे 1 कबर साखर कबर पाणी एकत्र करायचं ते गरम करायचं उकळी येऊ द्यायची थंड होऊन मग एका पसरट प्लेटमध्ये येता येतं. हे दिल्यामुळे काय होतं की मधमाशांना लगेच असं काहीतरी तात्पुरतं अन्न मिळतं आणि त्या कामाला लागतात आणि नंतर मग इतर जे फुलं ते शोधून ते व्यवस्थित कामाला करतात. आणि दुसरं पेटी ठेवल्यानंतर ती स्टँडवर पडणार नाही आहे म्हणजे मजबूत स्टँड पाहिजे तर ते एक बघायचं सावलीत असलं पाहिजे. कधी कधी काय होतं काही पक्षी सुद्धा येत असतात मधमाशा खायला. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये विजेच्या तारा असतात त्या तारा जर गेलेल्या असेल तिथं काही पक्षी बसतात जसं की वेडा रघु आहे किंवा गोशा पक्षी काळ्या लांब शेपटीचा हे पक्षी मधमाशा खातात तर त्या पक्ष्यांना हाकलणं सुद्धा ते काम आहे. एवढे बाकी काही विशेष काही काळजी तर नाही.
1: अच्छा. आणि ह्या वसाहती शेतकऱ्यांना कुठे मिळतील?
0: ह्या वसाहती बरेचसे मधुपालक आता वसाहती विक्री सुद्धा करत असतात. पण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे प्रत्येक महिन्याला प्रशिक्षण असतं आणि आपल्या कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षित झालेले काही जे काही मधुपालक आहे ते पेट्या बनवतात वसाहती पकडून ठेवतात. तर तसे आपल्याकडं बरेचसे मधुपालक आहे तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे जर संपर्क साधला तर मग तुम्हाला तिथून पेट्या उपलब्ध होतील कृषी विज्ञान केंद्रात होतील किंवा त्या शेतकऱ्यांकडे सुद्धा होतील.
1: वसाहतींसह पेट्या मिळतात?
0: हो, वसाहतींसह पेट्या म्हणजे मधमाशा भरलेली पेटी अशा पेट्या मिळतात. स्टँड सुद्धा मिळतात किंवा त्यासाठी जे काही वस्तू लागतात म्हणजे उपकरणं लागतात साहित्य लागते साहित्य सर्व आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: सर, शेतामध्ये या पेट्या ठेवल्यानंतर त्या पेट्या खराब होऊ नयेत किंवा तक्ती वस

0: साफ करून घ्यायचा आणि पुन्हा ठेवायचा. हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. मी सांगितलं पक्षी येतात कधी कधी, ते पक्षी हाकलले पाहिजे किंवा मुंग्या लागतात त्याला, किंवा पेटीमध्ये जे कोळी असतात मोठे स्पायडर त्याला म्हणतो ते लागत असतात, ते स्वच्छ करणं. मुंग्या मुंगळे हे कधी कधी पेटीवरती चढत असतात, तरी आपण स्टँड ठेवलं, स्टँडला काळं तेल लावलं, पण वरतून एखादी झाडाची फांदी जर त्या पेटीला जर लगत असेल त्या फांदीवरून पण मुंगळे आतमध्ये प्रवेश करतात. असे जर काही मधमाशीचे जे शत्रू आपण म्हणतो हे जर लागले तर मग मधमाशी निघून जाण्याची शक्यता असते. पण ही नॉर्मल काळजी घेणं गरजेचं आहे.
1: बरं, आणि शेतकरी बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये फवारणी सुद्धा करतो, तर काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: जेव्हा आपण मधपेटी शेतामध्ये पराग बनवण्यासाठी ठेवतो तर पहिली गोष्ट की तो जो पिरियड असतो फुलांचा, त्या फुलांचा जो एक महिन्याचा पिरियड आहे त्यावेळेला कोणतीच फवारणी करू नये. पण कधी कधी भाजीपाला पीक आहे त्या ठिकाणी सतत फुले येतात, फळं येतात, मधमाशी पेटी पण गरजेची असते आणि फवारणीची पण गरज असते. अशा वेळेला आपण काय करायचं की ती पेटी आदल्या रात्री उचलून दुसऱ्या शेतामध्ये न्यायची लांब आणि फवारणी करून घ्यायची. फवारणी झाल्यानंतर साधारण 7-8 दिवसानंतर पेटी पुन्हा पूर्ववत ठिकाणी आणायची. ह्या पद्धतीमुळे काय होतं, मग मधमाशा 8 दिवसानं फवारणीचा जे तीव्रता पण कमी होते औषधाचा आणि माशा पुन्हा काम करत असतात. हे करणं गरजेचं आहे. तर पेटी उचलताना रात्रीच उचलायची आणि आणताना फक्त रात्री आणायची, दिवसा पेटी हलवायची नाही.
1: सर, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी खूप उपयुक्त आहे, पण याबरोबरच आपण ज्या मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत शेतामध्ये तर त्याच्यातून मधही गोळा करता येतो.
0: हो, मधही गोळा करता येतं. जेव्हा फुलं जास्त असतात त्यावेळे मधमाशा जास्त मध आणतात, ते मध संकलन करतात, त्यामुळं मध हे आपल्याला जे मिळतं ते एक दुय्यम उत्पादन आहे. खरं उत्पादन तर मी म्हणेल की मधमाशीमुळं पिकाचं उत्पादन वाढतं हे खरं. त्यामुळं मध पेटीमध्ये मधाचा जो कलेक्शनचा जो एक चेंबर असतो, म्हणजे पेटीचा जो वरचा जो भाग असतो, त्या चौकटी काढून त्याचं एक मशीन येतं छोटंसं, त्यानं मध आपण काढू शकतो. मध काढून पुन्हा जे पोळे परत मधमाशीला वापरता येतात, त्यामुळं मध संकलनाची मधमाशीची जी क्षमता वाढत असते तर मध सुद्धा आपल्याला गोळा करता येतं आणि परागीभवन पण, हे दोन्ही फायदे मध पालन केल्यामुळे होत असतं.
1: परंतु हा मध तिच्या पिल्लांसाठी असतो.
0: हो, जसं मी सांगितलं की पेटीमध्ये दोन भाग असतात, खालचा जो भाग असतो जो मोठा असतो त्याच्यात पिल्लं असतात आणि मध सुद्धा असतं, पराग असतं. तर तो जो मध असतो तो पिल्लांसाठी ठेवतो, तो मध काढत नाही. त्याच्या वरचा जो एक दुसरी पेटी असते त्याला साध्या भाषेत गोडाऊन म्हणू शकतो, म्हणजे एक्स्ट्राचं मध ते वरती साठवत असतात, फक्त तोच मध आपण काढतो, म्हणजे पूर्ण आपण मध घेत नाही. आणि दुसरं जर मे महिन्यात जर मध असेल साठवलेला तर तो मध काढायचा नसतो, कारण मे नंतर पुढे जून जुलै ऑगस्ट हे पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्यामध्ये मधमाशांना फुलं नसतात, अन्न मिळत नाही, मध संकलन करतात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी तो मध ठेवायचा आपण, तो काढायचा नाही. आणि पुन्हा मग सप्टेंबर ऑक्टोबर नंतर पुन्हा आपण मध घेऊ शकतो, कारण त्यावेळेस भरपूर फुलं असतात. या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर मग मध पण मिळेल आणि परागीभवन सुद्धा होईल.
1: जेव्हा पीक उत्पादन वाढीसाठी मधपेट्या शेतामध्ये ठेवतात तेव्हा मधाबरोबरच इतर जी उप उत्पादनं आहेत,
0: मधासोबत इतर उत्पादनं घेता येतात, जसं पराग आपल्याला घेता येतं. पराग गोळा करण्यासाठी एक पराग ट्रॅप असतो, तो जिथून मधमाशा आतमध्ये जातात तिथं लावायचा असतो. तो रोज सकाळी एक तास जर लावला त्याच्यामध्ये पराग गोळा करता येतात, ते पराग घेऊ शकतो. त्याचाही उपयोग प्रोटीन, म्हणजे ज्याला व्हेज प्रोटीन आपण म्हणतो. दुसरं उत्पादन, कधी मधमाशा निघून जातात मग पोळे खराब होतात, असे जे खराब झालेले पोळे किंवा तुटलेले पोळे असतात ह्या पोळ्याचं आपण मेन बनवू शकतो घरच्या घरी. ते पाण्यामध्ये उकळवले, उकळल्यानंतर ते वितळतात आणि ते जे वितळलेलं पाणी असतं पोळ्यासहित त्या थंड पाण्यात ओतलं की एक थर येतो आणि हे असं शुद्ध मेण तयार होतं. ह्या मेणापासून आपण मेणबत्त्या बनवू शकतो, दिवे बनवू शकतो, पॉलिशिंगचा उपयोग करू शकतो, कॅप्सूल, असे वेगवेगळे उपयोग आहे त्याचे. त्यानंतर दुसरं उत्पादन म्हटलं तर प्रोपोलिस, ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. त्यानंतर रॉयल जेली मिळत असते. या व्यतिरिक्त मधमाशीचं विष कलेक्शन हे सुद्धा होत असतं. असे वेगवेगळे उत्पादन मधमाशीपासून मिळत असतात. आणि दुसरं एक महत्वाचं की मधमाशी जेव्हा हाताळतात शेतकरी किंवा मधुपालक त्यावेळेस एखाद दुसरी मधमाशी डंक सुद्धा देत असते, तर डंकामधून सुद्धा आपल्याला फायदा होत असतो. म्हणजे मधमाशी जे डंक देते त्याच्यामध्ये मेलॅटिन किंवा आयसोपेंटिल ऍसिड असे काही ऍक्टिव्ह जे काही कंपाऊंड असतात ते औषध म्हणून आपल्या शरीरात काम करत असतात, त्यामुळे बरेचसे आजार बरे होतात. परदेशामध्ये बघितलं तर याची थेरपी किंवा ट्रीटमेंट सुद्धा दिली जाते की मधमाशीच्या डंकानं काही उपचार केले जातात, आजार बरे केले जातात. त्यामुळे एक संदेश की मधुपालकांनी एक दोन मधमाशांनी जरी डंक दिले, अर्थात हे मधमाशी हाताळताना जे काही सुरक्षा जाळी असते डोक्यामध्ये हातामध्ये ग्लोव्ह वगैरे हे घालायचंच, तरी पण कधी मधमाशा जरी डंक जरी झाला तरी आपल्याला ते फायद्याचं आहे.
1: असं म्हणता येईल की पीक उत्पादन वाढीमध्ये मधमाशीचा मोठा सहभाग आहे, तसंच जैव विविधता टिकून ठेवण्यातही आहे.
0: मधमाशी जसं पीक उत्पादन वाढीसाठी उपयोगी, तसं जैव विविधता म्हटलं जंगलामध्ये ज्या मधमाशा असतात सगळ्या प्रकारच्या मधमाशा असतात, त्यामुळे काय होतं की जंगलामध्ये जे काही जंगली झाड आहे त्याला फुलं येतात, फुलांचं फळ किंवा बी तयार होतं. तर हे जे तयार होण्यामागे मधमाशीचं खूप मोठं वाटा आहे.

0: जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी जे राहतात त्यांना खायला काय अन्न मिळतं, तर या झाडांचे फळच मिळत असतात. त्यामुळे बाकीचे सुद्धा प्राणी त्यामुळे जगतात. आणि वनस्पतीपासून दुसरी वनस्पती तयार होण्याचं जे काही कार्य आहे, तर ते मधमाशीनं परागीभवन झाल्यामुळे होत असतं. त्यामुळे जंगलामध्ये आज एका वनस्पतीचं फूल येऊन बी येतं आणि दुसरी वनस्पती तयार होते. तर मधमाशी जर जंगलात राहिली नाही तर झाडंसुद्धा वाढणार नाही आहे. झाडं वाढण्याचं किंवा वृक्ष वाढण्याचं कामसुद्धा मधमाशीकडून होत असतं. पशुपक्ष्यांना खाद्य मिळण्याचं कामसुद्धा मधमाशीकडून होत असतं. आणि जंगलासोबत जे काही शेतकरी पीक लावतो जंगलाच्या बाजूला, शेतकऱ्यांना पिकामध्ये पीक उत्पादन वाढीसाठी मदत करत असते. म्हणजे मधमाशी जैवविविधतासुद्धा टिकवते, माणसासाठी अन्न निर्मितीसाठी सुद्धा काम करते. आपण जे मध घेतो औषधी म्हणून किंवा खाद्य, त्यासाठी मध निर्मितीसाठी मधमाशीच काम करते.
1: मधमाशी किती अंतरापर्यंत जाऊन मध गोळा करत असते?
0: वेगवेगळ्या जातीच्या मधमाशा, जसं सगळ्यात छोटी जी मधमाशी आहे ती म्हणजे ट्रायगोना किंवा स्टिंगलेस बी किंवा डंकरहित मधमाशी. हिची रेंज असते 100 मीटरच्या आजूबाजूला, छोटा आकार आहे. तिच्यापेक्षा मोठी असते फुलोरी मधमाशी. तिची जी रेंज आहे बाहेर जाण्याची साधारण 1.5 ते 1 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी ती सातेरी माशी, ती 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पर्यंत जात असते. त्याच्यापेक्षा मोठी ती मेलिफेरा मधमाशी किंवा युरोपियन मधमाशी, ती 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंत जाते. आणि सगळ्यात मोठ्या आकाराची माशी म्हणजे आग्या माशी. तर ही आग्या माशीची रेंज आहे 6 ते 7-8 किलोमीटर पर्यंत जात असते. पण याच्यामध्ये असं आहे की मधमाशीला जेवढं जवळ जर अन्न मिळालं, फुलोरा मिळाला, तर ती लांब जाणार नाहीये, त्याच भागात फिरेल. त्यामुळे मधपेटी जर शेतामध्ये ठेवली, तिथे जर अन्न मिळालं, फुलोरा भरपूर आहे, तर ती माशी 1 किलोमीटर लांब नाही जाणार. ती जवळ जर असेल अन्न तर जास्तीत जास्त फेरे होतील. आणि जास्त जर फेरे झाले परागीभवन सुद्धा चांगलं होईल आणि मध असं संकलन सुद्धा जास्त होईल.
1: बरोबर. उत्पादन वाढीसाठी मधपेट्या ठेवल्या तर आजूबाजूला फुलोरा असणाऱ्या वनस्पतींचीही लागवड करायला हवी.
0: हो नक्कीच. जर आपण मधुपालक असेल किंवा पेट्या जर आपल्याकडे कायम जर ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी जंगली वृक्ष जे आहेत, जे काही वेगवेगळ्या महिन्यामध्ये फुलं येतात, जसं आता उन्हाळ्यामध्ये पळसाला फुलं येतात, त्यानंतर बाहवा फुलतो, कडुनिंबाला फुलं येत असतात, त्यानंतर जंगली वेल असतात, जसं की आईस्क्रीम क्रीपर आहे, म्हणजे वर्षभर त्याला फुलं असतात. आणि असे जे जंगली वेल आहेत त्यांना पाणी नाही मिळालं तरी सुद्धा फुलं येतात, तसे झाडं पाहिजे. किंवा जे काही शेतपिकं असतात, तेलबियाची पिकं असतात, त्याला फुलांचा आता एक तो सीझन असतो की पीक लावल्यानंतर अमुक याच्यामध्ये फुलं येतात. किंवा बांधावरती जे गवत असतं, गवताला फुलं येतात, ते सुद्धा उपयोगी असतात. त्यामुळे वेगवेगळ्या अशा वनस्पती पाहिजे आपल्याकडे, किंवा लागवड केली पाहिजे अशा काही झाडांची की सतत त्या मधमाशीला सुद्धा फुलं मिळत असतात.
1: मधमाशी पालन हा एक पूरक व्यवसाय आहेच. समजा ज्यांना मधपेट्या किंवा वसाहत सांभाळता येत नसेल तर मधपेट्या भाड्याने मिळू शकतात, म्हणजे हा एक व्यवसाय पण होऊ शकतो स्वतंत्ररित्या.
0: हो हो. कृषी विज्ञान केंद्राकडून जे काही प्रशिक्षण आपण देत असतो त्यामध्ये काही जे आपले विद्यार्थी आहेत ते मधपेट्या दुसऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने देतात. कारण सर्व शेतकऱ्यांना पेट्या पाळता येत नाही, ठेवता येत नाही. मग अशा वेळेला परागीभवनापुरतं त्यांना 1 महिना किंवा 1.5 महिना जो काही कालावधी असतो फुलांचा, त्यावेळेस ते भाड्याने घेऊ शकतात. आणि सगळं जे काळजी असते ते मधुपालकांनी घ्यायची, त्या शेतकरी जो असतो म्हणजे जो पीकवाला त्यानं काहीच करायचं नाही. फक्त काळजी काय त्यांनी फवारणी त्यावेळेला करायची नाही, एवढं घ्यायचं आणि तो पेटी घेऊन जातो. ह्या पद्धतीनं भाड्यानं जरी पेट्या घेतल्या तरी सुद्धा आपल्याला पीक उत्पादनात खूप मोठा फायदा घेता येतो.
1: अच्छा, शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आपण?
0: जसं शेतकरी शेती पिकामध्ये चांगलं बियाणं वापरतो, चांगली मेहनत करतो, तसं मधमाशी सुद्धा असणं, तिथं राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नॅचरल मधमाशा आपल्या शेतात कशा येतील त्यासाठी मी उपाय सांगितले, ते करणं गरजेचं आहे. आणि ते नाही जमलं तर तुम्ही पेटी भाड्यानं घ्या परागीभवनासाठी, कारण तो एक महत्त्वाचा घटक आहे. ह्या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवसेदिवस शेती उत्पादन वेगवेगळ्या कारणामुळे घटत आहे, तर त्याचं उत्पादन वाढीसाठी मधमाशी जगवणं गरजेचं आहे. अगदी असं म्हटलं चालेल की आपल्या जेवणाचा दर 1/3 घासा मधमाशीमुळे आपल्याला मिळत असतो. त्यामुळे मधमाशी वाचवणं गरजेचं आहे आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. जो मनुष्य अन्न खातो, नुसता शेतकरी पिकवतो म्हणून नाही, पण जो मनुष्य अन्न खातो त्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य की मधमाशीला जगवणं. मग ते जगवण्यासाठी बाहेर कुठं मधमाशीची हिंसा होते, मधमाशी मारल्या जातात किंवा जाळल्या जातात, चुकीच्या पद्धतीने मध काढलं जातं, त्या लोकांना थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या पद्धतीनं जर आपण मधमाशी वाचवली, सामूहिकरित्या जर प्रयत्न केले, तर नक्कीच मधमाशी वाचेल.
1: म्हणजे पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी जशी उपयुक्त आहे तशी पर्यावरण संतुलनासाठीही महत्वाची आहे असं म्हणता येईल.
0: हो नक्कीच.
1: तर सर, आज आपण येथे आलात आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

रोशन सातारकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा माझा वर माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजयू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे। ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे। प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे। लातूरातल्या शिरुरे यांच्या

रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल, असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1 ST बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या.
ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसे

च्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकराव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि उल्हास केणी यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

उल्हास केणी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत होतं आत्ताचं. आणि आता ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं हे गीत, भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आहे.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री श्रोते हो आपल्याला ऐकत आहोत. विलंबित खेळाची बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री.

Sa ga ni da ma ni da ga ma ni da ga ma sa ni da ga ma ni sa.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कंकणा बॅनर्जी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग बागेश्री. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन या विषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करत आहोत आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक दीबा मोकाशी, सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.
2: आता मी तुका आहे, मी कान्हा नाही, मी तुका आहे, मी तुका आहे. मी आता इथून उठून कुठं जाईन, काय करीन? मी तुका आहे आता मी छे छे, हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करत होता, विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? काय झालं असेल? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वाहून गेलास? नाही, तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला

ये तो बरकम मामा। ओ काका ये तो ये तो ये तो ये तो ये तो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता। आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायची। परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला। तशी स्त्रीही नव्हती आणि तसा मोहही नव्हता। तसंच हे विमानही नाही, वैकुंठही नाही, तो इथंच कुठंतरी मला सापडणार माझी खात्री आहे। मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन। हो पण ही शोधाशोध तरी का आली? का आली ही शोधाशोध? तुका असा का झाला?

0: ते दोन मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता, माझी खात्री आहे.
1: कान्हा, बाबा गेल्यावर आईनं विचारलं हे काय झालं रे? मी तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले? आई का गेली? सावजीनं अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीनं मी उदीम करू लागलो. हौसेनं व्यापार केला,

0: धन मिळाले, आई बाबा गेले, त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग नाही झाला कान्ह्या। भरलेल्या सुखी संसारातून आई बाबांना कुणी उचलून नेलं? हा मृत्यू कोण आहे? आणि त्याला माणसांच्या भावनांची चाळ का नाही? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही कान्ह्या। कान्ह्या, अरे हे किती भयंकर आहे! एक मृत्यू सारं संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते।
1: एकीकडे डोक्यात हे असले विचार आणि वर उन्हाची कायली। ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, तेच ऊन आता पार निराळी भावना देत होत। निसर्ग तोच असतो, मनाची अवस्था बदलली की वेगळा दिसतो। तुका दादा सापडला की ही भावना कुठल्या कुठं निघून जाईल का?
2: दुष्काळ, दुष्काळ,
1: या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली। सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास, आपले देणेकरी तोंड चुकवत होते। त्यावेळेला तू विठ्ठल वेडा नव्हतास, कवीही नव्हतास। आज जी चार संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती। लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, अंगावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेतलास। तो दादा मला आवडला, कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हतबल झालास, तरी तो दादा मला आवडला, कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही चार चौघे जसे वागू तसाच तूही वागत होतास। तू असा हतबल झालास आणि सगळा घराचा कारभार मग मी हिमतीनं अंगावर घेतला। पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला, आपलं दिवाळं निघालं, आकाश कोसळलं। पण तरी काय झालं रे तुका दादा, दुष्काळ कधीतरी संपतो, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते, पण तू तिकडे वळला नाहीस, तुझं विश्वच निराळं झालं। पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस। मला आठवतंय, मी इथेच कुठेतरी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो। गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते, जात होते। ढगांनी जोर धरावं म्हणून मी प्रार्थनाही करत होतो, आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले। ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो। ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती, तशी माझी कोरडी कातडी ताणलेली होती। मी अंगातलं कुडतं काढून फेकून दिलं, सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला, गारांचा मारा व्हायला लागला। मी मुठभर गारा गोळा केल्या आणि आकाशाला अर्पण केल्या। मुसळधार पाऊस कोसळायला लागला। मी कृतज्ञ उभा होतो। थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले। मग आम्ही मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो, त्या सापळ्यानं मान वर केली होती। दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं तुला नाही। तू आपला उठलास आणि भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास।
0: कान्ह्या, काल भिंत नीट करून हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो। माझ्या मागून एक गावकरी आला।

दर्शन घेऊन तो पलीकडे बसला. मग आणखी एक गावकरी आला, तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता रे. कित्येकदा मी भिवून घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझं मन निवांत होतं. त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असतं हे कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं कान्ह्या, जिथे व्यवहार संपतात. विठ्ठल रखुमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळी निघालेला येतो, माझा सावकार येतो. पांडुरंगा पुढे ते समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचं तत्व हरवून बसलोत कान्हा. कान्ह्या, मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची. कान्हा, ज्याच्या घरावर मी जप्ती आणीन, ज्याच्या दाराशी धरणं धरीन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उघडावं? मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची.

0: दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती. तुझं ते बोलणं ऐकून मी इतका भारावलो की सरळ घरी जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलो. कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता यावेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतोय त्यांना कसं सांगणार? इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझा धोतराचा सोगा धरून पायाशी उभं राहिलं. त्याच्याकडं पाहिलं आणि वाटलं, ही गहाणखत बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार? यांना अन्न कर दारोदार भटकत राहणार, तू आमच्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार. आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला रागावून मी तुझ्याशी खूप भांडलो, दादा मला क्षमा कर. तुझ्या मनात काय काय चाललं होतं हे करण्याचं पोचच मला तेव्हा नव्हता रे. तू आपला एक एक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आलं नाही. संसारी संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते सगळं मी तुला फोडलो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही दादा, भावाची भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजी विरक्त होता होता ना, पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत, सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत नाही नाही मला मला मला आधी सांग, तू संसार बुडवणार आहेस तू? मग गहाणखतातला माझा अर्धा हिस्सा मला काढून दे आणि मग तुला काय वाटतील ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं गहाणखतांचं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेल्या तुझ्या हातात ठेवलं. तू त्यात एक मोठासा दगड भरलास, तो हात उतरलास. पांडुरंग पांडुरंग, तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस. बराच वेळ इंद्रायणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्यात उत्पन्न झाला होता. तू आता असाच अबोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप कदकतून येत होत. निवडलेली गहाणखत पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होत, पण ते धैर्य मला झालं नाही.
1: मी तुझ्यावर रागवलो नाही कान्या. अरे माणसांची जी सांसारिक दुःख दिसतात ना, ती खरी दुःख नव्हेतच. व्यवहारातून दुःख निर्माण होतात, ती दुःख खोटी, व्यवहारही खोटा. खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे, कारण एखाद्याचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दुःख निवारण करणं पोरपणाचं आहे रे बाबा. चल घरी जाऊ.

0: सूर्यनारायण क्षितिजाकडे उतरायला लागलेले आहेत.
1: तुका सापडला का नाही सापडला याचं या सूर्याला काही आहे का? माणसाचं महत्त्व फक्त माणसाला, ही पंचमहाभूत त्याला विचारत सुद्धा नाहीत. या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझी रक्षा करायलाच पाहतोय रे आम्ही तुकया. तुकाराया, माझ्या एका हाकेला तरी ओ दे रे बाबा. आणि तू असं कुठे जाऊन लपलायस जी जागा मला अपरिचित आहे, की तू आता मला कधीच सापडणार नाहीस. आणि तू गेल्यावर मला काय उरलं रे? लोकांना काय तुझं कवित्व पुरेल, पण तुझे ते कवितांचे नुसते कागद पाहू. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू. तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेनं वाचत आलो रे तुकाराया. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि तुला एक सांगू का, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मी चोरून चोरून अभंग लिहायला लागलो. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बर, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना डोक्यात येऊन त्याचा अभंग होतो? ते आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, तुला कसं काय सुचलं असेल? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी भराभरा फुलावरून मध वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग ते रे परिमळ म्हणून चोळू नये फुल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये. कसं काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी उठतो, शेतावर जातो, दुकानावर बसतो, तुझ्या बायका मुलांचं, माझ्या बायका मुलांचं, सगळ्या घराचं मी बघतो. माझं जीवन जास्त धावपळीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंता, जणू तुला पाहताच जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं, आणि मला पाहताच पाकळ्या मिटून. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर, थाव पुसले बुड पुसले, वोस वोसले देह भाव, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. जलदिव्य 13 दिवसांचा निश्चक्र उपवास, अभंगांच्या वयात तरल्या तरच पुढे कवित्व, जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित.
2: कान्हा, मी वया इंद्रायणीत बुडवणार. माझ्या वयांचे कागद बुडणार की कवित्व, हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे. अनुभवाचे शब्द

0: वेगळी असतील तर रसातळालाच गेलेले बरे. त्यानिमित्तानं आपली पण पारखच होईल. केवळ जन्माच्या आधारे कोणीही मनुष्य ज्ञानी अज्ञानी ठरत नाही. आणि आपलं तोंड शक्तीच्या जोरावर दाबलं जाऊ शकतं, मन आणि बुद्धी नाही. अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असंच वागतो. पण आपण का घाबरायचं? चोखोबा ज्ञानोबा कुठं घाबरले? दयामध्ये लोणी असतं हे सर्वांना ठाऊक असतं. पण जो मंथन कसं करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो. लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलित कसा होईल? त्यासाठी घर्षण करावंच लागतं ना. खडे निवडले तरच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचे हित राखावं लागतं. वागण्याची ही नीती हे नियम यांचा विचार केला नाही तर हित होत नाही रे बाबा. माणसानं स्वतः हालचाल केली तरच त्याच्यावरची संकट निवारली जाऊ शकतात. मी वेद बोलतो. काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि त्यामुळे धर्म बुडतो. मला गुरु शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही. हा माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. आणि मी नाही म्हणालो तरी ते मला भाग पाडतीलच. माझा भरोसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे रे कान्ह्या.
1: जलदिव्य झालं, अभंगांच्या वया तरल्या, जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या.
2: आता त्या कशा तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला
1: का प्रत्यक्ष विठ्ठलानं त्याच्या समोर येऊन हे घे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे?
2: पांडुरंग पांडुरंग.
1: तुकाच्या शोधाचा आज तिसरा दिवस. तिसऱ्याही दिवशी मी इंद्रायणीवरच येऊन पोचलो. माझ्या मागोमाग रामेश्वर भट, मंबाजी, बहिणाईचा नवरा आणि गावकरी. काय झालं काका? काका काय झालं? कोणी काहीच बोले ना. असह्य शांतता. इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला,
3: तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत.
4: माझी आई म्हणाली तुकारायांना विमानानं उंच उंच नेलं.
5: त्याला मगरीनं ओढून नेलं असेल.
6: छाव डोहात उडी टाकली.
3: कुणी म्हणतंय त्याला जंगलात नेऊन?
1: मला पुढचं काहीच ऐकूया ना. डोळ्यासमोर अंधार आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल. मी एकटा झरझर झरझर झरझर झरझर इंद्रायणीच्या काठाने निघालो. प्रत्येक कातळातला प्रत्येक खड्डा मी नीट निहाळत होतो. असं कसा जाईल तुका दादा? तुका दादा मला न सांग, असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक.
2: नाही पण कदाचित त्याला पांडुरंगानं आपल्यासोबत नेलाही असेल.
1: हो
2: पण
1: कुठे? आणि अचानक

आणि अचानक एका कातळाच्या बाजूला मला तुकाची खोंगडी टाळ दिसले. मी ते उचलून उराशी कवटाळून घरी आलो. विठ्ठलासमोर उभा राहिलो. काय रे नष्ट्या नारायणा, परा फेटलायस बाबा आम्हाला. का रे, आम्ही निष्काम राहिलो म्हणून आमच्या बरोबर तुझ्या मनाला येईल तस तसे खेळ आमच्या बरोबर खेळतोस. खरबुडव्या काळ तोंड्या, बोल कुठाय माझा भाऊ, बोल कुठाय माझा भाऊ. थिंद थिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले. केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नास आरंभिला. मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे. तुकया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही.

भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या आणून भावावेगी रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून दे माझ्या आणून भावावेगी नको आपुली या नेऊ वैकुंठासी दे माझ्या भावासी अणून वेगी नको होऊस काही होशील प्रसन्न दे माझ्या अणून भावा वेगी तुकया बंधू म्हणे पहा हो नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा।

तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा आत बाहेर करतो आहे. दरवेळी माझी दृष्टी घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच पाहत आहे. या इथेच आम्ही जन्मलो, वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, दंगलो, फंगलो. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व, सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःच मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो, पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही. परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. आता सगळे राग संपले. आता सगळे दिवस मी योगक्षेमात मुलंबाळं वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात गात जबाबदारीनं वागणार. तू आहेस नाहीस, तुझी कृपा आहे नाही, आता कसलाच विचार नाही. तू असशील तर तुझ्या घरी सुखाने अस, मी माझ्या घरी सुखाने असेन. तिघा भावातलं मी एकटा चुरलोय तरी तुला तोष देत नाही, तुझ्यावर रागही नाही. तुका तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठलं? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडूनच निघून गेला. पण पांडुरंगा, मी तुझं नाव घेत घेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. जोवर तू माझ्या भावाची भेट खडवून आणत नाहीस, तोवर आता मी तुझं नाव घेतच राहणार. तुकाच्या आकांतानं खेत राहणार.

0: आनंद ओवरी या नभोनाट्याचा हा होता भाग दुसरा आणि अंतिम. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर टीका 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 11:11 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कोलाबा आणि सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कोलाबा इथं 27 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कोलाबा आणि सांताक्रूज इथं 77% नोंदवली गेली. येत्या 24 तासात हवामान आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. किमान तापमान 28 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. लक्षद्वीप मालदीव्ज कोमोरींचा आखाती भाग अरबी समुद्राचा दक्षिण पूर्व किनारा आणि दक्षिण पश्चिम किनारी भागात तसंच मन्नारचा आखात या भागामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग पुढे 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. सोमालियाचा किनारी भाग अरबी समुद्राचा दक्षिण पश्चिम भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:13 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा या कार्यक्रमात आत्ताच आपण शंकर महादेवन यांच्या स्वरात केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. गीतरचना होती केदार पंडित यांची. यानंतर ऐकूया मंगेश बोरगावकर, मयुरी अत्रे यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे सुवर्णा मंजुलकर यांची आणि संगीत दिलं आहे आनंदी विकास यांनी.

मंगेशकर बोरगावकर आणि मयुरी अत्रे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. मंगेश चव्हाण यांच्या स्वरातील गीत, गीतरचना आहे सोनाली जोशी यांची आणि संगीत दिलं आहे अभिजित राणे यांनी.

मंगेश चव्हाण यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत आपण ऐकू शकाल उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन. आपण ऐकणार आहात राग सरस्वती. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन राग सरस्वती.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत भावगीत या प्रकारातील अनंत छटा आतापर्यंत आपण ऐकल्या कलावंतांबद्दलची माहिती आणि तो काळ देखील आपल्यासमोर उभा राहील अशा काही आठवणी आपण श्रोत्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत श्रोते हो आपण हे देखील पाहिलं आहे की रागदारी संगीतातल्या मंडळींनी देखील भावगीतांचं हे सर्वव्यापीपण आणि लोकप्रियता स्वीकारली होती आणि खरोखरच ती भुराळ घालण्यासारखीच होती शब्दांचं महत्व मोठं असल्यामुळे साहजिकच कवी हा घटक आपण मध्यवर्ती ठेवला होता आणि त्यातील बदल त्यातील संगीतकारांनी निर्माण केलेली वेगळी खुमारी ही पुन्हा पुन्हा आपण अनेक गाण्यांमधून आतापर्यंत पाहिली आहे आणि ही सगळी स्थित्यंतरं या गाण्यांमधूनच स्पष्ट होत आहेत व्यक्त होत आहेत सोहनी आजच्या कार्यक्रमात आपण जे पहिलं गाणं घेतलेलं आहे ते सुमन कल्याणपूर यांचं गाणं आहे
2: ते गाणं म्हणजे सूर्यकांत खांडेकर
1: यांचं
2: गाणं आहे आणि सुमन कल्याणपूरनी अगदी पहिलं गीत जे श्रीनिवास खळेंच्याकडे गायलं त्या गीताची आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण निवड केलेली आहे आणि खळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक गायक आणि गायिकांना आपल्या संगीतातनं गाऊन घेतलेलं होतं
1: नव्याने संधी दिली
2: काही जणांना नव्याने संधी दिली काही म्हणजे अगदी लता मंगेशकर भीमसेन जोशीसारखे दिग्गज लोक त्यांच्याकडे गायलेले आहेत आणि त्याचप्रमाणे सुमन कल्याणपूर आशा भोसले वगैरे असे अगदी आता सुरुवातीलाच सांगायचं तर खळ्यांच्याकडं 67 गायकांनी गाणी गायलेली आहेत
1: क्या बात
2: आणि 111 गीतकारांची गाणी त्यांनी कंपोज केलेली आहेत म्हणजे त्यांचा व्याप किती मोठा होता
1: हे केवढा आहे
2: तर आज सुरुवात जी आपण करणार आहोत ती उतरली सांज ही धरेवरी या गाण्याने करणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं सूर्यकांत खांडेकर यांचं आहे

0: इथं थोडंसं आपण सूर्यकांत खांडेकर यांच्याबद्दल देखील बोलू, कारण आत्ताच आपण त्यांचं गाणं ऐकलं. सूर्यकांत खांडेकर यांनी प्रामुख्याने वृत्तछंदातच कविता लिहिली आणि त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. सहज सख्या एकटाच येई सांजवेळी आपण या आधीच्या कार्यक्रमात मला वाटतं ऐकवलेलं आहे, आणि यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अशाच एका कवीचं आहे. त्यांचं नाव आहे गंगाधर महांबर. 31 जानेवारी 1931 रोजी मालवणला महांबर यांचा जन्म झाला आणि 22 डिसेंबर 2008 रोजी आपल्याला ते सोडून गेले. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ग्रंथालयामध्ये त्यांनी ग्रंथपाल होते आणि चित्रपट गीतांवर देखील त्यांनी मला वाटतं खूप विपुल असं लिखाण केलेलं आहे, समीक्षा केलेली आहे.
1: संगीतावर आहे, चित्रपटावरती आहे
0: आणि पुस्तक रूपाने
1: त्यांचा अनेक कलाकारांशी संबंध
0: आलेला होता. आणि मौलिक मराठी चित्रगीते या त्यांच्या पुस्तकाला मला वाटतं राष्ट्रीय सन्मान देखील मिळाला होता. कंठातच रुतल्या ताना किंवा तू विसरून जा,
1: अनेक गाणी आहेत.
0: अनेक गाणी
1: यापुढे आपण त्यांची गाणी
0: ऐकवणार देखील आहोत. आता आपण कुठलं गाणं निवडतोय महांबर यांचं?
1: ही दशरथ पुजारी यांची संगीत रचना आहे आणि ती आपण ऐकणार आहोत दशरथ पुजारी यांच्याच आवाजामध्ये.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याची गायिका आहे माणिक वर्मा. पण कवी किंवा गीतकार मात्र यांचं आपण क्वचितच ऐकले असतील, आणि ते आहेत आत्माराम सावंत.
1: त्यांच्याबद्दल सांगायचं होतं.
0: हा,
1: आत्माराम सावंत हे नाटककार.
0: बर.
1: आणि आता जे आपण गाणं निवडलेलं आहे माणिक वर्मा यांच्या आवाजातलं, त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, हे त्यांनी एका नाटकासाठी केलेलं होतं. आणि मुलगी नावाचं त्यांचं नाटक होतं, आणि त्या नाटकामध्ये एका दुसऱ्या गायिकेकडनं हे गाणं गाऊन घेतलेलं होतं. आणि रचना, संगीत रचना दशरथ पुजारी यांची होती. पण ज्या वेळेला रेकॉर्ड काढावी लागली त्यावेळेला मात्र दशरथ पुजारींनी माणिक वर्मांना घेतलं. आणि हे उपशास्त्रीय संगीतातील ठुमरी अंगाने जाणारं गाणं आहे. आणि ठुमरीमध्ये सर्वसाधारणपणे तिलंग वगैरे हे राग गायले जातात, तर तिलंग आणि जोग या दोन रागांचं मिश्रण करून ही रचना दशरथ पुजारी यांनी केलेली आहे. आणि आत्माराम सावंत यांची ही गीतरचना आता आपण ऐकूयात, त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, एक वेगळी रचना म्हणूनच ह्याच्याकडं ऐकावं लागेल.

0: वादच नाही, अतिशय वेगळे असं हे गाणं होतं. सोहनी, आपल्या या शोधकार्यात खरोखर आपण अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांच्या स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आणखी साहजिक आहे, म्हणजे त्याचं कारणच मुळात असं आहे की या सगळ्या गायकांची, या सगळ्या गाण्यांची, या सगळ्या गीतकारांची कुठंतरी नोंद ही झालीच पाहिजे, आणि तोच तर आपला उद्देश आहे. आत्ता आपण आत्माराम सावंत यांचं गाणं हे ऐकलं, ते नाव फार जणांना माहीत नक्कीच नाहीये. यानंतरच्या गाण्याच्या बाबतीत तर मला वाटतं सगळंच अनोळखी दिसतंय, मात्र कुठेतरी आठवणीच्या कप्प्यात हे गाणं मात्र नक्कीच आहे. उषा अत्रे वाघ, गुरुनाथ देसाई आणि रंजना प्रधान.
1: आता उषा अत्रेंच्या संदर्भात सांगायचं तर त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या भगिनी.
0: बर,
1: तर दोघींनी मिळून संगीत शिकलेलं होतं आणि प्रभा अत्रेंनी किराणा घराण्याचं नाव पुढे चालवलं आणि आज तक आहेत ते, त्यांच्या संगीत हे चालूच आहे. तर प्रभा अत्रे यांच्यापेक्षा अतिशय कमी प्रमाणामध्ये ज्यांनी गाणी गायली त्या म्हणजे उषा अत्रे, उषा वाघ. तर त्या व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि डॉक्टर की शिकून त्या 7 वर्ष जवळजवळ इंग्लंडमध्ये राहिलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा संगीतामुळं मला इंग्लंडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. मी फारशी गाणी गायलेली नसली तरी सुद्धा माझा आवाज गाण्याच्या लायकीचा होता, त्यामुळं अनेक ठिकाणी मला आवर्जून बोलवत असत आणि डॉक्टरपेक्षा मला गायिका म्हणून तिथले लोक जास्त ओळखत असत असं त्यांनी एका मुलाखतीत म्हणलेलं होतं. तर आज जी आपण रचना निवडलेली आहे ती गुरुनाथ देसाई यांची आहे आणि रंजना प्रधान यांनी संगीत दिलेलं आहे.
0: सगळेच अनोळखी आहेत,
1: सगळ्या अनोळखी आहेत, पण गाणं थोडंसं ओळखीचं असल्यामुळे आपण निवडलेलं आहे. मी सांगू कशी रे आज मनातील तुझला, ही रचना आपण ऐकूया.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं गाणं आहे. 1968 साली गदेमांनी आकाशवाणीसाठी शिवपार्वती ही नृत्यनाटिका लिहिली होती आणि त्या नृत्यनाटिकेमध्ये या गाण्याचा मला वाटतं समावेश होता आणि यशवंत देवांनी
1: संगीत दिलं,
0: नृत्यनाटिकेचं संगीत दिग्दर्शन केलेलं होतं.
1: आणि आशा भोसलेने अनेक वैविध्यपूर्ण गाणी गायलेली आहेत.
0: म्हणजे माडगुळकरांनी देखील अशा प्रकारच्या संगीतिका ज्याला म्हणता येईल अशा
1: त्या लिहिलेल्या आहेत. पूर्वी आकाशवाणीसाठी माडगुळकरांनी बरंच
0: लेखन केलं,
1: त्यापैकी एक होतं. आणि हिंदी चित्रपटाप्रमाणे आशा भोसले यांनी मराठीमध्ये सुद्धा विविध प्रकारची गाणी गायली, त्यापैकी हे गाणं एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आठवे येतो मज तातांचा.

भावगीत किंवा एकंदरीतच सुगम संगीत हा प्रकार त्यातील सुगमतेमुळे लोकांच्या मनात रुजला, घराघरामध्ये तो पोचला. आपण आठवलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्याच दिग्गज गवयांनी देखील इथं हजेरी लावलेली आहे. असेच एक सुरेल भावगीत ऐकण्याआधी आपण किशोरी आमोणकर यांनी भावगीतांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त करताना काय म्हणलेलं आहे ते पाहूया. वास्तविक शास्त्रीय संगीत देखील एका अर्थानं हे भावसंगीतच असतं असं त्या म्हणतात, आणि पुढे त्या असंही म्हणतात की तिथे संगीतातून भाव व्यक्त होतात तर इथे सुगम संगीतातून शब्दार्थातून ते प्रगट होतात. आमोणकर यांनी विवेचन करताना भावगीतांनी काय पाळले पाहिजे हे देखील थोडंसं पुढं स्पष्ट

0: झालेलं आहे. आपण त्या गाण्यांच्या अवघामध्ये ते देखील सांगणारच आहोत. तूर्त जे भावपूर्ण गाणं आपण निवडलेलं आहे आणखी ते क्वचित ऐकलं जातं, त्याच्याबद्दल तू सांग.
1: ते सुमती टिकेकरांचं आहे.
0: हाही आवाज तसा कमी ऐकायला मिळतो.
1: सुमती टिकेकरांनी फारशी गाणी रेकॉर्डवरती गायलेली नाही आहेत. त्यांनी नाट्यसंगीत वगैरे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळं अनेक नाट्यगीतं त्यांनी गायलेली आहेत. आणि असंही मी वाचलेलं आहे की नाट्यगीत गायन स्पर्धा एक मुंबईमध्ये झालेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला होता आणि त्यामुळं त्यांच्या काही रेकॉर्ड्स निघाल्या. त्यापैकी आज जी आपण रचना निवडलेली आहे ती योगेश्वर अभ्यंकर यांची आहे आणि एम जी गोखले
0: हेही नाव
1: यांनी संगीत दिलेलं आहे. पण हे गाणं क्वचितच पण ऐकायला मिळतं म्हणून हे गाणं आज खास करून निवडलेलं आहे. आठवणी दाटतात अगदी म्हणजे मिलियन नावाची जी एक मालिका निघाली त्याच्यामध्ये हे गाणं त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे किमान लोकप्रियता त्याला मिळालेली होती त्यामुळे हे गाणं घेतलेलं असावं. तर या गाण्याची आज आपण खास निवड केलेली आहे.

0: सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ. सादर करते सुनील शिंदखेडे. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 35वा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कीचकवत या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत आहे गदी मडगुळकर यांचं, संगीत मास्टर कृष्णराव यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सुधीर फडके आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. चित्रपट आहे जावई विकत घेणे आहे.
1: या

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी, चित्रपट आहे वादळ. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीतरचना.

वादळ या चित्रपटातील गीतातच आपण ऐकलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया आज झाले मुक्त मी या चित्रपटातील गीत, अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतरचना वंदना विटणकर यांची आहे आणि संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

आज झाले मुक्त मी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची. संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया. थरार या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत दिलं आहे मधुकृष्णा यांनी.

0: थरार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत दिलं होतं मधुकृष्णा यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1 वाजलेला आहे. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आता आपण ऐकू शकाल आदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकणार आहात खमाज ठुमरी आणि मिश्रा शिवरंजनी ठुमरी. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ आहे विनोद पाडगे यांची. ऐकूया आदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन. खमाज ठुमरी आणि मिश्रा शिवरंजनी ठुमरी आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.

श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा शेवटचा 13वा भाग.

0: नमस्ते
1: नमस्ते।
0: अरे आज झालंय काय एवढं हळू?
2: हो नाही, आता आपलं शिबिर संपणार ना आज।
3: हो काकू, 3 महिने कसे गेले कळलंच नाही।
4: हो ना काकू, क्षमा म्हणते ते बरोबर आहे।
5: आता शाळा, अभ्यास, रुटीन चालूच।
0: वेडे रे वेडे। अरे शिबिर संपलं म्हणून काय झालं? आपली भेट होणारच आहे की? आणि माझी भेट रोज नाही झाली तरी तुमची सगळ्यांची भेट शाळेत होईलच की?
6: हा ते खरं आहे काकू।
0: आणि हे बघा, वियोग हा सगळीकडे असतो। विस खांडेकर पण म्हणतात ममतेला वियोगाचा शाप आहे। पण आपण जरा वेगळा विचार करूया। तुम्ही प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलात, हो ना? दुःख झालं का तेव्हा तुम्हाला?
6: हो, आम्ही सारे रडलो तेव्हा।
0: पण तुम्ही शाळेला विसरलात का?
5: नाही काकू,
4: आम्ही जातो कधी कधी ते शाळेत।
0: हा वियोग प्रगतीसाठी आहे असा विचार केला तर?
4: हा मग नाही एवढं दुःख वाटणार।
0: बघा बदलला ना विचार। आता आणखी एक गोष्ट, तुम्ही सगळीजण या शिबिरात काय बरे शिकलात?
6: बालनाट्य म्हणजे काय हे कळलं।
4: महाराष्ट्रातील बालनाट्याचा धावता आढावा मिळाला।
5: महाराष्ट्रातील बालनाट्य लेखकांची नावं कळली।
7: महाराष्ट्रातील बालनाट्य संस्थांची नावं कळली।
8: महाराष्ट्रातील बालनाट्यांचे विषय कळले।
3: आजचं मराठी बालनाट्य उमगलं।
0: बघा म्हणजे किती गोष्टी तुम्हाला कळल्या। सुट्टी वाया गेली का?
1: मुळीच नाही।
0: हा सकारात्मक विचार करा।
1: हो काकू, या गोष्टीवर एक धमाल बाळगी होऊ दे।
0: हो चालेल।

0: जाताना तरतरी आल्यासारखं वाटतंय.
1: अरे वा गुड.
0: काकू एक विचारू?
1: विचार ना. अगं शंका विचारल्याच पाहिजेत. शंका विचारल्या की ज्ञानामध्ये भर पडते.
2: का ग उशी हसलीस?
0: अरे शंका विचारल्यावरचा एक विनोद आठवला.
3: सांग.
0: काकू सांगू?
1: हो सांग ना.
0: एक मुलगा घरात बाहेरच्या हॉल मध्ये अभ्यास करत बसलेला असतो. त्याचे वडील शेजारीच आराम खुर्चीत पेपर वाचत असतात. अभ्यास करता करता मुलगा बाबांना प्रश्न विचारतो. बाबा नक्षत्र किती हो? बाबा त्रासिक चेहरा करून म्हणतात, नाही बुवा माहित. थोडा वेळ जातो, मुलाला आणखी एक प्रश्न पडतो. तो बाबांना म्हणतो की बाबा हिमालयाची उंची किती हो? बाबा अधिक त्रासिकपणे म्हणतात, नाही रे मला माहिती. पुन्हा काही वेळ जातो, तो पुन्हा प्रश्न विचारतो, कंकणाकृती चंद्रग्रहण कधीच होत नाही असं का? नाही रे मला माहिती. बाबा खेकसून म्हणतात. मग लगेच मुलगा म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला आता शंकाच विचारत नाही. बाबा त्वरित म्हणतात, नाही नाही असं नाही करायचं म्हणू, शंका विचारल्याच पाहिजेत. शंका विचारल्या की ज्ञान वाढतं.
1: पण उषा तू विचारलेल्या शंकेचं मी नक्की उत्तर देईन. हा
4: आता काय शंका आली हिला?
0: काकू रंगमंच बालनाट्य बाल एकांकिके संबंधी आपण पाहिलं, पण रेडिओवर पण बालनाट्य होतात की?
1: वा खूप छान प्रश्न. रेडिओ हे केवळ श्राव्य माध्यम आहे, त्यामुळं त्यावर सादर होणारी बालनाट्य ही शब्दचित्र उभं करणारी असतात.
4: म्हणजे
1: आता असं बघ, हा रंगमंचावरच्या नाटकात एखादं पात्र आलं की ते पाहिल्यावरच सगळे म्हणतात, बाप रे भूत किंवा बाप रे राक्षस. तो तर एक शब्दही बोललेला नसतो, मग प्रेक्षक असं कसं म्हणतात?
4: काकू त्याची वेशभूषा, अगडबंब देह, दाताचे सुळे, शिंग, हातात जुनी तलवार, केस वाढलेले.
1: बरोबर. म्हणजेच भयानक संगीत आणि भयानक ड्रेस यामुळे कळतं की हा राक्षस आहे.
4: मग रेडिओतला राक्षस कसा कळतो?
1: तो स्वतःच सांगतो ना, मी राक्षस आहे.
2: किंवा दुसरं पण कुठेतरी सांगू शकत, म्हणजे असं.
4: बापरे दादा, हा आवाज कसला रे? धप धप धप.
2: घाबरू नकोसा, बघूया आपण.
4: केवढं वादळ सुटलंय, धरणी कंप झाला की काय?

0: म्हणजे त्याचं वर्णनच असं करायचं की ती व्यक्ती डोळ्यासमोर उभीच राहिली पाहिजे.
1: अगदी बरोबर. आता रेडिओचा कार्यक्रम याच संबंधी विषय निघालाय म्हणून सांगते. आकाशवाणीवरून लहान मुलांसाठी कार्यक्रम सुरू होऊन आज जवळजवळ 85 वर्ष झाली. पहिला मुलांचा कार्यक्रम 1 एप्रिल 1930 साली प्रसारित झाला. मद्रास केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. तमिळ भाषेतला हा कार्यक्रम प्राथमिक शाळेतील मुलांसाठी होता. हाच रेडिओचा पहिला कार्यक्रम असं मानतात.
0: आई, मी पण माहिती गोळा केली आहे.
1: अरे वा, सांग ना मग.
0: आकाशवाणीसाठी लहान मुलांचा प्रसारित होणारा कार्यक्रम हा 6 ते 14 या वयोगटासाठी असतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की मुलांनी मुलांसाठी आणि मोठ्यांनी मुलांसाठी हा कार्यक्रम लिहून सादर केलेला असतो.
2: कार्यक्रमाचं शीर्षकही गमतीचं असतं. महाराष्ट्रातील काही केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची शीर्षकं मला माहीत आहेत, सांगतो. हा, बालजगत, बालसभा, गंमत जम्मत, बालोद्यान आणि बालविहार.
3: बाल दरबार हा विशेष कार्यक्रम मुंबईसाठी.
4: या कार्यक्रमाद्वारे मुलांना संधी उपलब्ध करून दिली जाते, जसे की गायन, वादन, लेखन इत्यादी.
5: विज्ञान, इतिहास, भूगोल, नाट्य, चित्र, शिल्प, लोककला अशा विविध विषयातील माहिती सोप्या शब्दात आणि आकर्षक ढंगात सादर केली जाते.
0: संवाद, नाटक, तालकथा, कथाकथन, कविता वाचन, रूपक, बालगीत असे कितीतरी प्रकार यामध्ये सादर होतात.
6: चर्चा, मुलाखत, क्विज प्रोग्राम, गाण्यांच्या भेंड्या, कादंबरी वाचन, सामूहिक गीतपाठ असेही कार्यक्रम होतात.
1: छान, खूप छान माहिती मिळवली आहे. बालनाट्याचाच विषय निघालाय तर कोकणातले डॉक्टर राजेंद्र चव्हाण, उषा परब यांचाही या संदर्भात उल्लेख व्हायला हवा. बालरंगभूमीला यांनी बरीच बालनाट्य दिली आहेत. फुलपाखरू एक कीटक आहे या दीर्घ नावाचं उषा परब यांचं हे बालनाट्य मोठं वेगळं आहे. आज करूया का आपण सादर ते?
7: हो.
1: प्रथम पार्श्वभूमी वाचन आणि मग नाट्य सादरीकरण. मुलांच्या भविष्याचा बाऊ बनवून त्यांच्या हसण्या खेळण्या बागडण्याच्या निरागस वयात पळारे पळाच्या स्पर्धेत ढकलून आपण त्यांची दमछाक करतोय का? त्यांचं बालपण घुसमटवून टाकतोय का? शाळा प्रवेशापासूनच वह्या पुस्तका इतकीच त्यांच्यावर स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्नांची ओझी लादतोय का? उच्च दर्जाच्या झकपक शाळा शोधताना मुलांच्या उच्च भवितव्या आड आपल्या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनाचं माप लपवतोय का? आपण त्यांच्यावरचे संस्कार शुभं करोती ऐवजी अर्थस्य पुरुषो दासहाकडे वळवतोय का? आपल्या छकुल्याच्या मनात असतं त्याचं एक गोड, नाजूक, रंगीत फुलपाखरू, त्याला भुरळ घालणारं, आनंद विभोर करणारं. पण आपल्याला तर लागलेली असते घाई त्या फुलपाखराचे रंगीत पंख छाटून तो एक कीटक आहे हे वास्तव त्याला पटवून देण्याची. हे बालनाट्य तर खरंच, पण प्रौढ पालकांसाठी.

0: दादा कोण येतंय रे? बापरे भूत.
1: भूत नाही वेड्या, राक्षस आहे तो.
0: काय राक्षस?
1: बघ ना अगडबंब रेड्यासारखा जाड, डोक्यावर बघ दोन शिंग, काळा कुट्टाय, हातात काहीतरी शस्त्र पण आहे.

0: शट अप, कम ऑन. आता आपण आमच्या पद्धतीप्रमाणे या यंत्राद्वारे त्याच्या डोक्याची तपासणी करूया. येस, ये या टेबलावर बस, घाबरू नकोस, बस. मुला नीट ऐकून घे, तुला या शाळेत शिकायचं आहे.
1: खूप खूप शिकायचं आहे.
0: वरचा नंबर मिळवायचा आहे.
1: खूप शिकून परदेशात जायचं आहे.
0: शाळेचं नाव काढायचं आहे.
1: घराण्याचं नाव काढायचं आहे.
0: शाळेची आठवण ठेवायची आहे.
1: गाडी, बंगला, नोकर चाकर सगळी सुख मिळवायची आहेत.
2: मला भीती वाटते, भीती वाटते. फुलपाखरू, फुलपाखरू.

0: मम्मा मला भीती वाटते, खूप भीती वाटते.
1: गुड, व्हेरी व्हेरी गुड. आता याचं डोकं तपासण्या इतपत तापलेलं आहे. वेल, तर हे शिक्षा ग्रहण संकलन संवर्धन क्षमता मापक यंत्र आहे. काय?
2: शिक्षा संग्रहण संकलन संवर
1: थांबा. तर या यंत्राच्या विशिष्ट किरणांच्या द्वारे आम्ही याच्या डोक्यात काय काय आहे ते पाहू शकतो. तुम्ही असे हात पकडा.
0: मम्मा मला भीती वाटते.
2: काही नाही होत सोन्या, मी आहे ना.
1: डोंट वरी, मी काही खात नाही तुला. नीट बस, डोकं सरळ ठेव. दिसू लागलंय, दिसू लागलंय. ओ माय गॉड, हे काय डोकं आहे की भंगारखाना? अहो, हे काय काय भरून ठेवलं तुमच्या मुलानं आपल्या डोक्यात आणि तुम्ही ते भरू दिलं?
2: सॉरी मॅडम.
1: व्हॉट सॉरी मॅडम? या मुलाच्या डोक्यातलं हे सारं निरर्थक उपसायचं आणि नेमकं महत्वाचं भरायचं किती कठीण आहे, कल्पना आहे का तुम्हाला?
2: प्लीज मॅडम, म्हणून तर तुमच्या शाळेत.
1: येस येस, कितीही रंगीबेरंगी फुलपाखरं भिरभिरतात त्याच्या डोक्यात, काय उपयोगाची? आणि हा रिमझिम पाऊस, हे निळं आकाश, हे इंद्रधनुष्य, बाप रे, ही हिरवी झाडं, पोपट, चिमण्या, काय ही गर्दी याच्या डोक्यात. आणि हे मांजरीचं छोटं पिल्लू कुठून आलं याच्या डोक्यात?
2: त्या मेल्या शेजारच्या काकूनं दिलं होतं त्याला.
1: आणि हा झुळझुळ वाहणारा झरा कुणी घातला याच्या डोक्यात?
2: त्याच्या आजोळचा, त्याची आजी गावी राहते, त्याला आवडतं तिथे जाऊन राहायला, झऱ्याच्या पाण्यात डुंबायला.
1: छेछे, कसल्या सवयी लावल्यात त्याला? हे असले झरे बिरे कुठून आणणार तुम्ही त्याच्या पुढच्या आयुष्यात? अहो, अशांना नगरपालिकेच्या नळाच्या पाण्याचं महत्व त्याला कसं कळणार?
2: सॉरी मॅडम.
1: हे काय वेगळंच दिसतंय मला याच्या डोक्यात, पहा बघू जरा.
2: अहो, हे तुळशी वृंदावन आणि हा पिंपळ पार.
1: हे तुळशी वृंदावन काय भानगड असते बुवा?
2: अहो, भानगड नाही काही, गावी घरासमोर अंगणात असतं तुळशी वृंदावन. तिथे दिवा लावतात सांज वेळेला. त्याच्या आजीनं त्याला प्रार्थना म्हणायला शिकवल्या दिव्यासमोर. आणि हा पिंपळ पार, इथे तिथल्या मुलांशी खेळायला खूप आवडतं त्याला.
1: शिशी, एक काम करा, हे तुळशी वृंदावन आणि हा पिंपळ पार उखडून टाका बघू.
2: कसं शक्य आहे ते? त्यापेक्षा मी असं करते, याला तिकडे पाठवतच नाही.
1: गुड, व्हेरी व्हेरी गुड.
0: नाही नाही, मी जाणार आजीकडे, मी जाणार.
2: असं नाही करायचं मॅडम.

0: जागवतील त्या फार रागीट आहेत.
1: अहो हे काय चाललंय तुमचं? माझ्याच समोर त्याला सांगताय मी फार रागीट आहे म्हणून? माझ्याच समोर माझीच बदनामी?
0: सॉरी मॅडम, मी त्याला तुमची भीती घालत होते.
1: ओके ओके, इट्स ऑल राईट.
0: काय करायचं मॅडम?
1: डोंट वरी. बऱ्याच मुलांच्या बाबतीत असंच घडतं. हळूहळू आम्ही हे सारं त्याच्या डोक्यातून काढून टाकणार आणि आम्हाला हवं असलेलं त्याच्या डोक्यात फिट करणार.
0: तुम्हाला हवं असलेलं म्हणजे?
1: म्हणजे तुम्हा पालकांना हवं असलेलं. तुम्हा पालकांना मुलांच्या भवितव्याची चिंता, काळजी, घोर असतोच ना?
0: अर्थात मॅडम,
1: आपलं मूल शिक्षणात चमकावं तसंच इतर क्षेत्रातही चमकावं असं तुम्हाला वाटत असणार.
0: अर्थात मॅडम,
1: उद्या ते शिक्षण घेऊन बाहेर पडलं की भौतिक सुखानं त्याच्या पायावर लोळण घ्यावी असंही वाटत असणार.
0: म्हणून तर मॅडम,
1: ते आमच्यावर सोडा, आम्ही कसं लावू तिथं मग? अहो, तुमच्या मनातलं ओळखूनच या शिक्षण संस्था उभ्या आहेत इथं. अर्थात तुमच्या मदतीची गरज आहेच. आपण दोघं मिळून त्याला आजच्या ग्लोबल जगाचा A1 स्पर्धक बनवूया. 100% उद्याचा यशस्वी नागरिक बनवूया. काय?
0: किती छान बोलता मॅडम तुम्ही.
1: नुसतं बोलून नाही, आपल्याला करून दाखवायचंय. त्यासाठी आधी आपण त्याच्या डोक्यातलं आपल्याला नको असलेलं हे सगळं काढून टाकूया.
0: पण मॅडम, त्याच्या डोक्यातलं त्याला आवडत असेल तर?
1: आणि त्याला आवडत असलेलं आपल्याला नको असलं तर? अहो, मुलांना काय कळतंय, आपणच त्यांचं हित पाहायला हवं. तेव्हा त्याला आवडत असलेलं आणि आपल्याला नको असलेलं सगळं त्याच्या डोक्यातून काढून टाकायलाच हवं. आणि असं बघा, आधीच काढून टाकल्याशिवाय दुसरं नवं भरायला रिकामी जागा कशी मिळणार?
0: येस मॅडम.
1: ओके देन, कम ऑन, आपण आत्ताच कामाला लागूया. तुम्ही असे हात पकडा बघू.
2: नाही नाही, मी नाही येणार.
0: घाबरायचं नाही सोन्या, मी आहे ना.
1: म्हणजे असं, हा नुसताच रिमझिम पाऊस, हे खळाळतं पाणी, ह्या कागदाच्या होड्या काय कामाच्या? त्यापेक्षा त्याला पावसाळी प्रदेश कोणते, कुठे आहेत, किती पाऊस पडतो हे शिकवावं लागेल. त्याच्या डोक्यातली ही उंच हिरवी झाडं बोन्साय करून टाकायची. ही झाडं अशी वाढू दिली तर त्याच्या डोक्यात उंच उंच इमारतींसाठी जागा कशी राहील? हे झरेबिरे काय खरे नाहीत हो. पाणी म्हणजे H2O आणि प्राणवायू म्हणजे O2 जगण्यासाठी जितका आवश्यक आहे तितकाच M म्हणजे मनी अति महत्वाचं आहे. हे त्याला पटवून द्यायला हवं. ही मांजराची गोड पिल्लं डोक्यात जपायची काय गरज? त्यापेक्षा त्याला पाळीव प्राणी कोणते, सस्तन प्राणी कोणते याची माहिती द्यायला हवी. नर, मादी आणि प्रजोत्पादन याबद्दल सांगायला हवं. त्याच्या डोक्यातलं हे निळं आभाळ, इंद्रधनुष्य, हे चांदोमामा, हे सगळं पुसून ग्रह तारे, त्यांचं पृथ्वीपासूनचं अंतर समजून द्यायला हवं. त्याच्या डोक्यातल्या या रंगीत फुलपाखराचे रंगीत पंख छाटून फुलपाखरू एक कीटक आहे हे त्याला पटवून द्यायला हवं.
2: फुलपाखरू एक कीटक आहे, फुलपाखरू एक कीटक आहे.
1: गुड, व्हेरी व्हेरी गुड. तुमचा मुलगा आमच्या शाळेत शिकायला आता योग्य बनला.
0: थँक्यू मॅडम.
1: ओके, आता त्याला रोज शाळेत येऊ द्या. डोंट वरी, आय एम शुअर ही विल बी अ सक्सेसफुल मॅन.
0: थँक्यू मॅडम. मॉन्टी, बघ, तुला या मोठ्या शाळेत प्रवेश मिळालाय. चल घरी जाऊन आधी डॅडींना सांगूया ही गुड न्यूज. चल.
2: फुलपाखरू एक कीटक आहे,
1: व्हेरी व्हेरी गुड.
2: फुलपाखरू एक
1: गुड आहे, व्हेरी व्हेरी गुड.
2: फुलपाखरू
1: व्हेरी गुड.
3: श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा शेवटचा 13वा भाग आताच आपण केला.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: मालिका विशेष या अंतर्गत आत्ताच आपण गोष्ट बाल्यनाट्याची भाग 13 ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कामगार वर्गासाठी कार्यक्रम कामगार सभा. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते.

0: आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्यसरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीच्या फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरण म्हणे फेकत चालती दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीच्या फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी. ओ वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही टुकार टपोरी हळूच्या धाडती प्रेम चिटोरी, प्रेमी जंतू ही टुकार टपोरी हळूच्या धाडती प्रेम चिटोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारी नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, म्हातारी नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे क्षणात म्हणती स्वारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, घटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी, दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. ओ शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी गुरुजनांची करे मस्करी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, विटंबवणी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या विचारी, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि काळीज चोरती माणसे सारी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचं सर्वत्र झाली दाट, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचं सर्वत्र झाली दाट, हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट, पशु पक्षीही कागदावरच राहिले, कोणी अग्नीमध्ये जळून गेले, कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. पशु पक्षी कागदावरच राहिले, कोणी अग्नीमध्ये जळून गेले, कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. वनस्पतींची झाली लुटालूट, भेटेन कुठे शांतीची वाट. रान जेते होते ओसाड, जन ठेपले तेथे विराट. अपवाद नसे कोणी याला, नसे आज मोकळा घाट. दिसेना वाहणारी संत नदी, भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी. स्मशानातही होतोय गोंगाट, भेटेन कुठे सुशांत वाट. स्मशानातही होतोय गोंगाट, भेटेन कुठे सुशांत वाट. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत, कस सांगू मी कोणाशी, नसे आख्खा दिन पुरत. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत, कस सांगू मी कोणाशी, नसे आख्खा दिन पुरत. अहो शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. कंदिलाच्या पोटातलं सरले केरोसिनन, पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन, कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखन. अ वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान, वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान. घेऊन अंगावरी करी कष्ट रातून दिन. नाही कुणब्याचं तिफन, नाही डॉक्टरचं इंजेक्शन. नाही कुणब्याचं तिफन, नाही डॉक्टरचं इंजेक्शन. कुशल वायरमनाच्या हाती आली छिनी हातोड्याची साधनं, कुशल वायरमनाच्या हाती आली छिनी हातोड्याची साधनं. गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं. विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं. श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन. कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान. काम करता करता पाय एकच सपान. न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन. सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन. अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं, अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं. तळव्याची फोडे मुकी बनली निगरट, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट. पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ. यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात. तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. वैभवात सगळे भागीदार होतात, संकटात सर्व दुरावतात. जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात, जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात. ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात. मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात. मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी. मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी. असे स्वार्थी स्नेही असतात. यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती. कधी पत्नी कधी ताई, कधी बाळस गाई अंगाई. कधी पत्नी कधी ताई, कधी बाळस गाई अंगाई. ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती. लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती. बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी. ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी. तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच. वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप, वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप. शांत मूर्ती सरस्वती पुत्री, शांत मूर्ती सरस्वती पुत्री. बने कधी श्यामची आई, शांत मूर्ती सरस्वती पुत्री. बने कधी श्यामची आई. ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी. तीच जानकी तीच अस्मिता, तीच जानकी तीच अस्मिता. जिजाऊ आपली राष्ट्रमाता, तीच जानकी तीच अस्मिता. जिजाऊ आपली राष्ट्रमाता. पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा. मंदिरी बनुनी कधी मीरा, मंदिरी बनुनी कधी मीरा.

बने कधी विठ्ठलाची लेख जनाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, कधी पत्नी कधी ताई कधी बाळ सगाई अंगाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी। पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती। जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करी तो स्वमनाशी, थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग जो पण कोणी वाचेल, विस्ता विस्तव अंतरीचा जाळ होऊन हर्ष नाचेल। अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता। वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दूधारी तलवार होती, जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती। देशभक्तीचा हिमालय हृदयात, देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांच्या प्रीती, स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदूतणी शुभ्र स्वच्छ वाहती, स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदूतणी त्यांच्या शुभ्र स्वच्छ वाहती। तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती, जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष, त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष, स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती, स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती। माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीना। पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना, या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झाले माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं, की गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, अवाढव्य फी डोनेशन भरवेना, अवाढव्य फी डोनेशन भरवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, आधार भेटला दारूचा

0: थेंबम. तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवे ना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवे ना. पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच. बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला. पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना. पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच. जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच. माझे स्वलिखित एक पात्री एकांकिका, त्यातील स्वगत एक कविते समानच स्वगत आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे. या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनवून जगावं बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं, की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोड, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयात दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं, माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही. गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची. कधीही कधीही पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर इथेच मेख आहे. नव्याने संप करण्याचं धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही कमी पैशात वाढतं काम, सहन करतो कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्र्यातील गुलामांवर होणारे अत्याचार आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना. आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला कातड्याचं ठिगळ लावून हे करू नका. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं. कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं.
1: माझ्या पुढचं आणि शेवटचं कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांना.

शेत करी देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी लोकशाहीची पालखी नांदते तुमच्या खांद्यावरी असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी तुमच्या श्रमाच्या पैशावरती

लाख जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवनी तुम्हा पाडूनी तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोषून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भाव

तो इथे नंबरी कापूस, दाऊनी तोटा सदा तिजोरीचा, खिशात भरतो नोटा, अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा, फोडून डरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा, हो रे कष्ट कर्या जागा माझ्या कामगार राजा, अधू करूनी नशिबा तुमच्या बढती कोण मिळवतो, लावणी खपाटी जीवना तुमच्या न पोट स्वतःचेच भरतो, अधू करूनी नशिबा तुमच्या बढती कोण मिळवतो, लावणी खपाटी जीवना तुमच्या पोट स्वतःचेच भरतो, वस्त्रे विनूनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा, अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा, हो रे कष्ट कर्या जागा माझ्या कामगार राजा, हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी,

0: कामगार राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आताच आपण ऐकलं। बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. मध्यान्हीचे 2:26 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया पोलिसाची बायको या चित्रपटातील गीत वैशाली सामंत यांच्या स्वरात. गीत आहे प्रवीण दमणे यांचं आणि संगीत दिलं आहे बाळ नाईक यांनी.

सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात मी तृप्ती राणे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, त्या त्या मातीतल्या कलाकारांनी तिथल्या जीवनशैलीने, तिथल्या निसर्गाने, तिथल्या लोकांच्या राहणीमानानं तयार होते ती म्हणजे आपली संस्कृती. आणि ही संस्कृती जोपासण्याचं, ती बहरवण्याचं, ती संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम करतात ते त्या त्या भागातले लोककलाकार. हे लोककलाकार म्हणजे आपल्या या संस्कृतीचं हृदयच जणू. ते त्यांच्या कलेतून, त्यांच्या शाहिरीतून, त्यांच्या गीतातून, त्यांच्या तालातून धडधडत राहतं आणि आपल्याला जगण्याची साक्ष पडते. आज आपणही अशाच लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या लोककलाकाराला भेटणार आहोत आणि त्याच्याशी संवाद साधणार आहोत. नुकतंच 2014 सालचा संगीत नाटक कला अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार ज्याला मिळाला आहे आणि शाहीर विठ्ठल उमप यांचा वारसदार नंदेश उमप आज आपल्यासोबत आहे आणि आज आपण नंदेशशी संवाद साधणार आहोत. नंदेश, आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मला इथे आवर्जून आपण अगत्यानं बोलवल्याबद्दल.
0: नंदेश, मला सांग की विठ्ठल उमपांचा पुत्र होण्याचं भाग्य ते तुला लाभलेलं आहे. निश्चितच तुझ्या कानावरती लहानपणापासूनच संगीत पडत होतं आणि तो संगीताचाच वारसा तुला घरातून मिळालेला आहे. तर हा जो प्रवास आहे, सुरुवात कशी झाली?
1: हे आत्ताच नाही आहे, मला असं वाटतं माझा आजोबा जो होता तोही फार संगीत प्रेमी होता. जुनी गाणी वगैरे ते म्हणायचे, त्याचबरोबर काही पोवाडे, काही दांगट पोवाडे. माझी आत्या ही उत्तम गायिका होती. मग ते बाबांमध्ये सगळं, बाबा आमचा लहान होता भावंडांमध्ये आणि एकुलता एक मुलगा, तर कुठेतरी ते रक्तात होतं. आणि बघ ना कसं जुळून आलं की जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझं मन अभ्यासात कधीच रमलं नाही. माझं त्या सुरांमध्ये, तालामध्ये आणि त्या शब्दांमध्ये आणि त्या भाषेमध्येच मी रमलो. मला माहीत नाही का माझ्यासाठी ती शाळा असावी कदाचित, ती पुढे माझी जाऊन शाळा ठरणार आहे, मी त्या शाळेत शिकणार आहे हे मला माहीत नव्हतं. पण जसं तू म्हणालीस की कसं रुजलं, तर तेव्हा शाळेत असताना मग मला एल्युकेशन्समध्ये म्हणजे कविता म्हणण्याच्या ह्याच्यामध्ये मला भाग घ्यायला लावायचे आमचे टीचर्स आणि त्याचबरोबर मग गाण्यांचे काही कॉम्पिटिशन असायचे, त्याच्यानंतर समूह गायन कॉम्पिटिशन असायचे, डान्स कॉम्पिटिशन असायचे. डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी वादक म्हणून तिथे बसायचो. म्हणजे मी शाळेत राहावा म्हणून मला त्यांनी शाळेत ठेवलं होतं, कारण मी शिकत नव्हतो. जर शिकत न मी काय गात बीत नसतो तर मला काढलं असतं त्यांनी शाळेतनं बाहेर. हे उपकारच म्हणायचे, मी गात होतो, मी वाजवत होतो, मी कविता म्हणत होतो, मी सगळं करत होतो. म्हणून मला शाळेने की नाही बाबा याला ठेवूया आपण शाळेमध्ये, तर त्या कलेने मला वाचवलं खऱ्या अर्थानं म्हणूया. तर पहिल्यापासून कला ही अंगात होतीच आणि मी जेव्हा 9-10 वर्षाचा असताना बाबा आम्हाला त्यांच्यावर घेऊन जायचे, किंबहुना आम्हीच कुठेतरी हट्ट केला असावा तेव्हा मला असं वाटतं, किंवा त्यांनी ओळखलं असेल की नाही या मुलांमध्ये काहीतरी आहे. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही साथीदार म्हणून, झिलकरी म्हणून वरच्या टिपीच्या आवाजात आम्ही गायचो आणि ते म्हणायला आम्हाला बाबा कार्यक्रमात घेऊन जायचे.

0: अच्छा, म्हणजे सुरुवात तुझी साधारण कोणत्या वर्षी झाली?
1: 9-10 वर्षाचा असतानाच मला असं वाटतं माझी सुरुवात झालेली आहे. आणि कराड या ठिकाणी मला असं वाटतं ती सुरुवात झाली, जेव्हा बाबाने मला कृष्णाचा तो जो काही पेहराव आहे, बासरी आणि ते मुकुट आणि कृष्णाचे मला कपडे दिले आणि सांगितलं, आणि ते पेंद्या करणार होते, तू इथे राहायचंस, मी इकडे जर बघितलं तर तू लगेच मागे यायचंस, मी मागे बघितलं तर तू लगेच डावीकडे यायचंस. तर कृष्णाला तो पेंद्या शोधतोय आणि कृष्ण त्याला दिसतोय आणि लगेच तो गायब होतोय आणि दुसरीकडे येतोय. आणि मग जे काय बाबाचं पेंद्याचं व्हायचं, हा मला तेव्हा काही फार कळत नव्हतं, पण जसजसं कळायला लागलं रंगमंचावर, मला वाटतं खऱ्या अर्थानं नाटक रूपी कसं करायचं हे बाबांनी शिकवलं.
0: ते गाणं तुला 2 ओळी आठवत आहे, तू पहिल्यांदा म्हटलेलं कोरसला तू होता?
1: हो, मी कोरसला असायचो तेव्हा. तर म्हणजे कोरसला गोंधळ असायचा, पोवाडे असायचे, त्याच्यानंतर बरेच लग्न गीत असायचे, धनगर असायचा, वाघ्या मुरळीची गाणी असायची, तुंबडी असायची, त्याच्यामध्ये भारूड असायचं. ते भारुडाचं बोला पुंडली काबर देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आम्ही ह्या भारुडातनं आणि साथीनं सुरुवात झाली.
0: आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की संगीत, शब्द आणि ताल यांनी तुझी जी साथ ठेवलेली आहे ती अजून छान ठेवली आहे. आणि म्हणूनच तुला यावर्षीचा संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार जो मिळालेला आहे तो खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे. आणि मला असं वाटतं की हे भाग्य तुझ्यासाठी खूप मोठं असणार आहे, कारण बाबांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ती एक आठवण आम्हाला सांग.
1: बाबांना पुरस्कार तो 2010 मध्ये 28 सप्टेंबरला तो बाबांना पुरस्कार मिळाला आणि 2 महिन्याने बाबा 26 नोव्हेंबरला आपल्यातनं गेले. फार फार विलक्षण आनंद झाला होता त्यांना, फार म्हणजे की राष्ट्रपतींच्या हातून, आणि आम्ही तिथे उपस्थित होतो, आई होती माझी, माझी भावंड होते, इतका आनंद आणि बाबांच्या चेहऱ्यावर मी इतका कॉन्फिडन्स. आणि मी तुला सांगू, बरीचशी त्यांच्या वयाची माणसंही खूप थकली होती, पण ते 81व्या वर्षी असे ताठ, न कोणाची मदत घेता ते मस्त ताड ताड ताड ताड चालत गेले आणि तो पुरस्कार घेतला. आणि जो अभिमानानं तो पुरस्कार घेतला तो महाराष्ट्रानं दिलेल्या, मला वाटतं ती कौतुकाची थाप होती की त्या महाराष्ट्राने इतकं भरभरून प्रेम दिलंय. मी तेच म्हणालो की हा पुरस्कार संगीत नाटक हा माझा नाही आहे, तर हा तमाम महाराष्ट्रात बसलेल्या, घराघरात बसलेल्या, आपल्याला ऐकत असलेल्या प्रत्येक मंडळींचा आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी आमचं गाणं इतकं आनंदानं हृदयात बसवलं, त्याच्यामुळे हा पुरस्कार आम्हाला मिळाला.
0: निश्चितच. पण बाबांचं तुला आवडलेलं, म्हणजे आता बाबांचं आठवण निघालीच आहे, तर त्यांचं एखादं गाणं आम्हाला,
1: म्हणजे ज्या गाण्याने बाबांना कोळी गीताचा बादशाह म्हटलं.
0: बरोबर.
1: अरे दादा यावर ये, अरे ये दादावर ये, कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, बोंबील वाक्ती कोण मी काटी, हल्लाय भावरा शे रशे, ये दादावर ये, अगो ये बेस हास ना, कसा हास गो.
0: हे
1: बाबांची भाषा होती, आहा गोड आहे.
0: आणि बाबांनी ती इतकी सुंदर पद्धतीने मांडायचे
1: की तो कोळणीच वाटायची.
0: एक्झॅक्टली. तर हे खूप सुंदर होतं. पण हे करत असताना, म्हणजे सुरुवात तुझी शाळांमधून, तू परफॉर्मन्स देत होतास, गात होतास, तर याच्यानंतर मग तू कशा पद्धतीने पुढे गेलास?
1: मला नरेंद्र चंचल साहेबांची गाणी आवडायची, त्याच्यामुळे आमचा मारुती नावाचा एक भाऊ होता लांबचा, त्याने माझ्याकडनं 2 गाणी बसवली होती, एक तर मैं बेनाम हो गया यारा हो यारा, बेनाम सिनेमातलं, आणि बॉबी मधलं बेशक मंदिर मस्जिद तोडो. 2 गाणी मी तेव्हा म्हणायचो, आणि तेव्हा काय पैसे वगैरे नव्हते ग, स्लीपरवर जायचो ऑर्केस्ट्रात गाणी म्हणायला, बरं का, वरती छान कपडे आणि पायात शूज नाही काही नाही, खूप हालाकीची परिस्थिती होती ग, पण तेव्हा लोक मला घेऊन जायचे, माझा आवाज आणि माझं गाणं तेव्हा लोकांना आवडत असेल म्हणून कदाचित खाली त्यांचं लक्ष जात नसेल. पण नंतर नंतर मला त्याच लोकांनी सांगितलं की नाही, तू जरा आता चांगला हे शूज वगैरे घाला, आता तू जरा चांगला तू गातोस आणि लोक तुला पाहतात ना. तेव्हा मी हिंदी गात होतो आणि फाल्गुनी पाठक आणि ही मंडळी आमच्यावर गात होती. आणि मग नंतर माझा कंठ वय जसं वाढत गेलं, 13-14 वर्षानंतर 2-3 वर्ष मग गाणं थांबलं होतं ग, तर म्हणजे लोक म्हणत होते अरे हा गेला कुठे, आणि इतका मी फेमस झालो होतो चाइल्ड आर्टिस्ट म्हणून.
0: तू फेमस झालास तर आम्हाला ते 2 तुझी जी गाणी हिट त्याची थोडीशी झलक पण आम्हाला ऐकू.

यारा हो यारा, इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में समा, देना है सब।

0: हो यारा।
1: काटाय तो
0: नाही नाही
1: अक्षरशः
0: खूप, तेव्हा
1: की
0: तर मी
1: खूप
0: याच्याही खूप
1: अप्रतिम.
0: डबल वरच्या पीच लगायचो, कारण तो
1: अच्छा
0: कंठ फुटला नव्हता ना, एकदा
1: बरोबर आहे.
0: कोवळा
1: आणि
0: आवाज होता.
1: बॉबी मधलं गाणं पण सुंदर होतं रे.
0: बॉबी मधलंही सुंदर
1: बॉबीची
0: गाणं आहे,
1: सगळीच गाणी हिट
0: सगळी
1: होती.
0: गाणी हिट होते. त्यातलं ते बेशक मंदिर मस्जिद तोडो ते खूप मला आवडायचं. ते
1: अच्छा
0: गाणं
1: मग गा ना, दोन होई त्या पण.
0: बेशक मंदिर मस्जिद तोडो बुले शाह ये कहता,

0: क्या बात आहे. आणि ही दोन्ही गाणी मला वाटतं तेव्हाची
1: आठवण करून दिलीस मला. वा
0: अरे कार्यक्रमाचं नावच आपलं ते आहे की गंधकोशी आपण उलगडणार आहोत या सगळ्या आठवणींच्या. पण हे सगळं करत असताना मला वाटतं नंतर तू मंथन मराठी जो ऑर्केस्ट्रा आहे तो सुद्धा प्रचंड गाजणारा आणि खूप प्रसिद्ध होता. प्रसिद्ध त्या ऑर्केस्ट्रामध्ये तू सुरुवात केलीस तर तुझी सुरुवात कशी झाली आणि तिथे तुझ्या बरोबर खूप दिग्गज माणसं होती.
1: दिग्गज माणसं होती. सुरुवात म्हणजे अशी झाली की आमचा भाऊ त्यात गात होता आणि एका गायकाची मला वाटतं खऱ्या अर्थानं तिथे गरज होती. आम्ही सतत जायचो कार्यक्रम बघायला. म्हणजे आदेश म्हणाला अरे हा काय करतो हा गातो का. आमचा भाऊ म्हणाला हा मग तू येचल आमच्या बरोबर. आदेश बांदेकर बरं का. त्या मंथनचा डिरेक्टर त्याची सगळी संकल्पना आणि त्याची सगळी आयडिया आदेश बांदेकरची. अजित परब होता जो आत्ताच मोठा संगीतकार आहे. प्रशांत लळित आणि कमलेश भडकमकर अमोल बावडेकर अंजली तळेकर आणि मानसी केळकर अनुपम घटक निलेश दिवेकर ही सगळी बडी बडी मंडळी. त्याचबरोबर सुभाष नकाशे आज खूप मोठा नृत्य दिग्दर्शक म्हणून तो आहे. सुनील देवळेकर लाईट्स करायचा. ही सगळी बडी मंडळी तेव्हा होती आणि त्याच्यामध्ये मी कुठेतरी असा बुजलेला सुरुवातीला आलेला. पण नंतर एक दोन वर्षानंतर मी थोडा रुळलो आणि बऱ्याच वेळा माझ्या अंगावर काम आलं. एकदा तर तुला सांगतो मंथनची गंमत. एकदा आम्ही प्रयोग करायला गेलो होतो अलिबागला आणि त्या दिवशी अजित आणि अमोल येणार नव्हते. म्हणजे कार्यक्रम ठरला आणि ही मंडळी नव्हती तर दोघांवरच शो आमच्यावर आला मी आणि उदेश. तर त्यातली भावगीतं त्यातली इतर लोकगीतं त्यातली इतर सणांची गाणी ही सगळी मी आणि उदेशने वाटून घेतली.
0: गायकाला
1: वर्सटाईल राहायला लागतं तेव्हापासून मला शिकलं. म्हणजे आता त्या गोष्टीला 20 वर्ष झाली ग की तेव्हा मी सगळं म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी न भवती भारत शेवटचा जो भैरवी मध्ये आम्ही घ्यायचो ते तोच चंद्रमा न भात तीच चैत्र यामिनी ही गाणी पण किंवा संधिकाली अशा ही पण गाणी मी गायचो. त्याचबरोबर लगेच मग उदेश जो एक गाणं गायलो की मी रेस्ट घेऊन लगेच दुसरं. म्हणजे दोघांना आम्हाला बिलकुल फुरसत नाही. जिकडे 4 गायक होते तिथे 2 गायकांवर सगळं आलं होतं आणि सगळी ही दारोमदार आमच्यावर होती तर ती आम्ही सांभाळली.
0: पण ती एक मजा असते ना.
1: ती मजा वेगळी. आणखी एक मजा सांगावीशी वाटते मंथनच्या वेळेची. आमचा एक प्रयोग ठरला आणि वादक मंडळी कोणीच नव्हती आणि प्रयोग करायचा होता. फक्त एक साईड रिदम मला होता. मग काय करायचं काय करायचं तेव्हा गंमत अशी ठरली की आदेश म्हणाला तू वाजवशील नंदेश. म्हटलं हो मी वाजवतोच. मी ढोलकी वाजवत होतो आदेश ढोल वाजवत होता. आदेश बांदेकर
0: बर
1: मध्येच चंडा वाजवत होता. मध्येच ढोलकी मी मध्येच ढोल वाजवून चंडा वाजवत होतो. ही सगळी वाद्य वाजवत वाजवत मी आणि आदेशने अख्खा मंथनचा कार्यक्रम आम्ही दोघांच्या खांद्यावर घेतला आणि हिट झाला. ही आठवण कोणालाच माहित नाही.
0: खरंच नाही माहिती. आता आदेशला सुद्धा आठवण करून द्यावी लागेल. आणि हे सगळं तुझं मंथनचा प्रवास करत असताना तू इतरही काम करत होतास मला वाटतं. नाटकामध्ये सुद्धा तुझी एंट्री झालेली होती.
1: हा म्हणजे मंथन करत असताना मग मी परत थोडासा हिंदीकडे वळलो. खरा मराठी छोटे मोठे कार्यक्रम सुरू होते. पण त्याच दरम्यान मला असं वाटतं की आतापासून 15 वर्षापूर्वी मला पहिलं व्यावसायिक नाटक ते म्हणजे रणांगण. पण तेही सोपं नाही बरं का. रणांगण नाटक मिळालं पण ते उमपांचा मुलगा किंवा विठ्ठल उमप एवढे मोठे शाहीर चला ह्याला घेऊन टाकू असं बिलकुल झालं नाही. असं जर होत असेल तर मी आजच्या तरुणांना सांगेन ना आपल्या या वाहिनीवरनं की असं नसतं. देखाओ तुम क्या हो और ये ले जाओ प्राइज तुम्हारा जो जीता वोई सिकंदर. तर तिथे आम्हाला नाचायला लावलं वामन केंद्रेने. नाचता येतं म्हटलं हो. गाता येतं म्हटलं हो. म्हणजे गाता येतं हे माहिती आहे तरी गाता येतं हो. नाचून गाता येतं हो. मग नाच.
0: अच्छा
1: बरं नुसतं तेवढ्यावर थांबलं नाही. आम्हाला तिथे फाईटही करायची होती. मग तू फाईट वगैरे करू शकशील. म्हटलं हो सर मी करेन. या सगळ्या बेसिसवर आमची निवड झाली आणि अविनाश नारकर जो इतका मोठा दिग्गज अभिनेता आहे प्रसाद ओक आहे अशोक समर्थ आहे आजची सगळी मंडळी उमेश कामत आहे ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि फार सांगायचं कौतुकाची गोष्ट की मी त्याच्यामध्ये नरिएटर म्हणून होतो एक सूत्रधार म्हणून होतो. नाटकाचं सगळं सूत्र आमच्याकडे होतं. आम्ही नाटक पुढे घेऊन जायचो तर सूत्रधार म्हणून मी काम
0: तुमच्या त्या गाण्यातनं आणि
1: गाण्यातनं आणि त्या वाक्यातनं आणि शब्दातनं नाटक पुढे.
0: तुला त्याच्यातला एखादा प्रसंग आणि एखादा तो पॅच आठवतो.
1: एक प्रसंग आठवतो मला. उदगिरी पे जरी पटका लहराया और दखन सारी बोली रे भैया खेरो खेरो होरी रे भैया खेरो खेरो होरी रे. होळीचा एक सीन होता तिथे मला आठवत आहे. तेव्हा जीवर रिहर्सल सुरू होती तेव्हा अर्चना जोगळेकरांनी डान्स बसवले होते. तर आमच्यातल्या काही मंडळींना तर येईच ना, कारण ती भैया खेरो खेरो हो सगळं ऑफबीट चालू होतं आणि तिने ऑफ डान्स बसवले होते. तर आमच्यातल्या बऱ्याच लोकांना ते जमेना आणि मी आपला कोपऱ्यात उभा होतो. तर ती म्हणाली आणि कोण कोण आहे या सीनमध्ये? तर वामन सरांनी माझ्याकडे बोट दाखवलं, नंदेश तू आहेस? म्हटलं हो सर मी आहे. नंदेश आहे? अच्छा नंदेश आहे का? मग नंदेश तू नाचतोस का? म्हटलं बघा तुम्ही दाखवा, म्हटलं मी प्रयत्न करीन. मी ऍक्च्युली ते सगळं आधीपासून पाहत होतो आणि मला कळत होतं की काय तिला सांगायचंय नेमकं, पण इतरांना कळत नव्हतं. तुला कळलं मी काय दाखवलं, तू करशील? म्हटलं हो. आणि मी अगं दुसऱ्या क्षणात केलं,
0: अरे वा
1: ओके नंदेशच करेल हे.
0: क्या बात है.
1: आणि मी केलं आणि ते खूप ऑफबीट होतं की 1 2 1 2 1 2 असं सगळं होतं. ते म्हणजे हातवारे वगैरे असे करायचे होते ते आणि मिस नाही झालं पाहिजे ते. तर तेव्हा मला तिथे सरांनी बघितलं आणि सर म्हणाले हा काहीतरी आहे.
0: अच्छा.
1: तर कधी कधी आपल्यावर असाही प्रसंग येतो.
0: बरोबर आहे. आणि हे तू करत असताना मला वाटतं बाबांबरोबरचा अनुभवांनी सुद्धा तू समृद्ध होत होतास दुसऱ्या बाजूला, की तू अनेक त्यांच्याबरोबर महोत्सव, लोकमहोत्सव, नंतर जे काही मोठमोठे संमेलन वगैरे असतात तर याच्यामध्ये सुद्धा तू सहभागी होत होतास.
1: बिलकुल.
0: तर तो अनुभव तुला किती समृद्ध करणारा होता की बाबांसोबत आपण परफॉर्मन्स देतो आहोत किंवा शिकत आहोत त्याच्यातनं?
1: काय होतं की प्रत्येक जागेचा आणि प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव फार वेगळा होता. कारण कसं असतं त्या त्या ठिकाणी जाऊन मग तिथला प्रवास करून मग गाणं गाणं किंवा तिथली एकंदरीत व्यवस्था कशी आहे, कारण आत्तासारखी व्यवस्था नाही आहे ग. पूर्वी फार बिकट अवस्था होती. आज सोनेरी दिवस आलेत कलाकारांना. मी पण तरुणच आहे पण मी ज्या माझ्या लहान वयात जे काही वाढलो आणि जो काही त्रास काढलाय टेम्पोतनं प्रवास करा आणि ट्रकमधनं प्रवास करा अगदी पंढरपूर तो नागपूरपर्यंतचा खूप हलाकीचा प्रवास करून थकून चेहऱ्यावर तुमचा ताण आहे पण तो दाखवायचा नाही आहे स्टेजवर. आणि बाबा थकलेले, सगळे थकलेले, कुठेतरी हार्मोनियम हरवलेली, कुठेतरी ढोलकीला तडा गेलेला आणि मग ती तशात बनवा आणि राजाराम भाऊ जामसडेकर आमचे होते. तर ही मंडळी कशी तयार झाली, कशी स्वतःला हे मेकअप करतात, हे सगळं बघायला मला मिळालं. बाबा कसं स्वतःला तयार करतायत. बरं कधी कधी तर आयोजक जेवण नाही द्यायचं, मी जेवण न देता हा तू आता सुरू करा आपण झाल्यानंतर जेऊ. आणि मग झाल्यानंतर काय ग, तर थंड डाळभात, अगदी गारटलेला डाळभात, त्याला काही चव नाही काही नाही. कलाकाराचं जीवन आपलं ते कसं तरी पोटात ढकलायचं आणि पुढच्या आपल्या सफरीला निघायचं. बऱ्याचदा असा अनुभव आला. तर या अनुभवातनं आणि या सगळ्यातनं ताऊन सलाखून निघालेलो आम्ही. पण मला तू सांगितलं ना वडापाव खा किंवा रस्त्यावर झोप, मला काही वाटणार नाही. मला तू 5-स्टारमध्ये दिलंस तरी मला त्याचं काही अप्रूव वाटणार नाही. आम्ही झोपतो 5-स्टारमध्ये जातो, 7-स्टारमध्ये जातो या कलेच्या माध्यमातून. तसं मला काही अप्रूव वाटत नाही, कारण मी दोन्ही गोष्टी खूप जवळून पाहिलेल्या आहेत.
0: निश्चितच
1: ते भोगलेले आहेत, ते चटके सहन केलेले.
0: ह्याच्यातनच ती लोककलाकाराची आतूनची जी वेदना आहे ती त्याच्या त्या गाण्यातनं आणि त्याच्या त्या शब्दातनं नेहमी आपल्याला दिसत असते आणि म्हणून ती खरी आहे आणि म्हणून ती लोकांना तितकीच भावते.
1: बिलकुल
0: असं मला निश्चित वाटतं.
1: रणांगण जेव्हा सुरू होतं तेव्हा माझं गाणं ऍब्सोल्युट थांबलं होतं, कारण 2-3 वर्ष मी नुसतं रणांगण करत होतो. कारण महिन्याला 15 ते 20 प्रयोग आणि 3-3.25 तासाचं नाटक तुम्ही झेलायचंय, ओरडायचंय, फाईट करायची आहे, गायचंय, इतका त्रास व्हायचा तुला खरं सांगू. मी बाकीचं काही करूशी वाटायचं नाही ग. इतकी दमायचो आम्ही सगळे, इतके थकायचो, इतकी धावपळ होती त्या नाटकामध्ये. पण त्या नाटकाने बरंच काही शिकवलं. वामन केंद्रेंच्या त्या तालमीत बरेच लाईट्स कसं घ्यायचं, साऊंड कसा घ्यायचा, कसा आवाज लावायचा, काय करायचं, कारण नाटकाची थेरी ही वेगळी आहे. आणि मला थोडं गाणंच माहीत असल्यामुळे मला थोडंसं सोपं गेलं. पण ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या आणि त्या पुढे पुढे मला पुढच्या नाटकामध्ये जेव्हा मी इतर नाटकं केली त्या नाटकांमध्ये शिकायला मिळालं किंवा गाण्यांमध्ये शिकायला मिळालं की गाण्यामध्ये अभिनय तुमचा हवा आहे. नुसतं गाणं सगळे गातात
0: बरोबर,
1: पण मलाही अजून ते जमलं नाहीये जे बाबा वगैरे करायचं किंवा इतर मंडळ करतात. त्या गाण्यामध्ये तुमचा अभिनय दिसला पाहिजे. ते आज जरी मला प्रेक्षक इथे ऐकतायत तरी त्यांच्या पुढे ते गाणं उभं राहिलं पाहिजे. मला दिसत नाही येत ते किंवा मी त्यांना दिसत नाही, पण ते गाणं माझे शब्द ते ऐकतायत ते उभं राहिलं पाहिजे चित्र. त्याच्यामुळे पुढे पुढे हा माझा प्रवास होत गेला.
0: आता जे आपण म्हणतो की व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा तू काम करायला लागलास त्याच्यानंतर, म्हणजे प्रोफेशनली तुझी सुरुवात झाली, तर ती सुरुवात तुझी कशी झाली?
1: गंगूबाई नॉन मॅट्रिक मला ती पहिली सिरियल मिळाली. लिमका बुक मध्ये जिची नोंद झाली लॉंगेस्ट सिरियल म्हणून, खूप दीर्घकाळ सुरू होती ती कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक. तर त्याचं मला भाग्य मिळालं की मी त्याच्यात टायटल गायलो.
0: पण त्याआधी सुद्धा मला असं वाटतं तू पोतराज मध्ये
1: कमर्शियली म्हणजे किंवा असं म्हणूया की सुरुवात बाबाने ती, मला वाटतं मी 13 वर्षाचा होतो आणि कोण 90 साली मला वाटतं जेव्हा अपना उत्सव होता तेव्हा अपना उत्सव मध्ये मी पोत्राज सादर केला होता आणि बाबांनी मला तो पेहराव म्हणजे ते चोळीचे खण ती डफली ते सगळे केस त्यांचे ते पायात वाक्या त्या वाक्या घालतात त्याला घुंगरं नाही म्हणत म्हणजे जे हलगीवाले पोत्राज असतात जे ओव्या गातात ते पायात वाक्या घालतात पण जे कडक लक्ष्मीचे पोत्राज असतात ते नाही ते चाळ बांधतात ते वाक्या नाही घालत वाक्या म्हणजे ते देवीचं एक तिची पूजा करून ते पायात घातलेलं असं ते वाक्या तर त्या वाक्या घालून मला बाबाने खूप जड होत्या आणि माझ्या त्या कोवळ्या पायाला खूप त्रास व्हायचा लागायचं पायाला पण ते मी घालून नाचायचो आणि वाजवायचो आणि गायचो ते अपना उत्सव मध्ये बाबांनी मला ते आणि तिथनं खऱ्या अर्थानं मला थोडासा कॉन्फिडन्स माझा वाढला.
0: ते पोत्राचं गाणं आपण थोडस तुझ्या आवाजामध्ये ऐकूयात. आता
1: मंगळवार शुक्र भारदेवीचा वार, मंगळवार शुक्र भारदेवीचा वार, दारियाला पोत्रास त्याचा बहुमान ठेवा, या समद्या बाळ गोपाळावर पाखर धर ग माय, हा समद्यासनी यस दे लखायचा चांग भले हान मर्यायचा गा. अन निघाली मरी बाई अन संग पोतराज नट त्यात, अन निघाली मरी बाई संग पोतराज नट त्यात, शिंग वाक्य हाल ग्यात दारी गजर उठ त्यात, शिंग वाक्य हाल ग्यात दारी गजर उठ त्यात, शिंग वाक्य हाल ग्यात दारी गजर उठ त्यात.
0: क्या बात है, कोणती जर माऊली झोपली असेल तर ती जागी झालीच पाहिजे ह्या आवाजाने. मला वाटतं तू अनेक स्पर्धांमधून वगैरे सुद्धा बक्षीस मिळवलेली आहे आणि त्यातली एक गंमत आपण बोलताना तुम्हाला सांगितली सारेगमपाची, ती मला जरा सांग तू.
1: हा गंमत अशी झाली, मी थोडं परत तुला मागे घेऊन जातो की तेव्हा प्रयोग सुरू होते रणांगणचे. काय झालं की इतका थकायचो मी की आता ऑडिशन आहे दुसऱ्या दिवशी आणि आधीच्या दिवशी मी पुण्याहून आलो प्रयोग करून आणि सकाळी मला 7:30-8 पोहोचायचं होतं आणि ऑडिशन होती. तर ऑडिशन असताना मला देवकी पंडित होत्या, मग ऑडिशन झालं गाणं झालं ते म्हणाले काय रे चांगला गायलास पण खूप थकलायस का? म्हटलं हो. का रे एवढा का थकलायस, तुझे डोळे झोप नाही तुला? म्हटलं हो ताई मी काल रणांगणचा प्रयोग करून आलो. हो का, तू रणांगण करतोयस? अरे बापरे, मग तू काळजी घ्या आणि आराम कर, आता उद्या परवा आपलं हे आहे. पण दुर्दैवानं पहिल्या एपिसोडमध्ये बाहेर आलो, कारण ती ताकद नव्हती, रियाज नव्हता आणि सगळं रणांगणमुळे गाणं रियाज थांबला होता. त्याच्यामुळे मला काही फार वाईट वाटलं नाही, कारण ती माझी चूक होती, माझा रियाज नव्हता.
0: त्या राऊंडमधनं जरी तू बाहेर पडलास तरी एक संगीताच्या राऊंडमध्ये किंवा लोकांच्या मनावरती अधिराज्य करण्यामध्ये तुझा तो राऊंड आहे तो तू जिंकलेला आहे.
1: लोकांचा मोठेपणा करत गेलो, कारण बाबां बरंच काही आम्हाला देऊन गेले.

हा होता नंदेश उमप. नंदेशचा हा प्रवास खरंच त्याच्या शिस्तबद्ध मेहनतीचं प्रतीक आहे. त्याच्याशी आपला हा संवाद असाच सुरू राहणार आहे पुढच्या भागामध्ये. तेव्हा पुन्हा भेटू आठवणींच्या गंधकुशीमध्ये.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 3:36 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बायको असावी अशी या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीत आहे मुरलीधर गोरे यांचं, संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

सोनाली वाटाडेकर यांच्या स्वरातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना होती सुधीर मोघे यांची. या सुगम संगीतानंतर आपण ऐकूया एक भक्तिगीत अजित कडकडे यांच्या स्वरात. गीतरचना प्रवीण दवणे यांची, संगीत दिलं आहे नंदू होनप यांनी.

अजित कडकडे यांच्या स्वरातील कवी प्रवीण दवणे यांच्या गीतरचनेबरोबरच आपण इथेच थांबत आहोत. मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत आत्ता आपण ऐकणार आहात संध्या आपटे यांचं सतारवादन. आपण ऐकणार आहात राग तोडी. त्यांना तबला साथ केली आहे माधव मोडक यांनी. ऐकूया संध्या आपटे यांचं सतारवादन राग तोडी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण संध्या आपटे यांचं सतारवादन ऐकलात. आपण ऐकलात राग तोडी, त्यांना तबला साथ केली होती माधव मोडक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. पहाटेचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत शरद गोखले यांचं शास्त्रीय गायन. आपण ऐकू शकणार राग हिंडोल. विलंबित बंदिश झुमरा आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे दिलशाद खान यांनी. हार्मोनियमवर साथ गुरुदत्त हेवलेकर यांची आणि सारंगीवर साथ लियाकत अली खान यांची. ऐकूया शरद गोखले यांची.

0: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंदार भाटे यांच्या स्वरात आणि कौस्तुभ कोशिंबीर यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे विश्वराज जोशी यांची. संगीत दिलं

मंदार भाटे कौस्तुभ कौशिंबीरे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सख्या सावरा मला या चित्रपटातील गीत बाळ इंगले आणि उषा कीर्तने सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे कवी दिनकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

ಅವರ ಆಟಪ್ಪ ಬಂದ ಖರ್ಚಿದಾಗ ಅವರ ಆಟಪ್ಪ ಬಂದ.

ಡವಳಿ ಪವಳಿ ಬಲಗಾಡಿ ನಾಗ ಡವಳಿ ಪವಳಿ.

0: मुखामधी तुम्ही बोला गजी जी गजी जी
1: मुखामधी तुम्ही बोला गजी जी गजी जी
2: जिनका

बाळ इंगळे उषा कीर्तने आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील गीत सुधीर फडके यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

सुधीर फडके यांच्या स्वरातील गीतरचना आत्ता आपण ऐकली. आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील गीत ऐकलं. यानंतर ऐकूया सून माझी सावित्री या चित्रपटातील गीत वाणी जयराम यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

वाणी जयराम यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया देवकी नंदन गोपाळा या चित्रपटातील गीत पंडित भीमसेन जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना ग.दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

पंडित भीमसेन जोशी आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतर्चनेनंतर ऐकूया संत बहिणाबाई या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना कवी राजा बढे यांची, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अनुराधा कुबेर यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना. संगीत दिलं आहे राजा फाटक यांनी.